क्षितिन मेगाहर्ट्ज़ एफएम ध्वनि लॉरिनवर आकाशवाणी से हे चंद्रपूर केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौर 10 ज्येष्ठ शके 1948 अर्थातच 31 मे 2026 सकाळचे 5:58 झालेली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्राहून हिंदीतून समाचार सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. मंगल प्रभात या कार्यक्रमात आपलं स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाणी जयराम यांच्या स्वरातील जगदीश खेबोडकर यांची रचना ऐकवित आहोत. संगीतबद्ध केले राम कदम यांनी.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत रामदासांचा अभंग आपण ऐकलात. संगीतबद्ध केला होता राम फाटक यांनी. आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेला संत नामदेवांचा अभंग. गायक आहेत पंडित शिवानंद पाटील.

मंगलप्रभात या कार्यक्रमात श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकारामांची रचना ऐकवित आहोत. गायिका आहेत लता मंगेशकर.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत नामदेवांचा अभंग आपण ऐकलात. मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया समूह स्वरातील देशभक्ती गीत.

समूहस्वरातील देशभक्ती गीता पण ऐकलेत आणि यासोबतच मंगल प्रभात हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नमस्कार.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 6:30 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत चिंतन. आजच्या कार्यक्रमात डॉक्टर अरुंधती वैद्य यांचे भूमी याविषयीचे विचार आपण जाणून घेऊया.
1: भूमीला धरा, धरित्री, वसुंधरा अशी विविध नावे आहेत. सगळे धरून ठेवते, पोटात सामावून घेते म्हणून ती धरा आहे. सगळे पोटात धारण करणारी, रुजवून परत फुलणारी, सजीवांचे पोषण करणारी ही विश्वंभरा भूमी मानवी संस्कृतीच्या उदयकाळापासून मानवाच्या आदराचा आणि कुतूहलाचा विषय राहिली आहे. स्त्री आणि भूमी यांच्यातील सृजनशीलता हा आपल्या अस्तित्वाचा आधार आहे हे माणसाने जाणले आणि स्त्रीप्रमाणेच भूमीलाही त्याने माता मानले. जगात सर्वत्रच ही धारणा आढळून येते. भूमी ही माता आणि मानव हा तिचा पुत्र. या धारणेमुळे या दोघांमध्ये एक आंतरिक नाते निर्माण झाले. आपल्याकडे पूजेत पहिला मान भूमीचा आहे. यामध्ये या आंतरिक नात्याबरोबर कृतज्ञतेचा भावही निहित आहे. काही शब्दांमध्ये भावनांना जागृत करण्याचे विलक्षण सामर्थ्य असते. तो शब्द उच्चारला की मनामध्ये अनेक भावनांचे, विचारांचे, आठवणींचे मोहोळ जागे होते. भूमी, जन्मभूमी, मातृभूमी, कर्मभूमी हे असेच शब्द आहेत की जे उच्चारताच मनामध्ये अनेक भावना उचंबळून येतात. त्याला लगटून असलेले अनेक गंध सभोवताली दरवळू लागतात. जन्मभूमी, मातृभूमी, कर्मभूमी अशा नात्यांनी आणि नावांनी माणूस भूमीच्या अधिकाधिक जवळ जातो. ज्या भूमीत त्याचे कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व बहरते ती त्याची कर्मभूमी. कर्तृत्वाची साक्ष देणारी ही कर्मभूमी मानवाला प्रिय असते. पण त्याहीपेक्षा त्याला घडवणारी, त्याचे पालनपोषण करणारी त्याची मातृभूमी, जन्मभूमी अधिक प्रिय असते. लंकेत रामाने पराक्रम गाजवला. रावणाची सोन्याची लंका त्याने जिंकली. पण म्हणून ती त्याला तिथे थांबवू शकली नाही. तिचे आकर्षण त्याला वाटले नाही. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी. माझी जन्मभूमी माझ्यासाठी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे अशा शब्दांमध्ये रामाने जन्मभूमीची महती सांगितली. रामाच्या अंतःकरणातून निघालेले जन्मभूमीसंबंधीचे हे उद्गार चिरंजीव झाले आहेत. भूमी आणि शेतकरी यांचे नाते विशेष जवळचे आहे.

0: भूमीवरचे त्यांचे प्रेम वेगळी नाही. मध्य प्रदेशातील बैगा जमातीचे लोक जमीन नांगरत नाहीत. जमीन नांगरायची म्हणजे तिच्या पोटात फाळ खुपसायचा, तेव्हा आईला इजा कशी करायची, म्हणून ते जमिनीची नांगरणी करत नाहीत. शेतकरी आणि भूमीचे नाते म्हटले की व्यंकटेश माडगुळकरांची काळी आई ही कथा आपसुकच मनात जागी होते. या कथेतील आप्पांचे आणि जमिनीचे नाते फार खोल आहे. त्यांच्यातील अनुबंध माडगुळकरांनी अतिशय कलात्मकतेने उलगडला आहे. आप्पा वृद्ध झाले, त्यांची गात्रे थकलीत, तरी त्यांना शेती विकायची नाही. जमीन न विकणारे आप्पा सामान्यांना मूर्ख लोभी वाटतात. मरायला टेकलो म्हणून काय मी आई दुसऱ्याला विकून कृतघ्न होऊ? अरे मी कसाही नाही, असे म्हणणाऱ्या आप्पांचे भूमीवरचे आंतरिक प्रेम, त्यांच्या नात्यात ओलावा गावकरी समजू शकत नाहीत. कारणे काही असोत, पण एकूणच भूमी आणि मानवाच्या नात्यातील संवेदनशीलता, त्यातील स्निग्धता आज लोप पावत चालली आहे, असे सतत प्रत्ययास येते. मानव भूमीकडून सतत घेतोच आहे, तिच्याही मानवाकडून काही किमान अपेक्षा आहेत, हे विसरून कसे चालेल? ती कृतज्ञता ठरेल.
1: भूमी याविषयी डॉक्टर अरुंधती वैद्य यांचं चिंतन आपण ऐकलं. चिंतनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. सकाळची 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर आजचे काही दिनविशेष आपण ऐकू शकाल. 6:40 प्रसारित करू कृषीवाणी. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 6:55 आमचा कार्यक्रम सुप्रभात आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 पुणे केंद्राहून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित होतील. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 7:40 करिअरच्या नव्या दिशा करिअर मार्गदर्शन बँक रेल्वे रिक्रुटमेंट आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी या विषयावर करिअर काउन्सिलर श्री विजय मुसळे यांची गौरी गोबाडे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करू. सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 8:40 आकाशवाणी मुंबई केंद्राहून तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. शीर्षक आहे तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय. लेखक आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती आहे. हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. सकाळी 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. सकाळी 10:00 प्रायोजित कार्यक्रम जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू सोडा जीवनाशी नाते जोडा या विषयावर डॉक्टर सौरभ मेश्राम सल्लागार रेडिएशन ॲक्रोलॉजिस्ट पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. 10:15 आपण ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत. सकाळी 10:30 सहजीवनाची सोनं पावले यामध्ये अरुण चिंतलवार आणि संगीता चिंतलवार यांची सुवर्ण गुहे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करू. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य विकास बावणे आणि किशोर वसाकी यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत उमेश दुपारे. सकाळी 11:00 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद, त्यानंतर मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद दिल्ली केंद्राहून सहक्षेपित करण्यात येईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. दुपारी 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. संध्याकाळी 5:30 युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करण्यात येईल. रात्री 8:00

मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद पुन्हा प्रसारण मुंबई केंद्राहून सहक्षेपित करण्यात येईल. तर श्रोते हो, हे होते आमचे आजचे कार्यक्रम.

श्रोते आता जाणून घेऊया 31 मेचे काही दिनविशेष. आजचा दिवस हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो. 31 मे 1818 या दिवशी भारतातले पहिले प्रादेशिक वृत्तपत्र समाचार दर्पण बंगाली भाषेत प्रसिद्ध झाले. कॅरी आणि मार्शमन यांनी सेरामपूर येथून ते प्रकाशित केले. बालसाहित्य लेखक भास्कर रामचंद्र उर्फ भारा भागवत यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 1910 इंदूर येथे झाला. होळकर घराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा 1725 आजच्याच दिवशी जन्म झाला. मराठी रंगभूमी हिंदी मराठी चित्रपट आणि दूरदर्शन गाजवणाऱ्या अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा जन्म 1940. प्रतिभा संपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचं 2003 आजच्याच दिवशी दुःखद निधन झालं. तर हे होते 31 मेचे काही दिन विशेष. आपण ऐकलेत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळची 6:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी वाणी.
1: श्रोते हो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, मागच्या भागात आपण कीड नियंत्रणात कडुनिंबाचे महत्व काय आहे हे जाणून घेत होतो. या पुढील भाग आज आपल्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा श्रोते हो, आपण निंबोळी अर्क कसं तयार करावं याविषयी जाणून घेऊया. अनेक शेतकरी कीड नियंत्रणात जैविक पर्याय म्हणून निंबोळी अर्काचा वापर करतात. घरगुती पद्धतीनं निंबोळी अर्काची निर्मिती करता येते. त्यासाठी निंबोळ्या गोळा करून त्याचे बाहेरील आवरण काढून टाकावं. या निंबोळ्या चांगल्या वाढवून घ्याव्यात. 5% निंबोळी अर्क तयार करण्यासाठी 5 किलो निंबोळ्या मोजून घ्याव्यात. फवारणी करण्याच्या आदल्या दिवशी प्रति 10 लिटर पाण्यात 5 किलो भुकटी 24 तास भिजत ठेवावी. दुसऱ्या दिवशी भिजत ठेवलेले 10 लिटर पाणी स्वच्छ कापडानं गाळून घ्यावं. त्यामध्ये उर्वरित 90 लिटर पाणी मिसळावं. म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी 5% निंबोळी अर्क तयार होईल. तयार झालेल्या अर्कामध्ये 100 ग्रॅम डिटर्जंट चुऱ्याचे द्रावण मिसळावं. अशा प्रकारे मिळालेल्या अर्कापासून एकूण 100 लिटर द्रावण तयार करून किडींच्या नियंत्रणासाठी ते फवारावं. निंबोळी पावडर किंवा पेंडीचा जमिनीमध्ये 200 किलो प्रति एकर या प्रमाणात वापर केल्यास पिकांच्या मुळावरील गाठी तयार करणाऱ्या सूत्रकृमींवर प्रतिबंध राहतो. पाने आणि पेंडींचा अर्क. श्रोतेहो, 7 किलो पाने स्वच्छ धुवून वाटून त्यांचा लगदा करावा. तो 5 लिटर पाण्यात मिसळून रात्रभर तसाच भिजत ठेवावा. सकाळी हे मिश्रण दाबून गाळून पानांचा रस काढावा. कापडाने हे मिश्रण गाळून घ्यावं. 100 लिटर पाण्यातून हे द्रावण फवारावं. पेंडीचा अर्क वापरावयाचा झाल्यास 10 किलो कडुनिंब पेंड बारीक करून वाटावी आणि पावडर करावी. कापडात गुंडाळून त्याची पूरचुंडी रात्रभर 100 लिटर पाण्यात भिजत ठेवावी.

0: सकाळी गाळून हे द्रावण फवारावं. एकरी 20 किलो या प्रमाणात पेंडींचा वापर करावा लागतो. निंबोळी अर्क. श्रोते हो, कडुनिंबाच्या बियांच्या घरामध्ये 40 ते 50% तेल असते. निंबोळीचे वाढलेले बी घेऊन त्यावरील प्रथम साल काढावी. आतील बी उखडीत घालून त्याचा लगदा तयार करावा. त्यावेळी त्यात थोडे पाणी मिसळावं. हा घट्ट गोळा एका परातीत तिंबवावा, त्यामुळं पृष्ठभागावर तेल दिसू लागतं. हा लगदा हाताने दाबून घ्यावा. 1 किलो बियांपासून 40 ते 50 मिलीलिटर तेल मिळतं. तेल काढून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला गोळा उकडत्या पाण्यात टाकल्यास तेल पाण्यावर तरंगतं. हे तेल चमच्यानं काढावं. अर्थात ही कृती करताना दक्षता बाळगावी आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा प्रकारे तेल कडधान्यांना चढल्यास धान्यांचे किडीपासून बराच काळपर्यंत संरक्षण होतं. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी देखील त्याची फवारणी करता येते. निंबोळी तेलाच्या बीज प्रक्रियेमुळं मर रोगापासून रोपांचे यशस्वी संरक्षण होतं. त्यासाठी 1 किलो कडुलिंबांची पेंड शेण खतात मिसळून वापरणं फायदेशीर ठरतं. बियांची भुकटी धान्यात 2 ते 4% या प्रमाणात मिसळावी. यामुळं धान्य पोखरणारे सोंडे भुंगेरे यांचे नियंत्रण होते. श्रोतो, आपण ऐकत होतात कृषीवाणी कार्यक्रमात कीड नियंत्रणात कडुनिंबाचे महत्व याविषयीची माहिती. नमस्कार.
1: कृषीवाणी आपण ऐकलीत. वाचन बंडू लेनगुर यांनी केलं होतं. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50
2: माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
3: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टमार्टम डिप्रेशन विषयी माहिती बघत होतो. त्यातील काही होम रेमेडीज किंवा त्याची कारणांचा आपण विचार केला. आता आपण यामध्ये नैसर्गिकरित्या योगासन प्राणायाम कसं महत्त्वपूर्ण काम करतं हे पाहूया. पोस्टमार्टम डिप्रेशन कमी करण्यासाठी बरीचशी योगासनं व प्राणायाम हे मदत करतात. योगासनांमध्ये बलासन, विपरीत करणी आसन, सेतुबंधासन, मार्जारासन अशी बरीच योगासनं आहेत जी महत्त्वपूर्ण काम बजावतात. यासाठी आपण योगज्ञांची माहिती घेऊन किंवा त्यांच्या सल्ल्याने हा आजार बरा करण्यासाठी मदत घेऊ शकतो. तसेच प्राणायामसुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. विशेष करून अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, ओमकार प्राणायाम याचा विशेष करून उपयोग होतो. ओमकार प्राणायामावर तर रिसर्च झाला आहे की ओमकाराच्या उच्चाराने ब्रेनमध्ये सोमॅटोस्टॅटिन नावाचं हॉर्मोन सिक्रवतं जे आपल्याला एन्झायटीपासून दूर करतं. त्यामुळे ओमकारचा निश्चितच वापर करावा. तसेच या सगळ्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यावर बाईमध्ये एवढे बदल होत असतात. कधी कधी ते टोकाची भूमिका बजावतात. म्हणजे ह्यामध्ये काही वेळ अशी येते की आता आपल्याला ह्यामध्ये कुणाची तरी प्रोफेशनलची मदत घ्यावी, पण ती कधी घ्यावी याचा विचार ती स्त्री स्वतः किंवा तिच्या घरच्यांनी केव्हा करावा. तर कधी कधी त्या स्त्रीला खूपच धोकादायक विचार मनामध्ये येऊ लागतात. स्वतःला काहीतरी हार्म करावं किंवा बेबीला काहीतरी धोका पोहोचवावा इथंपर्यंत टोकाचे विचार हे जाऊ शकतात. तसंच तिची कोणाचंही ऐकून घेण्याची क्षमता ही कमी होत जाते. कोणाकडून ही मदत घेण्याची क्षमता कमी होऊन जाते. तिला सतत असं वाटत राहतं की ती एक चांगली आई नाही आहे किंवा ती आपल्या बाळासाठी एक चांगला रोल प्ले करू शकत नाही आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये तिला कोणाचीच मदत मिळत नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी तिच्या कंट्रोलच्या बाहेर जात आहेत असं तिला वाटू लागतं आणि ती सतत निगेटिव्ह विचारांच्या घरामध्ये अडकली जाते. यावेळेस मात्र प्रोफेशनल हेल्पची गरज लागते. म्हणूनच तुम्ही त्यांच्या गायनेकॉलॉजिस्टबरोबर सर्वात प्रथम कन्सल्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर काउन्सिलरची मदत आपण घेऊ शकतो जे पोस्टमार्टम डिप्रेशनमध्ये स्पेशली आपल्याला हेल्प करू शकतात. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट यांची मदत आपण गायनेकॉलॉजिस्टच्या मदतीने घेऊ शकतो. वरवर दिसणारा हा छोटासा आजार शरीरामध्ये खूप मोठे बदल करत असतं. पुढे जाऊन ही कंडिशन आणखी धोकादायक होऊ शकते. तिच्या शरीरावर मनावर होणारे जे बदल आहेत ते हॉर्मोनल लेवलला सुद्धा तिच्यामध्ये खूप वेगळे बदल घडवून आणतात जे की पुढे जाऊन तिच्या पाळीमध्ये बदल करणं किंवा तिच्या शरीरातील इतर अवयवांना धोका पोहोचवण्याचं काम सुद्धा करतात. त्यामुळे यामध्ये योग्य त्यावेळी योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. योग्य तो आहार तिने घेणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाची तिला भावनिक मदत ही तिच्या घरातून तिला पहिल्यांदा मिळायला पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता किंवा ती स्वतःला पॅम्पर करून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबते असा

0: विचार न करता तिला योग्य त्यावेळी भावनिक आणि शारीरिक मदत करणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती कमी झालेली आहे. नोकरीच्या निमित्ताने स्त्रिया बाहेर राहतात आणि ह्यामध्ये बाळणपण जे असतं ते थोडंसं कठीण होऊ शकतं. त्यावेळी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी आलटून पालटून का होईना त्यांच्या मदतीसाठी तिथे अवेलेबल राहणं गरजेचं आहे आणि यामध्ये कोणताही इगो न धरता त्यावेळी प्रत्येकाने स्वतःची भूमिका योग्य प्रकारे बजावली तर ह्या कंडिशनपासून आपण सगळीजणं खूप दूर राहू शकतो आणि बाळणपणामध्ये घेतलेली जी काळजी आहे ती स्त्रीला आयुष्यभर उपयोगी पडते. त्यामुळे त्यावेळेची तिची काळजी जी आहे ती खूप महत्वाची आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे त्याची बहुउपयोगिता. घरगुती वापरासाठी याचा उपयोग फरशी साफ करण्यासाठी, बाथरूम आणि स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी, काच आणि फर्निचर साफ करण्यासाठी केला जातो. तिकट भांडी किंवा कपडे धुणं यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. यामध्ये असलेले एन्झाईम्स विविध प्रकारच्या घाणीचं विघटन करतात, त्यामुळे स्वच्छता अधिक प्रभावी होते. शेती क्षेत्रामध्ये देखील बायो क्लिन्झरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करता येतो. हे द्रावण सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं कारण त्यामध्ये खनिज घटक आणि सूक्ष्मजीव असतात. तसंच याचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही करता येतो, त्यामुळं रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि मातीची सुपीकता टिकून राहते. शाश्वत शेतीसाठी बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त ठरतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये बायो क्लिन्झरचा वापर सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. औद्योगिक सांडपाण्यामध्ये विविध सेंद्रिय आणि अजैविक प्रदूषक असतात. बायो क्लिन्झर मधील एन्झाईम्स आणि सूक्ष्मजीव या प्रदूषकांचं विघटन करून पाणी शुद्ध करण्यास मदत करतात, त्यामुळे जल प्रदूषण कमी होतं आणि पाण्याचा पुनर्वापर करता येतो. दुर्गंधी नियंत्रणासाठी देखील बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. कचऱ्याचे ढिगारे, नाले, शौचालय या ठिकाणी निर्माण होणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा वापर करता येतो. यामध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड आणि इतर सेंद्रिय घटक दुर्गंधी निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांवर नियंत्रण ठेवतात. बायो क्लिन्झरचा वापर सार्वजनिक स्वच्छता मोहिमांमध्ये देखील करता येतो. शाळा, महाविद्यालयं, रुग्णालयं आणि सार्वजनिक ठिकाणी याचा वापर केल्यास स्वच्छता राखणं सोपं होतं आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो. यामुळे समाजामध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते. रासायनिक क्लिनर्सच्या तुलनेत बायो क्लिन्झरचे फायदे अधिक स्पष्टपणे दिसून येतात. रासायनिक क्लिनर्स तात्काळ परिणाम देतात, परंतु त्याचे दीर्घकालीन परिणाम हानिकारक असतात. ते

0: पाण्यात मिसळल्यानंतर जलचर प्राण्यांवर परिणाम करतात आणि पर्यावरणात साचून राहतात. या उलट बायो क्लिन्झर पूर्णपणे जैव विघटनशील आहेत आणि पर्यावरणात सहज मिसळतात. बायो क्लिन्झरचा वापर केल्यानं शाश्वत विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जातं. शाश्वत विकास म्हणजे वर्तमान गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं. बायो क्लिन्झर या संकल्पनेत कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक बचत या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्यामुळं तो शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. सेंद्रिय कचऱ्याचा योग्य वापर करून उपयुक्त उत्पादन तयार करण्याची ही एक उत्कृष्ट पद्धत आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झरचा वापर हे त्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल आहे. शेवटी असं म्हणता येईल की बायो क्लिन्झर हा केवळ एक उत्पादन नसून तो एक विचार आहे निसर्गाशी सुसंगत राहण्याचा, संसाधनांचा योग्य वापर करण्याचा आणि भविष्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा. त्यामुळं या संकल्पनेचा स्वीकार करून आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडूया. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आणि श्रोते हो, आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकलेत. हे कार्यक्रम आमच्या केंद्राहून सहक्षेपित करण्यात आले. श्रोते हो, सकाळचे 6:55 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुप्रभात. श्रोते हो नमस्कार. सुप्रभात या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज 31 मे संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मानवाच्या आरोग्यावर तंबाखूचे होणारे घातक परिणाम आणि त्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तंबाखू हे केवळ व्यसन नसून अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देणारं संकट आहे. गुटखा, सिगारेट, बीडी, हुक्का किंवा मावा कुठल्याही स्वरूपातील तंबाखू शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरतं. तंबाखूमुळे कर्करोग, हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार, श्वसनाचे विकार यासारख्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. विशेष म्हणजे तंबाखू सेवन करणाऱ्यांसोबतच आणि त्यांच्या आसपासच्या लोकांच्याही आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. श्रोते हो, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक युवक केवळ मित्रांच्या आग्रहाखातर किंवा त्यांना सहाय्यक म्हणून तंबाखूचे सेवन सुरू करतात. पण सुरुवातीला छोटा वाटणारा हा प्रयोग पुढे व्यसनात बदलतो आणि त्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळं तरुण पिढीने या सवयींपासून दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे. श्रोते हो, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. तंबाखूला नाही म्हणणे म्हणजे निरोगी आणि आनंदी जीवनाला हो म्हणणे आहे. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी आजच तंबाखूचा त्याग करण्याचा निर्धार करायला हवा. एक सुजाण नागरिक म्हणून समाजात जनजागृती निर्माण करणं ही देखील आपली जबाबदारी आहे. शाळा, महाविद्यालय, कार्यालय आणि प्रत्येक गावांमध्ये तंबाखू विरोधी संदेश पोहोचवायलाच हवा. तेव्हाच अनेकांचं जीवन सुंदर बनू शकतं. तंबाखू सेवनामुळं दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूमध्ये निकोटीन सारखे घातक पदार्थ असतात जे शरीराला व्यसनाधीन बनवतात आणि एकदा की ही व्यक्तीला व्यसन लागलं की त्यातून बाहेर पडणं फारच कठीण जातं. त्यामुळं तंबाखू केवळ शरीरालाच नाही तर मानसिक आणि आर्थिक आयुष्यातही

0: कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
3: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
4: काटीन घोंगड घेऊन द्या की र, मला भी जत्रला येऊन द्या की थिन घोंगड घेऊन द्या.
5: का रे शिरप्या, तुझा आवाज का वधरला, इतका सुधारला रे.
1: रगणप्या, यो आवाज माझा ना, माझ्या खिशातल्या रेडिओचा.
5: रेडू आम खिशात
1: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातले रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल.
5: असं म्हणतोस
1: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. वा गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी
5: निपटायचं.
1: अक्षी रेडिओ गत
5: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हण ना.
4: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की राम.

0: श्रोते हो, सकाळचे ठीक 7:10 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर. भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्कर कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं

0: सतारी से बोला सोत
1: के मंजुळ बासरी
0: शततारांची संतूर असो
1: के मंगल सनई
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी
1: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी
3: श्रोते हो सकाळचे 7:22 आणि 15 सेकंद झालेले आहेत आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झ वर एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही श्रोते हो सकाळचे 7:25 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: आपली मराठी
3: अभिजात मराठी

0: वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश, विश्वकोश, ज्ञानकोश याबाबत काम करते. आणि मराठी विश्वकोश हे ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाच्या धर्तीवर तयार झालेले आहेत. यांच्या नोंदी प्रकाशनाचं कार्य ही संस्था करते. मागील भागात डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर यांच्याकडून आपण खंड 1 ते 5 यांची माहिती घेतली. आजच्या या भागात आपल्याकडे पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेल्या आहेत. आणि त्यांच्याकडून आपण मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी जाणून घेणार आहोत. गायकवाड मॅडम, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: सर्व श्रोत्यांना नमस्कार.
0: मॅडम, मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 हे कशाबत आहे, त्यांचा थोड्यात परिचय आमच्या श्रोत्यांना आपण करून द्यावा.
1: जसं आपण यापूर्वी पण पाहिलं की मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्रहक आहे, त्यामुळे खंड 6 ते 10 या खंडांमध्ये देखील आपण सर्व विषयांना सामावून घेतलेलंच आहे.
0: बरोबर.
1: जवळजवळ 100 विषय तरी आपण मराठी विश्वकोशाद्वारे वाचकांसमोर ठेवत असतो. तर या ज्या खंड 6 ते 10 आहेत याची एक थोडक्यात माहिती मी देते. म्हणजे खंड 6 आहे तो चेन सर एन्स्ट बोरिस ते डोळा या नोंदीपर्यंत आहे. तो 1977 प्रकाशित झाला आहे आणि याच्यामध्ये 1141 नोंदी आहेत. खंड 7 हा आहे ड्युईसबर्ग, भूगोलाची नोंद आहे. तिथून ते धरणगाव हे देखील भूगोलाचीच नोंद आहे. इथपर्यंत हा खंड पूर्ण केलेला आहे. तो 1977 प्रकाशित झाला आहे आणि याच्यामध्ये 897 नोंदी घेतलेल्या आहेत. खंड 8 हा आहे धरणे व बंधारे, तिथपासून ते नॉकशॉट पर्यंत याच्यामध्ये 773 नोंदी असून हा 1979 प्रकाशित झालाय. खंड 9 मध्ये आपण पौन चेरियू, अपभ्रंश भाषा साहित्याची ही नोंद आहे. तिथून ते पहलवी साहित्य, आशियाई भाषा साहित्याची नोंद आहे. इथपर्यंत तो खंड पूर्ण केला आहे. हा 1980 प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 899 नोंदी समाविष्ट आहेत. आणि खंड 10 आहे तो पैकारा ते बंदरे, स्थापत्य अभियांत्रिकीची नोंद आहे बंदरे. तर हा खंड आहे तो 1981 प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 798 नोंदी आहेत. तर हे जे 6 ते 10 खंड आहेत, हे सर्व खंड आहेत ते आपले आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखालीच पूर्ण झालेले आहेत.
0: अच्छा, म्हणजे त्यावेळेला तर्कतीर्थ होते आणि स्वतः त्यांनी यावर देखरेख केलेली होती. मॅडम, आता हे जे खंड 6 ते 10 आहेत तर यांच्यात महत्वपूर्ण अशा कोणत्या नोंदी आहे, म्हणजे आपल्या वाचकांना जर अगदी त्याला भेट द्यायची असेल आणि ती माहिती घ्यायची असेल विश्वकोशाच्या या खंडांविषयी, तर याच्यातल्या महत्वाच्या नोंदी कोणत्या आहेत?
1: आता आपण ओळीनं पाहायला गेलं तर खंड 6 मध्ये जसं मगाशी म्हटलं की चेन सन अन्स बोरिस पासून नोंद सुरू होतात. याच्यामध्ये विज्ञान विषयाच्या 462 आणि मानव्य विषयाच्या 679 नोंदी आहेत. याच्यामध्ये छंदोरचना ही एक अत्यंत सुंदर नोंद आहे. छंदोरचना म्हणजे पद्यरचना आहे. हल्ली आपण अभ्यासक्रमातही पाहतो की मुलांना पहिलीपासूनच कविता करण्याचा छंद लागलेला असतो, तर तो कुठेतरी शास्त्रीय पद्धत त्याला मिळावी यासाठी आपण ह्या नोंदीकडे नक्की पाहू शकतो. या नोंदीमध्ये आहे ते आपण वैदिक छंदोरचनापासून ते इंग्रजी छंदोरचना इथपर्यंत उपशीर्षकाद्वारे ही नोंद पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये संस्कृत, प्राकृत अपभ्रंश आहे किंवा मराठी छंदोरचना आहे या संदर्भातली माहिती देखील आपण त्या त्या ठिकाणी त्यातील पद्यरचना कशा प्रकारे असते, जसं अलंकार आहेत वगैरे, याबद्दलची माहिती देखील त्या नोंदीमध्ये घेतली आहे. एकूण जवळजवळ 11 पृष्ठांची ही नोंद केलेली आहे. त्याचबरोबर छोडो भारत आंदोलन, ज्याविषयी आपल्याला शालेय पुस्तकात देखील धडे आहेत, तर ही माहितीसाठी अधिक माहिती मिळावी या विषयासाठी तर त्यासाठी आपण हा खंड रेफर करू शकतो. छोडो भारत आंदोलनाविषयी आपल्याला तिथे अधिक माहिती मिळू शकते. पुन्हा आता आपण पाहतोय की जलसंधारणाबद्दल आपण फारच अवेअर झालेलो आहोत, कारण पाण्याचं जे संकट आपल्यावर येत आहे त्यानुसार. तर या खंडामध्ये आपल्याला जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचं संरक्षण कसं करावं, त्याचं संवर्धन कसं करावं आणि उपयुक्तता पूर्ण असं फायदेशीर व्यवस्थापन कसं केलं जावं याविषयीची माहिती आपल्याला जलसंधारण या नोंदीमध्ये पाहायला मिळते. हे झालं खंड 6 बद्दल.
0: खंड 7 मध्ये काय विशेष नोंदी आहेत?
1: माझ्या आवडीची नोंद म्हणाल तर खंड 7 मध्ये तटबंदी ही युद्धशास्त्रातली एक नोंद आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन तटबंदी कशी केली गेली होती, इथपासून ते आधुनिक तटबंदीचे नमुने इथपर्यंत त्याच्यामध्ये माहिती कव्हर करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 1977 हा खंड प्रकाशित झाला होता, पण तरी देखील त्यामध्ये माहिती अगदी अद्ययावत असल्याप्रमाणे आहे. आणि ही नोंद पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये विविध चित्रांची देखील दिलेली आहेत की तटबंदी कशा प्रकारे असते.
0: हो, कारण आधुनिक मुलांना ते कळलं पाहिजे,
1: त्यामुळे त्यामध्ये आपण

0: aquí.
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी

0: करण्यात आला. सकाळची 7:40 झालेली आहेत. आता ऐकूया काही संदेश.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218. मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी, घोटपेठ, चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षी थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
2: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
3: NBA एग्रिगेटेड
2: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
3: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स.
2: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
3: 9209441985.
0: श्रोते हो, करिअरच्या नव्या दिशा, करिअर मार्गदर्शन हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. पण तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मार्कर हॉस्पिटल.

0: सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovoro-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
1: NBA एग्रिगेटेड
2: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स.
2: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
1: 9209441985.
3: श्रोते हो, करिअरच्या नव्या दिशा, करिअर मार्गदर्शन, बँक, रेल्वे, रिक्रुटमेंट आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी या विषयावर करिअर काउन्सिलर श्री विजय मुसळे यांची गौरी गोबाडे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करीत आहोत.
4: करिअरच्या नव्या दिशा.
5: श्रोतेहो नमस्कार. करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमामध्ये मी गौरी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे.

0: गेल्या काही भागामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या कोणकोणत्या नव्या दिशा आहेत याबद्दलची करिअर कौन्सिलर श्री विजय मुसळे यांच्याकडनं माहिती जाणून घेत आहोत. मुसळे सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: पुन्हा एकदा तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: आज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याबद्दलची आमच्या श्रोत्यांना सविस्तर माहिती द्यावी.
1: नक्कीच. तर आपण ज्या स्पर्धा परीक्षेचा विचार करतो आपल्याला एमपीएससी आणि यूपीएससी ह्या दोन परीक्षा माहीत आहे. पण आजही महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहे अनेक ठिकाणी रिक्रुटमेंट असतात पण आपल्याला ती माहिती नसल्यामुळे आपण त्या गोष्टींकडे वळत नाहीये. त्यामध्येच एक महत्वाचं भारतात लेवलवर रिक्रुटर म्हणजे इंडियन रेल्वे आणि त्यासाठी असतात आरआरबी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. या माध्यमातून ज्या काही रेल्वेचं जाळं आपल्याला माहित आहे रेल्वेला प्रत्येक ठिकाणी एम्प्लॉयमेंट लागत असतात तर एवढं मोठं जाळं आणि एवढे मोठे रेल्वेचे मॅनेजमेंट करण्यासाठी कर्मचारी लागत असतात तर यासाठी रेल्वेमध्ये क्लास वन पासून तर क्लास फोर पर्यंत रिक्रुटमेंट ही सुरू असते. क्लास वन ज्या पोस्ट असतात रेल्वेच्या त्या जनरली युपीएससीच्या माध्यमातून भरल्या जातात. त्यांची सेपरेट रिक्रुटमेंट होत असते. त्याला आपण ग्रुप एच्या पोस्ट म्हणतात रेल्वेच्या. रेल्वेमध्ये ज्या ग्रुप बीच्या पोस्ट असतात यांची डायरेक्ट रिक्रुटमेंट नसते तर क्लास सी मध्ये जे काही कर्मचारी असतात त्यांचं प्रमोशन केल्यानंतर ते ग्रुप बी मध्ये प्रमोट केल्या जाते आणि ग्रुप सी मधल्या ज्या काही पोस्ट असतात त्या आपण बघूया आणि ग्रुप डी मधल्या ज्या काही पोस्ट असतात वेगवेगळ्या त्या आपण या भागामध्ये बघूया. तर जे विद्यार्थी पॉलिटेक्निक केलेलं असतं किंवा ज्यांनी आयटीआय केलेलं असतं किंवा जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे आरआरबीजी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल त्यासोबतच सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये जे काही डिप्लोमा झालेले विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी जेई नावाची परीक्षा असते. जेईच्या माध्यमातून तुम्ही ज्युनियर इंजिनियर या पोस्ट पर्यंत जाऊ शकता. सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट या परीक्षा असतात. दोन स्टेजमध्ये परीक्षा घेतली जाते सेम प्री आणि मेन्स. प्रीला जो पोर्शन असतो तो जनरल अवेअरनेस जनरल इंटेलिजन्स आणि जनरल सायन्स असा पोर्शन असतो आणि जो सेकंड पेपर असतो त्यामध्ये तुमचं जे काही टेक्निकल नॉलेज असतं इंजिनिअरिंगचं किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सचं इन्व्हायरमेंटल पोल्युशन या पद्धतीचे जे प्रश्न असतात ते विचारले जातात आणि या माध्यमातून जे काही मेरिट लिस्ट असतात त्या माध्यमातून मग आपलं रिक्रुटमेंट होत असते. तिसरी जी कॅटेगरी आहे त्याला म्हणतो आरआरबी एनटीपीसी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी. यामध्ये ज्या ग्रुप सी च्या ज्या काही पोस्ट असतात त्या असिस्टंट स्टेशन मास्टर गुड्स गार्ड्स कम्युनिकेशन क्लर्क रिझर्वेशन क्लर्क इन्क्वायरी क्लर्क ट्रॉफिक असिस्टंट ट्रेन क्लर्क कमर्शियल अप्रेंटिस सिनियर टाइम किपर ज्युनियर अकाउंटंट तिकीट कलेक्टर असे अनेक पोस्ट असतात. त्याला पर्टिक्युलर वर्ड दिला एनटीपीसी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीमध्ये. यामध्ये सुद्धा पहिला आपला पेपर असतो तो सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असतात. 100 मार्क्सचा पेपर असतो त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स जनरल अवेअरनेस या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि हे क्वालिफाय झाल्यानंतर सेकंड जी स्टेज असते त्याला आपण सीबीटी 2 म्हणतो. त्यामध्ये मॅथमॅटिक्स रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि काही पोस्टला तुम्हाला स्किल टेस्ट देणं गरजेचं आहे. स्किल टेस्ट म्हणजे तुमचं टायपिंग इंग्लिश टायपिंग हिंदी टायपिंग या पद्धतीच्या टायपिंगच्या माध्यमातून पूर्ण मग फायनल मेरिट लिस्ट काढल्यानंतर तिथलं तुमची रिक्रुटमेंट होत असते. त्यानंतर जर तुमचं आयटीआय झालेलं आहे किंवा मग तुमचं डिप्लोमा झालाय पॉलिटेक्निक झालाय तर यासाठी एक महत्वाची कॅटेगरी आहे ती म्हणजे आरआरबी एएलपी. खूप प्रमाणामध्ये जागा यांच्या दरवर्षी निघत असतात. एएलपी म्हणजे असिस्टंट लोको पायलट अँड टेक्निशियन. यासाठी सुद्धा 18 वर्षापासून तुम्ही हे एक्झाम देऊ शकता. तर यामध्ये 75 प्रश्न असतात ज्यामध्ये मॅथमॅटिक्स रिझनिंग जनरल सायन्स आणि करंट अफेअर हा जनरल पेपर असतो त्याला आपण सीबीटी 1 म्हणतो आणि सेकंड जी स्टेज असते त्याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंग जनरल सायन्स आणि करंट अफेअर हे परत ते रिपीट झालेले प्रश्न असतात आणि स्किल टेस्ट तुम्हाला द्यावं लागतं. तुमचं ट्रेड नॉलेज तुमचं जे काही फिटर असेल इलेक्ट्रिकल असेल मेकॅनिकल असेल तर ट्रेड नॉलेज जी टेस्ट असते ती तुम्हाला इथं द्यावं लागतं. त्या माध्यमातून तुम्ही एएलपी म्हणून जाऊ शकता. आणि यानंतर ज्या ग्रुप डी च्या एक्झाम असतात त्याला आपण आरआरबी ग्रुप डी म्हणतो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ग्रुप डी च्या एक्झाम. तर ग्रुप डी मध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट येतात तर याच्यामध्ये ट्रॅक मेंटेनर जनरल सर्व्हिस हेल्पर गँगमॅन कॅबिन मॅन स्टंटर वेल्डर की मॅन असिस्टंट पोस्टमॅन लिव्हर मॅन गेटमॅन स्विचमॅन ज्या काही क्लास फोरच्या पोस्ट असतात ग्रुप डी मध्ये इन्क्लूड असतात. आणि यासाठी जो क्रायटेरिया जी काही पात्रता आहे तुम्ही 10वी जरी असाल तरी ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. यामध्ये एक सिंपल जो पेपर असतो तो 100 मार्क्सचा प्रश्न असतो जनरल सायन्स मॅथ्स रिझनिंग करंट अफेअर या पद्धतीचा पेपर यामध्ये घेतला जातो आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट इथं घेतली जाते आणि मेडिकल टेस्ट घेतली जाते आणि यामध्ये तुमचं सिलेक्शन होत असते.
0: रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मध्ये नॉन टेक्निकल जागा भरल्या जातात त्याबद्दल काय सांगाल?

0: तुमचं जर आयटीआय किंवा तुमचं पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग नाही, तुमचं बीए बीकॉम बीएससी किंवा बाकीचं जर असेल तरी सुद्धा याच्यामध्ये असिस्टंट स्टेशन मास्टर कोणी पण बनू शकता, बीए बीकॉम बीएससी किंवा कोणी पण. त्यासोबतच रिझर्वेशन क्लर्क झालं, कम्युनिकेशन क्लर्क झालं, कमर्शियल सिनियर टाइम कीपर झालं, ज्युनियर अकाउंटंट झालं, यासाठी कॉमर्स पाहिजे असतं. तिकीट कलेक्टर कोणी पण बनू शकता. तर टेक्निकल अँड नॉन टेक्निकल दोघांसाठी पण सेम पोस्ट आहे, तर काही अडचण नाहीये. दोघं पण दोन्ही पद्धतीचे उमेदवारी अप्लाय करू शकता.
1: याशिवाय आणखी एक मोठं क्षेत्र जे आजच्या युवकांना रोजगार देऊ शकतं ते म्हणजे बँक क्षेत्र. तर या बँक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या प्रकारच्या प्रवेश परीक्षा आहेत?
0: आता आपल्याला माहितच आहे की अनेक प्रकारच्या बँक असतात आणि ज्या सगळ्या बँकेमध्ये कंटिन्युअस रिक्रुटमेंट सुरू असते. पण भारताच्या ज्या काही टॉप लेवलच्या ज्या बँक आहेत त्याला आपण नॅशनलाइज बँक म्हणतो. तर नॅशनलाइज बँक, रुरल बँक, एसबीआय या अनेक बँकेमध्ये रिक्रुटमेंट निघत असते. तर भारतातला सगळ्यात मोठा जो रिक्रुटर आहे त्याला आपण म्हणतो आयबीपीएस. तर आयबीपीएसच्या माध्यमातून बँकेमध्ये रिक्रुटमेंट करण्याचं काम हे केलं जातं. आणि बँकेमध्ये मेन ज्या पोस्ट आहेत जास्तीत जास्त जागा ज्या निघतात त्याला आपण क्लर्क म्हणतो. आणि क्लर्कसाठी सुद्धा तुमचं डिग्री पाहिजे, कुठली पण डिग्री तुमची चालेल. त्यानंतर पीओ प्रोबेशनरी ऑफिसर, यासाठी कुठली पण डिग्री तुमची चालेल. आणि त्याच्यानंतर ज्या स्पेशल पोस्ट असतात त्याला म्हणतो आपण एसओ, म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर. म्हणजे तुम्ही अॅग्रिकल्चर असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुमचं आयटी किंवा कम्प्युटर झालं असेल तर त्यांची सेपरेट रिक्रुटमेंट असतात. जर तुमचं लॉ झालं असेल तर सेपरेट रिक्रुटमेंट असतात. जर तुमचं अकाउंट किंवा फिनान्स झालं असेल तर सेपरेट रिक्रुटमेंट केली जाते. किंवा तुमचं सीए जरी झालं असेल तरी एसओ म्हणून तुमच्यासाठी सेपरेट रिक्रुटमेंट केली जाते. तर या पद्धतीच्या पोस्ट बँकिंगमध्ये निघत असतात आणि बँकेमध्ये रिक्रुटमेंट हे वर्षभरी चालूच असते. तर बँकेमध्ये सुद्धा जो काही त्यांचा एक्झाम पॅटर्न पेपर पॅटर्न आहे तर त्यामध्ये सुद्धा हा पहिला पेपर म्हणजे प्री नावाची पहिली परीक्षा असते. यामध्ये 100 प्रश्न आणि 100 मार्क्स. यामध्ये जे सब्जेक्ट असतात ते सब्जेक्ट म्हणजे इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्स किंवा अरिथमॅटिक, आणि तिसरं असते रिझनिंग. या तीन विषयावर पहिला पेपर तुमचा घेतला जातं. आणि या पेपरमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला सेकंड पेपर द्यावं लागतं आणि सेकंड पेपरला आपण मेन्स म्हणतो. यामध्ये सुद्धा रिझनिंग आणि कम्प्युटर, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड म्हणजे अरिथमॅटिक, डेटा इंटरप्रिटेशन, जनरल अवेअरनेस. आता प्रत्येक बँकेचं थोडं बहुत कमी जास्त असतात पण जनरल हा सिलेबस आहे.
1: मुसळे सर, एसएससी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन, तर याबद्दलची सविस्तर माहिती काय सांगतील?
0: केंद्र सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे असे अनेक डिपार्टमेंट आहे. त्या अनेक डिपार्टमेंटला क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंत सर्व प्रकारची पदे भरायचं असतात. तर हे पद हे जे काही रिक्रुटमेंट करण्याचं काम ज्या डिपार्टमेंटकडे असतं त्या डिपार्टमेंटचं नाव आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन. आणि दरवर्षी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या हजारो नोकऱ्या निघत असतात. तर स्टाफ सिलेक्शन कमिशन कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटसाठी रिक्रुटमेंट करण्याचं काम करतं, किंबहुना आपण असं म्हणतो की बाहेरच्या स्टेटच्या लोकांना, उत्तर भारतीय लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण महाराष्ट्रातली विद्यार्थी ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळे ह्या सगळ्या परीक्षांची तयारी ते करत नाही. पण आपण जर प्रॉपरली तयारी केली तर अनेक डिपार्टमेंटमध्ये आपल्याला नोकरी लागू शकते. तर एसएससीच्या माध्यमातून भारताच्या केंद्र शासनामधील ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स आहेत त्यामध्ये इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट, सेंट्रल सेक्रेटेरिएट डिपार्टमेंट, इंटेलिजंट ब्युरो आयबी, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर, आर्म फोर्स हेडक्वार्टर्स, डायरेक्टर ऑफ इन्फोर्समेंट ईडी जे आपल्याला फेमस नाव झालं होतं मागच्या काही दिवसांमध्ये, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआय, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल एक्साइज डिपार्टमेंट, स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम डिपार्टमेंट, कंट्रोल अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे कॅग, सेल बोर्ड ऑफ एक्साइज कस्टमर्स सीबीईसी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एनआयए, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, आणि अनेक जसं अॅग्रिकल्चर मिनिस्ट्री, रेल्वे मिनिस्ट्री किंवा मग खूप साऱ्या मिनिस्ट्री असतात केंद्र शासनाच्या, ह्या सगळ्या केंद्र शासनाच्या मिनिस्ट्रीमध्ये त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये रिक्रुटमेंट करण्याचं काम हे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून केलं जातं. आणि या एक्झामच्या माध्यमातून क्लास 1 ते क्लास पर्यंत पूर्ण पोस्ट भरण्याचं काम केलं जातं. तर यामध्ये जी टॉप लेवलची एक्झाम आहे, जे डिग्री झाल्यानंतर कुठलीही डिग्री झाल्यानंतर तुम्ही देऊ शकता, त्या एक्झामचं नाव आहे एसएससी सीजीएल म्हणजे एसएससी कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम. ही क्लास बी आणि क्लास सी जे काही पोस्ट असतात, उदाहरणासाठी जे पोस्ट असतात या परीक्षेच्या माध्यमातून असिस्टंट ऑडिट ऑफिसर, अकाउंट ऑफिसर, सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर ऑफ प्रिव्हेंटिव्ह, इन्स्पेक्टर एक्झामिनर, इन्स्पेक्टर सेंट्रल, इन्स्पेक्टर एक्साइज इन्स्पेक्टर, सीबीआय इन्स्पेक्टर, इंटेलिजंट ब्युरो इन्स्पेक्टर, असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर, ऑडिटर.

0: डिविजनल अकाउंट, सीनियर सेक्रेटेरियल असिस्टंट, अप्पर डिव्हिजनल क्लर्क, टॅक्स असिस्टंट. एक क्लास बी म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पोस्ट भरण्याचं काम या सीजीएलच्या परीक्षेच्या माध्यमातून केलं जातं. आणि पात्रता आहे एनी ग्रॅज्युएशन. यामध्ये सुद्धा दोन पेपर असतात, दोन भाग असतात. पहिला पेपर असतो तुमचा सीबीटी कम्प्युटर बेड टेस्ट टायर वन असं याला नाव दिलंय, आणि टायर टू सेकंड पेपर असतो. तर टायर वन मधचा जो काही सिलेबस तो जनरलच आहे आपला, परत जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, न्यूमरिकल एप्टिट्यूड म्हणजे गणित, इंग्लिश लँग्वेज असा 100 प्रश्न आणि 200 मार्क असतात. हे टायर वन झालं. टायर टू जे असतात यामध्ये परत जनरल इंटेलिजन्स, इंग्लिश, कम्प्युटर नॉलेज, डाटा एंट्री या प्रकारचे प्रश्न असे विचारले जातात. आणि पर्टिक्युलर जे पोस्ट असतात पोस्ट नुसार सब्जेक्ट परत विचारले जातात, ज्याला आपण टायर थ्री म्हणतो. आणि नंतरची जी प्रोसिजर आहे ती इंटरव्ह्यू, अशी एकंदर 4 भागात गेल्यानंतर आपलं फायनल सिलेक्शन होत असतं. सेकंड लेवलची जी परीक्षा त्याला आपण म्हणतो एसएससी सीएचएसएल. कुठल्याही शाखेमध्ये 12वीचे विद्यार्थी परीक्षा देऊ शकता. कंबाईंड हायर लेवल सेकंडरी लेवल एक्झाम, यामधनं जे काही पोस्ट आहे तो लोअर डिव्हिजनल क्लर्क, ज्युनियर असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, डाटा एंट्री ऑपरेटर या पद्धतीच्या जागा या परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जातात. 18 वर्षापासून तुम्ही हे पेपर देऊ शकता. यामध्ये जो सिलेबस आहे पेपरचा तो जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, न्यूमरिकल एप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्स, जनरल इंग्लिश असे 100 प्रश्न असतात 200 मार्क्ससाठी. आणि दुसरा जो टायर टू असतो तो डिस्क्रिप्टिव्ह लेटर म्हणजे एसे तुम्हाला लिहायचं आहे. आणि नंतर तुम्हाला टायपिंग टेस्ट आहे, या माध्यमातून या परीक्षेच्या पॅटर्न नुसार तुमची रिक्रुटमेंट इथं केली जाते. त्यानंतर तिसरी जी परीक्षा यांची ते एसएससी एमटीएस म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ. जे काही क्लास 3 आणि क्लास 4 जे काही पद असतात त्यामध्ये ऑपरेटर, ज्युनियर ऑपरेटर, गेटकीपर्स, पियून, वॉचमन, गार्डनर या पद्धतीचे पद असतात, ज्यांच्यासाठी पात्रता आहे फक्त 10वी, वय 18 वर्षापासून तुम्ही भरू शकता. यांसाठी सुद्धा परीक्षा घेतली जाते. जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, गणित आणि जनरल इंग्लिश असे 100 प्रश्न असतात 100 मार्क्ससाठी. आणि दुसरा जो पार्ट टू मध्ये एसे लिहायचा आहे, तर या पद्धतीनं एमटीएसचे रिक्रुटमेंट केल्या जाते. त्यानंतर एसएससी जेई म्हणजे भारत सरकारचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही जे काही डिफरंट डिफरंट डिपार्टमेंट आहे त्यामध्ये सेंट्रल वॉटर कमिशन, सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, डायरेक्टर ऑफ क्वालिटी अश्युरन्स आणि अनेक काही जे महत्वाचे डिपार्टमेंट असतात या डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर लागत असतात त्यांना. तर तुम्ही डिप्लोमा असेल किंवा मग बीई बीटेक असेल सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल मध्ये तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. त्यांचा पण जो पहिला पेपर असतो जनरल अवेअरनेस आणि जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंग असा पहिला पेपर असतो. आणि दुसरा पेपर हा तुमचं जे काही सब्जेक्ट आहे, जे काही तुमचं डोमेन नॉलेज आहे म्हणजे तुमचं इलेक्ट्रिकल आहे, सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, त्यावर आधारित प्रश्न असतात. आणि यासोबतच एसएससी जीडी कॉन्स्टेबल म्हणजे एसएससी जनरल ड्युटी, तर हे पोस्ट कुणासाठी असतात, जे काही पॅरामिलिटरी फोर्स आहेत त्यामध्ये परत बीएसएफ, सीआयएसएफ म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजे आपण बघतो इथं सीटीपीएसला आता ते जे कर्मचारी असतात ते सीआयएफएसचे असतात म्हणजे पब्लिक सेक्टर कंपन्या असतात भारत सरकारच्या, या पब्लिक सेक्टर कंपन्यांमध्ये जे जवान असतात ते सीआयएफएसचे जनरली आता रिक्रुटमेंट करतात. आयटी, बीपी, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल, सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, सेक्रेटेरियल पोलीस फोर्स, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, आसाम रायफल, या पॅरामिलिटरी फोर्स साठी काही जवान जे पोलीस असतात त्यांना आपण जनरल ड्युटी कॉन्स्टेबल हे एक पद आहे, ज्यामध्ये पहिले आपल्याला फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, रिटर्न परीक्षा, फिजिकल आणि फिजिकल टँडर्स या माध्यमातून रिक्रुटमेंट केलं जातं. याचा जो पेपर असतो जनरल इंटेलिजन्स, जनरल नॉलेज, मॅथमॅटिक्स, इंग्लिश किंवा हिंदी या पद्धतीचा पेपर असतो. 10वी आणि 12वीचे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात.
1: तुम्ही इथे आलात, बहुमोल वेळ आमच्या कार्यक्रमासाठी दिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार सर.
0: धन्यवाद.
1: श्रोत्यो, करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपण भेटणार आहोतच. वेगवेगळ्या परीक्षांची तयारी कशा प्रकारे करायची याबद्दलची माहिती घेऊन तोपर्यंत गौरीचा नमस्कार.
2: करिअरच्या नव्या दिशा, करिअर मार्गदर्शन. बँक, रेल्वे, रिक्रुटमेंट आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी या विषयावर करिअर काउन्सिलर श्री विजय मुसळे यांची गौरी गोबाडे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. श्रोते, सकाळचे 8 वाजत आहेत. दिल्ली केंद्राहून समाचार प्रभास सहक्षेपित करीत आहोत.

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात
1: वाह छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 0717225463 या फोन नंबर वर
0: आता वेळही सांगून दे
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो
0: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे
1: सांगतो ना प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
0: हॅलो
2: ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं एकमात्र माध्यम आकाशवाणी चंद्रपूर

यासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. पुणे केंद्राहून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर 8:40 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय. सुरुवातीला ऐकूया बातम्या.

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जून पर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आता सविस्तर बघा. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज असली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्यातील एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढ निश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यवसाय कुशलता, नेतृत्व गुण आणि राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान काल सेवानिवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. तिन्ही दलांकडून मानवंदना स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची सन्मानाची बाब असल्याचं जनरल चौहान यांनी नमूद केलं. 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं. शेतीमधील खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जून पर्यंत देशव्यापी खेत बचाव अभियान राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत या अभियानाच्या तयारीसंदर्भात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितलं. खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना

वेळेवर योग्य सल्ला देणं, पंचायत स्तरावर सक्रिय सहभाग आणि विविध योजनांचे लाभ थेट गावापर्यंत पोहोचवणं या बाबींवर या अभियानात लक्ष केंद्रित असेल. भारतात वार्षिक अंदाजे 60 दशलक्ष मेट्रिक टन खतं वापरली जातात. यामुळे भारत हा जागतिक स्तरावर खतांचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यापैकी 500 LMT पेक्षा अधिक खतांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर केलं जातं आणि उर्वरित गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांसाठी कृषी विज्ञान केंद्रांना मुख्य समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. 1600 हून अधिक पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच खतांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी 500 विशेष पथकं गठीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचं थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा सामना करत असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर राहिली आहे. वित्त मंत्रालयाच्या 2026 मासिक आर्थिक आढाव्यानुसार देशाची परकीय चलन गंगाजळी समाधानकारक पातळीवर कायम आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कठोर होत चाललेली आर्थिक परिस्थिती आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदावलेली वाढीची गती यामुळे जागतिक वातावरण अधिकच आव्हानात्मक बनलं असल्याचं आणि या बाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरू शकतात असं या अहवालात नमूद केलं आहे. पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील उलाढालीनं आपली मूळ गती कायम राखली असली तरी यावर्षी मार्च महिन्यात अभा उद्योगांच्या निर्देशांकात 4.5% किरकोळ घट सुनाली. किरकोळ महागाईच्या स्वरूपात मोजला जाणारा महागाईचा दबाव यावर्षी मार्चमध्ये 3.4% मर्यादित पातळीवर नियंत्रणात राहिला. आर्थिक व्यवस्थेतील उपलब्ध रोखीचं प्रमाण अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध असून बँक कर्जाच्या वाढीचा वेग स्थिर राहिला आहे. सरकारनं 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी कापूस आयातीवरील सीमा शुल्क तात्पुरतं माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं एका अधिसूचनेत सांगितलं की कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्य साखळीचं हित अग्रस्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला. कापसाच्या हंगामाव्यतिरिक्त या काळात लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि युगांडामधील इबोलाच्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून प्रवासबंदी लादलेल्या किंवा सीमा बंद केलेल्या देशांना अशा उपाययोजनांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं ते म्हणाले. एबोला उद्रेकाचं केंद्र असलेल्या पूर्व कॉंगोमधील बुनिया इथं भेट दिल्यानंतर ते बोलत होते. कॉंगोमध्ये एबोलाची 906 संशयित प्रकरणं आणि 223 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. तर शेजारील युगांडामध्ये 9 बाधित रुग्ण आणि 1 मृत्यूची पुष्टी झाली आहे. या प्रादुर्भावामध्ये एबोलाच्या बुंदी बुग्यो प्रकाराचा समावेश असून त्यावर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाही. तंबाखूच्या वापराच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. यावर्षीची संकल्पना आकर्षणाचा बुरखा फाडणं, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणं अशी आहे. तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी अंदाजे 80 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे आणि अतिरिक्त 13 लाख मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे होतात. भारतात तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी अंदाजे 13.5 लाख मृत्यू होतात. सौदी अरेबियामध्ये यावर्षी आयोजित खिताहू मिस्क समारंभात भारताच्या हज मिशननं 2 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. यात्रेकरूंच्या सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सौदीच्या हज मंत्रालयातर्फे दरवर्षी दिले जाणारे लब्बैतुम पुरस्कार भारतीय हज मिशनला सर्वोत्कृष्ट हज समन्वय आणि संवाद या श्रेणी अंतर्गत प्रदान करण्यात आले. यावर्षी अंदाजे 1,75,000 भारतीय यात्रेकरूंनी हज यात्रा पूर्ण केली. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी

0: पद्धतीनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19 21-18 अशा गुणांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. हिंदी पत्रकारितेची 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नवी दिल्ली इथं पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि प्रथम दिन आवरण प्रकाशित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात सांगितलं की हिंदी पत्रकारितेचा द्विशताब्दी सोहळा भारताची चेतना विचार आणि लोकजागृतीचा उत्सव आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसात संपूर्ण राज्यात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेची द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंडच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत समन्वित रूपक.
2: प्रसारित करीत आहोत जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वयित रूपक. तंबाखूची सवय तरी जीवनाचा अपव्यय. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल राहुल आत्राम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश कवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजबारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल आत्राम. ऐकूया तर समन्वयित रूपक. तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय.
3: नमस्कार श्रोतेहो, आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी सुरुवातीला क्षणिक आनंद देते पण हळूहळू संपूर्ण आयुष्य पोखरून टाकते, ते म्हणजे तंबाखू सेवन. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाचा उद्देश केवळ जनजागृती करणे नाही तर प्रत्येकाला आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणे हा आहे. तंबाखू, मग तो गुटखा असो, सिगारेट, बीडी किंवा मावा, शरीराला आतून पोखरून कमकुवत करतात. कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार यासारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण देणारे हे व्यसन अनेक कुटुंबांचे सुख हिरावून घेत आहे. आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. विशेषतः तरुण पिढी दिवसेंदिवस या व्यसनात अडकत आहे. त्यांना सावरायला हवंय.
4: अरे राहुल, तू पानटपरीवर काय करतोस? हा, मला वाटलंच तू पुडी खाण्यासाठी चाललेला असेल. थांब, आता मात्र आईकडे जावं लागेल.
5: अरे अरे, एक पुडी दे ना पटकन, काय टाइमपास करतोय?
4: अरे राहुल, अरे कितीदा सांगितले तुला ह्या पुड्या खाऊ नकोस, पण ऐकत नाहीस. तुला तंबाखू खाण्याचं आता व्यसनच लागलं बेट्या.
5: अरे तसं काही नाही यार, व्यसन वगैरे काही नाही, जस्ट एन्जॉयमेंट म्हणून खातोय.
4: अरे कसली मजा. अरे ही सवय व्यसनात बदलत आहे तुझ्या. या व्यसनाने कितीतरी जणांचे दररोज प्राण जात आहेत रे, आणि हे तुला व्यसन जडले आता. हे मित्रा, तू मान्य कर आणि हे तंबाखू खाणं सोड आता. बघ, तुझा खोकला किती वाढतोय आता, नक्कीच तू आजारी आहेस. बघ,
5: जाऊ दे, तू आता जास्त काही मला शिकू नको यार. चल चल, आपण घरी जाऊया. मला ना थोडीशी बेचैनी वाटत आहे.

0: राहुल, अरे का खोकलतोयस तू?
1: काकू बघा ना, हा ऐकतच नाहीये हो।
0: काय रे, काय झालं?
1: काकू तुम्हाला कसं सांगू, आहो आहो हा तंबाखू खातोय।
0: होय प्रशांत, खरं सांगू का, हे माझ्या लक्षात आले बरं, पण याला विचारलं तर हा खात नाही म्हणतो आणि बाहेर जाऊन चोरून खातो। अरे एवढंच नाही रे, परवा तर ना तुला काय सांगू, मला याच्या खिशामध्ये सिगारेट सापडली बघ।
1: अरे बापरे, असं आहे? काकू याला आता दवाखान्यात न्यायला हवं बघा, याचा खोकला वाढतोय आणि तंबाखूमुळेच हा वाढतोय।
0: राहुल चल बर, चल आपण आता दवाखान्यातच जाऊया।
2: राहू दे ग, त्या प्रश्नांच काय ऐकू नकोस, काय काही होत नाही मला।
0: हा असं नाही ऐकायचं प्रशांत, तू असं कर बर, फॅमिली डॉक्टरांना बोलव बर।
1: हो काकू, लगेच बोलावतो।
3: राहुल हा जीभ आकर, थोडं खोकल। राहुल कधीपासून हे व्यसन जडलंय?
2: डॉक्टर साहेब असं काही मला ठामपणे सांगता नाही येणार बरं का?
3: अर्थात तू खूप दिवसापासून सेवन करतोस तर? खर तर मी फॅमिली डॉक्टर आहे। काकू तुम्ही असं करा, याला तज्ञाकडे घेऊन जा, तेच योग्य उपचार करतील आणि सल्लाही देतील।
0: हो हो डॉक्टर साहेब।
1: काकू परवाच मी नांदेड आकाशवाणी केंद्रावर एक कार्यक्रम ऐकला होता, त्या डॉक्टरांनी तंबाखूचे दुष्परिणाम या संदर्भात खूप छान माहिती सांगितली होती बघा, ती रेकॉर्डिंग सुद्धा मी करून घेतली, ऐकूयात का आपण?
0: हो ऐको बरं ती रेकॉर्डिंग।
4: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर मृत्युंजय महिंद्रकर, नांदेड येथे गेल्या 30 वर्षापासून छातीरोग तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा करत आहे। या 30 वर्षामध्ये मी जे रुग्ण पाहत असतो त्यामध्ये प्रामुख्याने छातीच्या संबंधित सगळे आजाराचे पेशंट असतात, त्यामध्ये दमा असो, COPD असो, फुफ्फुसाचे कॅन्सर असो किंवा घशाचे कॅन्सर, अन्नलिकेचे कॅन्सर किंवा जठराचे कॅन्सर, लिव्हर किडनीचे आणि आतड्या कॅन्सर, या सर्व कॅन्सरच्या प्रकारामध्ये आणि या दम्याच्या लोकांमध्ये मला एक प्रामुख्याने कॉमन गोष्ट आढळली, ती म्हणजे तंबाखूचे सेवन। ते लोक एक तर तंबाखू सेवन म्हणजे खात होते किंवा बिडी किंवा सिगरेट ओढत होते। म्हणजे हे जे काय आजार आहेत, ज्या आजारामध्ये आजारी लोकांना सगळ्यात मुख्यतः व्यसन जे होतं ते कॉमनली तंबाखूचं होतं। आता तुम्ही म्हणता की साहेब तंबाखूचं व्यसन कसं म्हणता येते, दारूचं व्यसन म्हणता येते, नाही तसं नाही, तंबाखू सुद्धा एक व्यसनच आहे आणि तंबाखू नाही भेटलं तर लोकांना बिलकुल त्यांना कसल्या प्रकारचं काम सुचत नाही, त्यांचे डोकं काम करत नाही, त्यामुळे हे लोक सगळे त्याच्या व्यसनाधीन किंवा त्याच्या आहारी गेलेले आहेत। आणि हे जो तंबाखूचं जो सेवन आहे किंवा धूम्रपान आहे हे स्लो पॉयझन आहे, या स्लो पॉयझनमुळं हळूहळू आपल्या शरीरामध्ये असे काही बदल घडतात की ज्या बदलांमुळं आपले रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तवाहिन्यामध्ये थर तयार होतात आणि या थरांमुळं कालांतराने हृदयाचा आजार किंवा हार्ट अटॅक किंवा मेंदूचा लकवा म्हणजे स्ट्रोक हे प्रकार सुद्धा घडतात, हायपर टेन्शन म्हणजे अतिरक्तदाब किंवा फुफ्फुसाचे आजार जसं दमा आहे, COPD आहे, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आहे, तर हे जे प्रकार आहेत हे सर्व प्रकार हे धूम्रपानानेच पेशंटला येतात। मग हा आजार समजा वेळेस जर आपण धूम्रपान सोडलं नाही तर त्या लोकांचे फुफ्फुसं कामातून जातात, अगदी थोडंफार दोन पावलं तरी चाललं तर त्यांना धाप लागते, दम लागते। हे धूम्रपान सतत चालू ठेवलं तर त्यांचं हृदय सुद्धा वीक होऊन जाते आणि मग पेशंटचे हृदय सुद्धा निकामी होत जाते। धूम्रपानामुळे किंवा तंबाखूच्या सेवनानं सगळ्या रक्तवाहिन्या हळूहळू जाम होतात आणि बर्जर्स डिसीज म्हणजे थ्रोम्बो अँजायटिस ऑब्लेटरस हा एक आजार त्यांना लागतो। या आजारामध्ये सगळ्या हातापायाच्या सगळ्या रक्तवाहिन्या ह्या जाम होतात आणि त्या ठिकाणी थर तयार होतो।

0: आणि या थरांमुळे त्या हातापायाच्या बोटांना वगैरे रक्तप्रवाह मिळत नाही आणि मग अशा ठिकाणी सगळे रक्तप्रवाह न मिळाल्यामुळे बोटं काळे निळे पडणे किंवा पायच काळा निळा पडणे किंवा खूप सून पडणे आणि शेवटी कधी कधी सप्लाय न झाल्यामुळे ड्राय गँग्रीन होणे आणि मग कधी कधी बोटं तोडणे किंवा पाय पण तोडण्याची वेळ पेशंटच्या त्याला येऊ शकते. त्यामुळे हा जो तंबाखूचा प्रकार आहे हा खूप अत्यंत घातक आहे. मला असं वाटतं की आज नो टोबॅको डे निमित्त तुम्ही सर्व लोक आपापले जे काही जीवलग मित्र असतील किंवा घरातले नातेवाईक असतील किंवा आपल्या घरातले मेंबर असतील त्यांना तुम्ही आवर्जून त्यांच्याकडून तुम्ही शपथ घ्या आणि सांगा की तंबाखू हा अत्यंत वाईट पदार्थ आहे, याचं आजपासून आपण सोडून देऊ. तुम्ही सर्व लोक त्यामध्ये त्यांना मदत करा, कारण तंबाखू सोडल्यावर एकाएकी पेशंटला खूप त्रास होतो. आम्ही आमसारखे जे डॉक्टर लोक आहे आमच्या आम्ही त्यांना स्पेशल त्याचे टोबॅकोला रिप्लेसमेंट जे काय असतात ते तुम्हाला आम्ही व्यवस्थित सांगू शकतो, तुम्हाला आम्ही लिहून देऊ शकतो, जेणेकरून तंबाखू सोडणे सोपं जाईल. आणि तंबाखू सोडणे काहीच अवघड नाहीये, फक्त मनाचा निर्धार पक्का करणं जरुरी आहे. तेव्हा मी सर्व श्रोत्यांना आणि सर्व माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की आजपासून मी आणि माझे सगळे मित्र माझ्या घरचे मेंबर जे कोणी तंबाखू खात असतील किंवा पित असतील किंवा बिडी पित असतील सगळ्यांना मी पिऊ देणार नाही आणि त्यांना मी यापासून परावृत्त करेल आणि या भारताला तंबाखू मुक्त करून सुदृढ निरोगी भारत बलशाली भारत करू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
1: बघून ऐकलंस ना, अरे तुझा चांगला जीव तू किती संकटात घालतोयस.
2: आहो आहो काकू, हे तंबाखूचं व्यसनच असं आहे की एकदा जडलं की सुटतच नाही बघा.
3: अरे तसं काही नाही, माणसाची इच्छा असेल ना तर अवघड काही नाही, एकदा त्याला परिणामांची जाणीव करून द्यायला हवी.
1: संदीप कधी आलास तू? संदीप राहुलला ना मी सांगून सांगून थकले बाबा, तो काही ऐकत नाही माझ.
3: अहो काकू अवघड काही नसते, माणसाला मृत्यू समोर दिसू लागला की तो काहीही करायला तयार होतो. काय रे राहुल पटलंय ना माझ?
4: हो हो रे मित्रा, मला पण जगायचं आहे ना.
3: आता कसं म्हणजे तुला तंबाखू सोडायची? तर
4: हो आईने तुम्ही मित्रांनी सांगितल्यावर मी तंबाखू खायचं नाही असं अनेकदा ठरवलंय.
2: पण अरे पण कुठून आला आता मध्येच?
4: अरे मित्रा तंबाखू नाही खाल्लं ना तर मला कसं बेचैनी होते, शारीरिक विधी पण होत नाही.
3: यासाठी आपण मार्गदर्शन घेऊयात, तज्ञांचा सल्ला मोलाचा ठरेल. आपण यासाठी डॉक्टरांकडे जाऊयात, तंबाखू कशी सोडायची हे ते व्यवस्थित सांगतील. डॉक्टर नमस्कार. हां आत येऊ. हा माझा मित्र राहुल, हा प्रशांत आणि ह्या राहुलची आई आहेत.
2: नमस्कार डॉक्टर साहेब.
5: नमस्कार.
3: खरे तर आमची समस्या आहे ती राहुल बद्दल. तो तंबाखू खातो आणि तलप म्हणून मध्ये मध्ये सिगरेटही फुंकतो, पण त्याला याचा आता त्रास व्हायला लागला आणि त्याची हे व्यसन सोडायची इच्छा पण आहे. प्लीज तुम्ही जरा मार्गदर्शन करा ना.
5: नमस्कार, मी डॉक्टर मोहित सोलापूरकर. मी एक मानसोपचार तज्ञ आहे. जसं की सर्वजण जाणतात की 31 मे हा दिवस नो टोबॅको डे म्हणजे जागतिक तंबाखू विरोध दिवस म्हणून ओळखला जातो. हजारो लोक वेगवेगळ्या दिवशी आता तंबाखू किंवा सिगारेटीला पूर्णपणे रामराम ठोकायचा असा संकल्प सोडतात. आमच्या क्लिनिकमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचा नेहमी एक कॉमन प्रश्न असतो की 10 सिगारेटी 20 सिगारेटी किंवा जो काही आकडा असेल तो आकडा हळूहळू कमी करत करत आणणं त्यांना जमत नाही आणि अचानक सिगारेटी बंद पाडल्यास अचानक सेवन शून्यावर आणल्यास काही दुष्परिणाम होतील का काय अशी त्यांच्या मनात शंका असते, भीती असते. आमच्या परिभाषेत एक संज्ञा आहे त्याला म्हणतात कोल्ड टर्की, म्हणजे कोणताही आकडा असो कितीही सिगारेटी असो त्या सिगारेटी एका झपाट्यात शून्यावर आणणं नेहमीच फायदेशीर असतं. शून्यावर व्यसन आणल्यास कुठल्याही प्रकारचा गंभीर किंवा सिरियस शारीरिक दुष्परिणाम होत नाही. किरकोळ काही लक्षणं दिसून येतात, ती शारीरिक आणि मानसिक पातळींवर असतात. अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, चिडचिड होणं, कामामध्ये लक्ष न लागणं, सिगारेटीची तलप किंवा इच्छा खूप तीव्र होणं, झोप न लागणं ही सारी लक्षणं आपल्याला दिसून येऊ शकतात.

0: एक पहिला दिवस ते तीन आठवड्यापर्यंत ही लक्षणं दिसून येतात, पण एकदा का दोन ते तीन आठवडे उलटले की मग व्यसनांपासून माणूस मुक्त झाला असं आपण नक्कीच शिक्कामोर्तब करू शकतो. जेव्हा ही तलब खूप जास्त येते, जेव्हा खूपच जास्त अस्वस्थ वाटतं, तेव्हा आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो याला आमच्याकडे 4 Ds फॉर्म्युला आहे. 4 D. पहिला डी आहे ड्रिंक वॉटर. सिगारेटची तलब असली तर कदाचित ती तहान असू शकते किंवा भूक असू शकते, पण ती जी तलब आहे ती तलब दूर करण्याकरता 2 मोठे ग्लास थंड पाणी हळूहळू पिणं किंवा बडी सोप किंवा तत्सम पदार्थ चघळणं, च्युईंगम चघळणं, हा एक त्याच्या मागचा एक साधा उपाय असू शकतो. दुसरा डी आहे डीप ब्रेथ. तलब खूप जास्त निर्माण होते तेव्हा लांब श्वास घेणं आणि हळूहळू सोडणं फायदेमंद असू शकतं. तिसरा डी आहे डिस्ट्रॅक्ट. जेव्हा सिगारेटीचे किंवा तंबाखूचे विचार मनात भंडावून सोडतात तेव्हा मन अशा काही गोष्टींमध्ये गुंतवायचं की ते विचार येण्यास थारा चुरणार नाही, म्हणजेच जितकं जास्त होईल तितकं जास्त प्रमाणात कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करायचा. आणि या उपरही जर ती इच्छा तो आवेग जर कंट्रोल करता आला नाही तर डिले नावाची एक टर्म आहे, म्हणजे एखाद्याची दररोज सिगारेटीची 6 वाजताची वेळ असेल तर ती 2 तासानं समोर ढकलायची 8 वाजेपर्यंत, आणि तेवढ्या वेळात त्या माणसाचा तो निश्चय नक्कीच अजून दृढ होण्यास मदत होते. या उपरही जर अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, बेचैन वाटणं कमी नाही झालं तर मानसोपचार तज्ञांची तुम्ही भेट घेऊ शकता. अस्वस्थता बेचैनी कमी करण्यासाठी काही औषधं असतात, ती औषधं नक्कीच मदत करतात. पण कधी समजा एखादा आठवडा 0 सिगारेटीवर गेला आणि नंतर एखादी सिगारेट घेण्यात आली तर तो निश्चय ढळू न देता एका सिगारेटीवरच थांबणं आणि नंतर पुन्हा 0 येणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचदा अशा रुग्णांमध्ये होतं काय की आपल्याच्यानं हे व्यसन सुटणं अशक्य आहे अशा भीतीनं किंवा अशा फ्रस्ट्रेशननं परत सिगारेटी भरभर जास्त प्रमाणात सेवन केल्या जातात आणि जो व्यसनमुक्त होण्याचा जो निश्चय असतो तो निश्चय अपुरा पडतो. त्यामुळे एक ना एक दिवस आपण नक्कीच 0 येऊ शकू आणि ही जी किरकोळ अस्वस्थ वाटणं, निराश वाटणं किंवा हुरहुर वाटणं ही लक्षणं औषधांद्वारे आणि साध्या या उपायांद्वारे दूर करता येतात आणि सिगारेट मुक्त 100% होता येतं हा विश्वास मनात कायम ठेवणं नक्कीच फायदेमंद राहील. धन्यवाद.
1: धन्यवाद डॉक्टर साहेब, तुमचा हा सल्ला राहुल नक्कीच ऐकल. ऐकणार ना राहुल?
2: हो डॉक्टर, मला आता आत्मविश्वास आला आहे, मी नक्कीच तंबाखू सोडणार.
3: डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद. राहुलचं व्यसन सुटावं यासाठी कितीतरी वेळा प्रार्थना केली असेल मी, ती फळाला येईल असं आता मला वाटायला लागले.
4: अहो काकू, येईलच काय, आलीच समजा.
2: आई तू काळजी करू नकोस, मी नक्कीच आता तंबाखूचे सेवन करणार नाही. मी मनापासून तुला वचन देतो गाई.
3: बरं झालं बाबा. प्रशांत, संदीप, तुम्ही ना राहुलला खूप चांगले मित्र भेटलात. अरे मित्रच मित्राला सांभाळू शकतात.
4: हो काकू ते खरंय, पण मित्रांनी ऐकलं तर पाहिजे ना.
5: तंबाखू सेवन हे जीव घेणे आहे. सुरुवातीला वाटणारा आनंद सवयीत आणि नंतर व्यसनात बदलतो. वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर तो आनंद दुःखात बदलतो. यासाठी आपण स्वतः किंवा आपल्या परिचयात कोणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असल्यास त्यांना वेळीच सावधानतेचा इशारा द्या, त्यांना त्या व्यसनापासून परावृत्त करा.
3: आताच आपण ऐकलं, तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय, हे समन्वयित रूपक. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल, राहुल अतराम. आई राजेश मिरजकर. प्रशांत शंकर वाडे. संदीप दिनेश कवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल अतराम. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.

0: आत्ताच आपण तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून, त्याचप्रमाणे 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. इन्हें के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक, होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: आकाशवाणी से है चंद्रपुर केंद्र है. आता ऐकूया काही संदेश.
3: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
4: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
3: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
4: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
3: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
4: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
3: विश्वासाचे ठिकाण
4: गैची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
5: दहावी झाली बारावी झाली आता पुढे काय.
6: आर्ट्स कॉमर्स सायन्स नाहीतर तू तुझं पाय.
7: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर देतात आणि मग रिग्रेट फील करतात.
8: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
7: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे. गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
8: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा. 40 चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
5: NBA एग्रिगेटेड
4: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
5: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
4: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक बालाजी वॉर्ड चंद्रपूर. संपर्क 9209441985.

0: सा न्याय सर्वांसाठी कायदेविषयक मदतीसाठी संपर्क साधा 1500 वर.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
3: सुनबाई, काय सासूबाई, ह्या घराचे काही नियम आहेत. जसे इथे कॅशची परंपरा नाहीये.
4: मग देवाणघेवाण?
3: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
4: ओह,
3: जसे UPI ने?
4: अच्छा.
3: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.

0: सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
0: तुम्ही पण ना सासूबाई.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
4: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
5: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
6: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते, सकाळची 9:05 झालीत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे ठीक 10 वाजले. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम तंबाखू. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू सोडा, जीवनाशी नाते जोडा या विषयावर डॉक्टर सौरभ मेश्राम, सल्लागार रेडिएशन अँकोलॉजिस्ट पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली ही मुलाखत.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सौरभ मेश्राम, कन्सल्टंट रेडिएशन अँकोलॉजिस्ट MBBS MD रेडिओथेरपी, पंडित दीनदयाल चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर, एक्सपर्ट इन ॲडव्हान्स रेडिएशन थेरपी फॉर कॅन्सर ट्रीटमेंट. श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आहे 31 मे. आज आपण जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन साजरा करत असतो. तंबाखूच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे घातक परिणाम आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. श्रोतेहो, तंबाखू सेवनामुळे कर्करोग, फुफ्फुसाचे आजार असे बरेच आजार होत असतात आणि याबद्दल जनजागृती होणं फार महत्वाचं आहे. चला तर याचविषयी सविस्तर जाणून घेऊया आजच्या या मुलाखतीतून. आणि यासाठी आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सौरभ मेश्राम सरांना. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: सर, आज आपण तंबाखू विरोधी दिन साजरा करतो आहोत, तर सर्वप्रथम आपण बघूया की तंबाखू सेवन म्हणजे आपण काय सांगाल सर?
2: तंबाखू सेवन म्हणजे तंबाखू मधील निकोटीन आणि इतर हानिकारक रसायन शरीरात. दोन प्रकारे तंबाखूचं सेवन केलं जातं, एक स्मोकलेस आणि एक स्मोकिंग. स्मोकलेस मध्ये गुटखा, खैनी, पान मसाला असं येतात आणि स्मोकिंग मध्ये सिगारेट, बीडी, सिगार, हुक्का, वेपिंग ह्या सगळ्या गोष्टी येतात. सो तंबाखू मध्ये निकोटीन नावाचे व्यसन लावणारे द्रव्य असते, त्यामुळे शरीराला वारंवार तंबाखू घेण्याची सवय लागते आणि हळूहळू ते व्यसन बनते.
1: अच्छा, म्हणजे ऍडिक्ट होणं ज्याला आज आपण म्हणतो आहे आणि भरपूर प्रमाणात आपल्याला दिसतंय सर. तर सर, आजच्या या दिवसाची पार्श्वभूमी काय सांगाल? केव्हापासून हा आपण दिवस साजरा करतो आहोत आणि या दिवसाचं नेमकं महत्व काय आहे? बरं,
2: दरवर्षी 31 मे रोजी वर्ल्ड नो टोबॅको डे साजरा केला जातो. याचा उद्देश लोकांना तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करणे आणि तंबाखू मुक्त जीवनासाठी प्रेरित करणे. याची पार्श्वभूमी अशी की 1978 मध्ये WHO सदस्य राष्ट्रांनी जगभरात वाढत असलेल्या तंबाखूच्या व्यसनाविरोधात जनजागृती करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला 7 एप्रिल 1988 रोजी वर्ल्ड नो स्मोकिंग डे म्हणून हा दिवस पाळण्यात आला. त्यानंतर दरवर्षी 31 मे हा दिवस वर्ल्ड नो टोबॅको डे म्हणून साजरा करावा लागला. भारतामध्ये दरवर्षी 13 लाख लोक तंबाखूमुळे मृत्युमुखी पडतात आणि भारतात 26.7 करोड म्हणजे 29% लोक हे तंबाखू सेवन करतात, त्यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या बिमारी होतात. सो त्यामुळे आपल्याला लोकांना तंबाखूचे दुष्परिणाम समजावणे, तरुणांना व्यसनापासून दूर ठेवणे, तंबाखू मुक्त समाज करणे, सरकार आणि समाजाला आरोग्य विषयक बाबतीची जबाबदारी जाणीव करून देणे हे या दिवसाचा उद्देश.
1: अच्छा, याचं वाढतं प्रमाण आज बघतो आहोत, नेमकं या तंबाखू सेवनाने कोणते दुष्परिणाम होतात?
2: तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम अत्यंत गंभीर आणि जीवघेणे असू शकतात. तंबाखूमुळे निकोटीन सह अनेक विषारी रसायने जातात, ते शरीराच्या जवळजवळ प्रत्येक अवयवावर परिणाम करतात. तंबाखूच्या धुरामध्ये कमीत कमी 70 असे नॉन कार्सिनोजेन्स आहेत, कर्करोगजन्य पदार्थ जे आहेत असे 70 प्रकारचे आतापर्यंत माहिती पडलेली आहे. आणि तंबाखू सेवनामुळे जे प्रमुख दुष्परिणाम आहेत त्याच्यामध्ये तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग, अन्न नलिका, जिभेचा कर्करोग, हृदय विकार, त्यामध्ये रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे,

0: श्वसनाचे आजार सततचा खोकला दम लागणे सीओपीडी म्हणतो आपण ती एक बिमारी होते. त्याच्यानंतर तोंड आणि दातांचे नुकसान दातांचा पिवळेपणा दुर्गंधी येणे हिरड्यांचे आजार आणि तोंडाला अल्सर्स येणे ह्या सगळ्या गोष्टी तंबाखूमुळे होतात. वरून व्यसनधीनता लागते तंबाखूमुळे निकोटीनमुळे व्यसन लागते आणि ते सोडणं कठीण होतं. एक पॅसिव्ह स्मोकिंग म्हणून पण एक कन्सेप्ट आहे की आपल्या घरामध्ये कोणी दुसरा बीडी किंवा सिगरेट ओढतोय त्याच्या कुटुंबातल्या लोकांना तो धूर सहन करावा लागतो तो धूर त्यांच्या फुफ्फुसांमध्ये जातो त्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हटलं जातं. तर हे फार हानिकारक आहे आणि घरामध्ये लहान मुलं आणि गर्भवती महिला या दोघांनाही याचा धोका असतो आणि बाकी मंडळी आहे घरातली त्यांना सुद्धा याचा धोका आहे.
1: आपण आजूबाजूला जर बघितलं तर युवकांमध्ये असेल किंवा कामगार वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल यात मला वाटतं हे प्रमाण जास्ती दिसत आहे. काय सांगाल सर आपण या संदर्भात?
0: आजच्या काळामध्ये युवकांमध्ये कामगारांमध्ये आणि शेतकरी वर्गांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण हे गंभीर सामाजिक आणि आरोग्य विषयक समस्या आहे. तरुणांमध्ये सोशल मीडियाचा परिणाम तणाव उत्सुकता किंवा फक्त स्टाईल म्हणून अनेक तरुण तंबाखूकडे वळतात. शेतकरी आणि कामगार वर्गांबाबत जर बोलायचं झालं तर कष्टाचे काम असते त्यांचे ताणतणाव थकवा आणि चुकीच्या समजुतीमुळे अनेक जण तंबाखूचा आधार घेतात. काहींना वाटते की तंबाखूमुळे थकवा कमी होतो किंवा काम करण्याची ताकद वाढते परंतु प्रत्यक्षात ते शरीर हळूहळू कमकुवत करते. कमी वयात तंबाखू सेवन करणे हे जास्त धोकादायक ठरते कारण ब्रेनची डेव्हलपमेंट होत असताना मनुष्य हा निकोटीनमुळे ऍडिक्ट होऊन जातो त्यामुळे तंबाखूवरील त्याची डिपेंडन्सी वाढते आणि ती शेवटी घातक ठरते. युवक आणि कामगार वर्ग यांच्यामध्ये व्यसनाधीनता ही जास्त वाढते.
1: सर यात महिला देखील आपल्याला आलेल्या दिसतात, काय सांगाल सर आपण?
0: फार महत्वाची बाब आहे आणि हा फार महत्वाचा प्रश्न आहे. महिलांचं जे तंबाखू सेवन आहे आणि महिलांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचं जे प्रमाण आहे ते आज भारतामध्ये फार प्रमाणात वाढलं आहे. पहिलेच्या काळामध्ये स्तनाचा कर्करोग गर्भाशयाचा कर्करोग ओव्हेरियन कॅन्सर एंडोमेट्रियल कॅन्सर हे फार कॉमन कॅन्सर होते परंतु काही दशकांपूर्वी स्त्रियांमध्ये तोंडाचे कर्करोग हा कन्सेप्ट फार कमी होता. आताचे जर तुम्ही ग्लोबोकॉन म्हणून एक संस्था असते त्या ग्लोबोकॉन संस्थेत तुम्ही जर इंटरनेटवर गेले तर त्याच्यामध्ये तुम्हाला भारताचा डेटा मिळेल तर स्त्रियांमध्ये तोंडाचे कॅन्सर होण्याचा जो प्रमाण आहे ते आज 5व्या नंबरवर. आणि आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत असताना बघतो वय वर्ष 60 वय वर्ष 70 वय वर्ष 75 अशा वयांमध्ये सुद्धा स्त्रिया या तोंडाचे कर्करोग घेऊन येत आहेत आणि अशा टायमाला त्यांना ट्रीटमेंट देणे आणि ट्रीट करणे हे आमच्यासाठी खूप डिफिकल्ट ठरते. त्यांच्यामधला जो तंबाखूकडे वाढण्याचा जो कल आहे तो आजकाल फार वाढलेला आहे आणि ही चिंतेची बाब आहे आणि याविषयी जनजागृती होणं फार आवश्यक आहे.
1: नक्की सर. सर इथे थोडं थांबूया आणि मग परत आपल्या विषयाकडे जाऊया. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सब मेश्राम, कन्सल्टंट रेडिएशन अँकॉलॉजिस्ट MBBS MD रेडिओथेरपी, पंडित दीनदयाल चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर, एक्सपर्ट इन ऍडव्हान्स रेडिएशन थेरपी फॉर कॅन्सर ट्रीटमेंट. तर सर यात आपण जसं बघितलं की शरीरावर तर बरेच परिणाम होत असतात, कोणत्या अवयवांना या सेवनामुळे धोका संभवू शकतो?
0: मेन जो आहे तंबाखू मधले निकोटीन जे आहे हे व्यसन लावणारे मुख्य रसायन आहे. निकोटीन हे रक्तातून काही सेकंदातच मेंदूपर्यंत पोहोचतं. ते मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन वाढवतं त्यामुळे थोडा आनंद उत्साह किंवा ताण कमी झाल्यासारखं वाटतं. परंतु ही डोपामिनची लेवल मेंटेन करायसाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा तंबाखूचं सेवन करावं लागतं.
1: तेवढ्या वेळ त्यांना आनंद मिळतो पण नंतर मग परत त्याच गोष्टीकडे ते वळतात.
0: का वळतात? कारण की ती जी डोपामिन सिक्रीट झाली आहे पहिल्यांदा तंबाखू खाऊन तीच लेवल सिक्रीट करायला त्यांना नंतर दोनदा तंबाखू खावा लागतो.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर तीच लेवल सिक्रीट व्हायसाठी ब्रेनमध्ये त्यांना चारदा तंबाखू खावा लागतो. यालाच हळूहळू डिपेंडन्सी म्हणतात आणि त्यामुळे मग त्यांना निकोटीनची सवय लागते आणि हे व्यसन. त्याच्यानंतर सरळ याचा रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके वेगाने वाढतात, हृदयाला अधिक काम करावं लागतं त्यामुळे हृदयविकार, ब्रेनला रक्त पुरवठा कमी होणे याचा हा धोका वाढतो. फुफ्फुसांवर परिणाम होतो. आपण पिक्चरला किंवा कुठल्याही मूवीला जातो तेव्हा सगळ्यात पहिले एक ऍड असते त्याच्यामध्ये ते पॉंच असं दाबून सांगतात की इसमे बहुत टार है. तर त्या तंबाखूच्या धुरामध्ये टार आणि विषारी वायू असतात. आता हे जे पदार्थ आहे हे फुफ्फुसातील सूक्ष्म केश संरचना असं म्हणतात, सिलिया म्हणतात त्याला, तर ते सूक्ष्म केसांसारख्या ज्या रचना असतात फुफ्फुसांमध्ये त्या नष्ट करतात. त्याच्यामुळे श्वसन नलिकेत सूज निर्माण होते, तुमचा जो कफ आहे तो तिथेच अटकून राहतो, तो निघत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो, त्याच्यामुळे ब्रॉन्कायटिस होतो, ब्रॉन्किक टॅसिस होतो, त्याच्यानंतर लंग कॅन्सर सुद्धा शेवटी पेशंटला होतो.

0: अच्छा,
1: यामुळे क्रोनिक ब्रॉन्कायटिस, सीओपीडी, इम्फायसेमा, लंग कॅन्सर या सगळ्या आजारांचं उद्भवणं साहजिक असतं.
0: अगदी सर. सर, हे तर आपण शरीरावर होणारे जे परिणाम आहे त्या संदर्भात सांगितलं, मानसिकतेमध्ये काय बदल होतो?
1: मानसिकतेमध्ये सगळ्यात पहिले ऍडिक्शन, सुरुवातीला आनंद वाटतो परंतु नंतर मेंदूला निकोटीनची गरज भासू लागते, त्यामुळे वारंवार तंबाखू सेवन करावं लागतं. तंबाखू वेळेवर मिळाला नाही तर चिडचिड होते, राग येतो, अस्वस्थ वाटतं, लक्ष केंद्रित होत नाही, याला आपण विथड्रॉल सिम्पटम्स म्हणतो. ताण आणि चिंता वाढते, लोक ताण कमी करायसाठी तंबाखू हटतात परंतु नंतर त्यांचा ताण आणि चिंता याच्यामध्ये वृद्धी दिसलेली आहे. निकोटीनचा प्रभाव कमी झाल्यावर बेचैनी वाढते, त्यामुळे व्यक्ती पुन्हा तंबाखूकडेच वळतो आणि अशा प्रकारे ताणाचे त्यांचे चक्र वाढून जाते. त्याच्यानंतर डिप्रेशन, एक नैराश्य येतं. दीर्घकाळ तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये असं दिसून आलंय की उत्साह कमी होतो, नकारात्मक विचार जास्त वाढतात, आत्मविश्वास कमी होतोय.
0: बरोबर.
1: आणि असे मानसिक बदल पेशंट मध्ये दिसून येतात जे डिपेंडन्सी मध्ये आहेत. निर्णय क्षमता, स्मरण शक्ती कमजोर होते. त्याच्यानंतर सामाजिक वर्तनावर परिणाम होतो, कुटुंबापासून दुरावा, आर्थिक नुकसान, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आणि आरोग्याचे धोके फार वाढतात.
0: नक्कीच सर. तर सर, तंबाखू विरोधी संदर्भात कोणते कायदे आहेत का?
1: तंबाखू विरोधी संदर्भात कायदे आहे, त्याच्यामध्ये एक सिगारेट्स अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स ऍक्ट 2003 एक आहे. त्याच्यामध्ये प्रोहिबिशन ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट अँड रेग्युलेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स, प्रोडक्शन, सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ टोबॅको ऍक्ट 2003 हे काय म्हणतं हा ऍक्ट? या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे. 18 वर्षांखालील मुलांना तंबाखू विक्री बंद आहे. शाळा महाविद्यालयाच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्री बंद. तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातीवर बंदी असणार. सिगारेट, गुटखा पाकिटांवर आरोग्य विषयक चेतावणी ही बंधनकारक असते. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी सुद्धा ही कायद्याने गुन्हा आहे. रुग्णालय, शाळा, सरकारी कार्यालय, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, हॉटेल्स आणि सार्वजनिक ठिकाणी, या ठिकाणी जर धूम्रपान केलं आणि कायद्याचं उल्लंघन केलं तर दंडास पात्र आहे.
0: शासनाची भूमिका या संदर्भात नेमकी कशी आहे, काय सांगाल सर आपण?
1: केंद्र व राज्य शासन तंबाखू नियंत्रणासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. शासनाचे प्रमुख उपक्रम म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम, सार्वजनिक ठिकाणी नो स्मोकिंगचे फलक, तंबाखू विक्रीवर बंदी, गुटखा बंदी, अनेक राज्यांमध्ये गुटखा आणि सुगंधी तंबाखूवर बंदी, जाहिरात बंदी, टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्र किंवा इतर माध्यमांमध्ये तंबाखूची थेट जाहिरात करण्यास मनाई आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन टोबॅको कंट्रोल FCTC लागू केला आहे आणि भारत या कराराचा सदस्य आहे. त्या कायद्याचा उद्देश असा आहे की कर्करोग आणि हृदयरोग कमी करणे, युवकांमध्ये व्यसन रोखणे, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे, तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करणे, कर्करोग तपासणी शिबिर करणे. भारत सरकारचा एक महत्वाचा कार्यक्रम आहे, त्याला आपण म्हणतो नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम NTCP. आणि यामध्ये शासनाची जी भूमिका आहे, लोकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे, कायद्याची अंमलबजावणी करणे, जनजागृती वाढवणे आणि तंबाखूमुळे होणारे आजार कमी करणे आणि लोकांमध्ये त्याबद्दल अधिकाधिक जितकं जनजागृती करता येईल ते करणे.
0: नक्कीच सर. तंबाखू सेवनाने त्या व्यक्तीचं तर नुकसान होतंच, त्या परिवाराचं नुकसान होतंच, पण समाजाच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होतो का? या संदर्भात आपल्याला काय वाटतं सर?
1: नक्कीच. तंबाखूमुळे केवळ व्यक्तीचं नुकसान होत नाही तर समाज आणि देशाला मोठा आर्थिक फटका बसतो. जर समजा टोटल इकॉनॉमिक लॉस तंबाखू खाण्यामुळे जेवढे काही बिमारी होतात त्याचं एक कॅल्क्युलेशन आहे, जवळजवळ 1,77,000 कोटी रुपयांचा भारताला नुकसान होतं. त्याच्यामध्ये ह्युमन लॉस आहे, त्याच्यामध्ये कुटुंबाची आर्थिक हानी आहे, त्याच्यानंतर कर्करोग, हृदयरोग यावरचा उपचारावरचा जो खर्च वाढतो तो, कामगारांची कार्यक्षमता कमी होते, अकाली मृत्यूचं प्रमाण वाढतं आणि शासनावर सुद्धा आरोग्य सेवेचा अतिरिक्त भार पडतो. त्याच्यामुळे तंबाखू ही केवळ आरोग्याची नाही तर सामाजिक आणि आर्थिक समस्या सुद्धा आहे,
0: आपण जाणून घ्यायला. अगदी अगदी. तर सर, यासाठी मग प्रतिबंधात्मक उपाय काय करता येईल असं आपल्याला वाटतं? बरं,
1: प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण नेहमी म्हणतो. तर याच्यामध्ये जनजागृती ही फार महत्वाची आहे. तंबाखू सेवन न करणे याबद्दल फार कमी वयापासूनच येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करायला पाहिजे. युवकांना योग्य शिक्षण द्यायला पाहिजे. तंबाखू विक्रीवर नियम जे आहे फार कठोर करायला पाहिजे आणि ते शासनाकडून त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे. व्यसन मुक्ती केंद्राचा वापर वाढवणे, कुटुंबातून चांगले संस्कार देणे, मित्र परिवाराचा सकारात्मक प्रभाव ठेवणे.

0: ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्ही योगा, व्यायाम, ज्ञान साधना या सगळ्या गोष्टींचा वापर करू शकता. जर समजा तुम्हाला जास्त त्रास होतोय, ऍडिक्शन तुमचं सुटत नाही, तर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांची सुद्धा मदत यामध्ये घेऊ शकता.
1: नक्की सर. 2026 ची तंबाखू सेवन विरोध दिनाची थीम नेमकी काय आहे?
0: 2026 ची जागतिक तंबाखू विरोधी दिनाची जी थीम आहे, अनमास्किंग द अपील, कंट्रोलिंग द निकोटीन अँड टोबॅको ऍडिक्शन.
1: तर सर, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना आज काय सांगाल? सर,
0: श्रोत्यांना सांगायचं की तंबाखू काही क्षणांचं समाधान देऊ शकते,
1: बरोबर आहे,
0: पण आयुष्यभराचा त्रास निर्माण करतं. आपले आरोग्य, कुटुंब आणि भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर आज तंबाखूला कायमचा निरोप द्या. स्वतः तंबाखू मुक्त व्हा आणि इतरांनाही तंबाखू मुक्त जीवनासाठी प्रेरित करा. निरोगी व्यक्ती, निरोगी कुटुंब आणि निरोगी भारत घडवणे हीच आपल्या सर्वांची जबाबदारी.
1: खरंच छान सांगितलं सर आपण. तर सर, आज आपण वेळात वेळ काढून आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि आपल्या श्रोत्यांना उपयुक्त अशी माहिती सांगितली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, तंबाखूचं व्यसन सोडा आणि आपलं अमूल्य जीवन फुलवा. चला तर कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सौरभ मेश्राम, कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, MBBS MD रेडिओथेरपी, पंडित दीनदयाल चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर, एक्सपर्ट इन ऍडव्हान्स रेडिएशन थेरपी फॉर कॅन्सर ट्रीटमेंट.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू सोडा जीवनाशी नाते जोडा या विषयावर डॉक्टर सौरभ मेश्राम, सल्लागार रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

तांबडी माती या चित्रपटातील शांता शेळके यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. संगीत आनंद खान यांचं होतं.

ते माझे घर या चित्रपटातील सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं रवींद्र भट यांचं गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया कन्यादान या चित्रपटातील गीत.

0: कन्यादान या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं एकमात्र माध्यम आकाशवाणी चंद्रपूर.
0: हॅलो
2: हॅलो फरमाईश.
0: हॅलो
2: हॅलो आपली आवाज.
0: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
2: कुठे?
0: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
2: वा छान.
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
2: 07172254634 या फोन नंबर वर.
0: आता वेळही सांगून दे.
2: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
0: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
2: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
0: हॅलो आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सहजीवनाची सोन पावले. आजच्या कार्यक्रमात अरुण चिंतलवार आणि संगीता चिंतलवार यांची सुवर्णा गुहे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य विकास बावणे आणि किशोर वसाकी यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत उमेश दुपारे. ऐकूया कार्यक्रम सहजीवनाची सोन पावले.

0: अशा वाटतात. अर्धशतकाचा हा प्रवास विश्वासाचा अनमोल ठेवा. सुख दुःखात सोबत देणारा हाच सुवर्ण सोहळा. दोन जीवांच्या अतूट साथीचा आज आपण करूया सन्मान. ऐकूया त्यांच्याच मुखातून सुंदर सहजीवनाचं गान. तर श्रोते हो, आज आम्ही आमच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय श्री अरुण चिंतलवार सर आणि संगीता चिंतलवार यांना. सर भूमी अभिलेख विभागात कार्यरत होते. 2009 ते सेवानिवृत्त झालेत. कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते. आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. तुमचं लग्न कुठल्या वर्षी आणि कोणत्या तारखेला झालं होतं?
1: हा, 4 जून 1975.
0: बरं, आपण जसं रीतिरिवाजाप्रमाणे चहा आणि कांद्या पोह्यांचा कार्यक्रम केला जातो आणि मुलगी बघायला जाणं ही जी पद्धत आपल्यामध्ये रुजलेली आहे, तशा पद्धतीने विवाह झाला की प्रेम विवाह होता आपला?
1: हे बघा, आमचं ना प्रेम विवाह पण नाही आणि कांद्या पोह्याचा कार्यक्रम तर मुळीच नाही. एक वर्ष आधी ना आमची भेट झाली. बाहेर भेट झाली म्हणजे आम्ही रिलेटिव्ह आहे. माझे सासरे आणि ह्यांचे बाबा हे मेहुणे आहेत. एका लग्नात भेट झाली आणि मग तिथे असं माझ्या तरी मनात काही नाही, कारण तेव्हा कसं माझं लग्न फार लवकर झालं, 18 वर्षीच झालं. त्यानं म्हणजे लग्न झाल्यावर जुलै हे मला 18 लागलं. आणि मग ह्यांच्या मात्र मनात आलं की मामाची मुलगी ही चांगली आहे. मग दुसऱ्या वर्षी मग यांचा निरोपच झाला. आता निरोप आल्यावर काय झाले की माझ्या वडिलांना कोणीच नाही, ह्यांचेच नातेवाईक सगळे. माझे आजोबा आणि ह्यांची आजी हे सख्खे भाऊ बहीण,
0: म्हणजे तुमचं नातं होतं.
1: नातच होत. आणि मग नंतर थोडस मग तर बाबा म्हणाले नाही ती लहान आहे वगैरे वगैरे. माई म्हणे अहो आता नाही, पण शेवटी 2 वर्षांनी करायचं आहे ना, मग आपलं तरी कोण आहे, मग हेच लोक आहेत वगैरे वगैरे, काय करायचं आपल्याला, मुलगा सर्व्हिसवर आहे असं वगैरे म्हणून मग ते झालंय.
0: अच्छा, म्हणजे सर्वांच्या संमतीने आणि नातेवाईक असल्यामुळे
1: आनंदात पार पडलं.
0: आणि सर, जसं आता आजचं आपण वातावरण बघतोय, हल्लीचं वातावरण आणि पूर्वीच्या वातावरणात खूप फरक होता. त्यावेळेला तुमच्या घरचं सुरुवातीचं वातावरण कसं होतं? कुटुंब एकत्र होतं का की तुम्ही दोघं वेगळे राहत होते? त्याबद्दल सांगा ना.
2: मी सर्व्हिसला नागपूरला होतो, त्याच्यामुळे काय लग्न व्हायच्या आधीपासूनच मी नागपूरला होतो.
0: अच्छा.
2: त्याच्यामुळे लग्न झाल्यानंतर लगेच नागपूरला दोघं मिळूनच राहायचं आणि सोबत आजी पण
1: राहायची.
0: तुमच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालीत. पहिल्या भेटीची काही आठवण सांगा ना आम्हाला.
2: पहिल्या भेटीच म्हटलं तर काय की आता इनी जसं सांगितलं की पहिल्यांदाच आम्ही एका लग्नात भेट झाली, म्हणजे लग्नाच्या 1 वर्षाआधी. ती भेट म्हणजे अविस्मरणीय भेट होती. त्यावेळेस म्हणजे मला हिच्याबद्दल वाटायला लागलं की नाही बा, आपल्याला लग्न करायचं असलं तर मामांनी जर आपल्याला मुलगी जर दिली तर खूपच छान होईल.
0: अच्छा.
2: असं एक मनात विचार आलेला होता आणि ते 1 वर्षानंतर लगेच घरच्या आमच्या म्हणजे आम्हाला न विचारता सुद्धा फक्त गेले होते. फक्त हे होतं की बा तिकडून जर आला तर मग आम्हाला सांगायचं, मला सांगायचं. म्हणजे ते डायरेक्ट त्यावेळेस आमचे जे हिचे वडील जे होते मामाजी ते जबलपूरला राहायचे
0: आणि त्यांनी तुम्हाला संमती दिली.
2: वडील आणि आमचे बहिणीचे जे वडील होते, बहिणीचे वडील होते, दोघंच गेले होते फक्त आमच्या दोघांसाठी. आणि तिथून मग त्यांनी त्यावेळेस फोनची काही सोय नव्हती ना.
0: बरोबर.
2: मग तिथून आल्यानंतरच मग सांगितलं की बा आपलं झालेलं आहे आणि नंतर मग तारीख नंतर काढलं.
0: बरं, लग्न जुळल्यानंतर मग पत्रव्यवहार वगैरे चालत होते का? तुम्ही कसे एकमेकांना भेटायचे?
2: पत्रव्यवहार
1: तेव्हा काय, मार्च मध्ये लग्न जमलं आणि पत्रव्यवहार तेव्हा माझं मुळात काय झालं की माझं वयच लहान होतं तेव्हा. इतकं आजकालच्या मुलांना कसं कळतं, 10-12 वर्षाची
0: कळत
1: तेव्हा नव्हतं हो कळत. मग आणि दुसरं म्हणजे काय झालं की मी शहरातली, ह्यांची जरी नोकरी शहरात होती पण सासर माझं सिंदेवाईचं आणि फक्त कौतुक आणि आजच्या तारखेपर्यंत तरी मला म्हणजे अभिमान आहे की परिवार आमचा फार एकजुटीनी आहे.
0: हो का?
1: हो.
0: छान.
1: म्हणजे आजही तेवढीच भावना, तेवढंच प्रेम. म्हणजे कधी नंदांनी पण कधी बहिणी म्हणून ह्या दृष्टीने बघितलं नाही. जे आहे ते अगदी सुरळीत चालू आहे.
0: म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की कौटुंबिक वातावरण फार छान होतं.
1: एकदम.

श्रोतेहो नमस्कार. सहजीवनाची दोन पावले या कार्यक्रमात मी स्वर्णा गुहे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, 50 वर्षांचा प्रदीर्घ संसार म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्र राहणं नाही, तर ती दोन जीवांची सुखदुःखाची आणि विश्वासाची एक सुंदर भागीदारी असते. तर श्रोतेहो, सुवर्ण महोत्सवी सहजीवनाचा गौरव करण्यासाठी मला या 4 ओळी आपल्याला सांगाव्या.

0: आजही आहे.
1: लग्नानंतर अनेक प्रसंग आपल्या जीवनात येतात, ते एखादा आनंदी प्रसंग सांगा आपल्या जीवनात आलेला.
0: बघा कितीतरी प्रसंग येतात, दुःखाचे, आनंदाचे. पण माझ्या म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या भविष्यात माझी मोठी मुलगी शिल्पा ही 2022 मध्ये मिसेस इंडिया झाली आणि ती सुद्धा 45व्या वर्षी.
1: हो का?
0: हा. त्या दिवशीचा माझा आनंद मी कधीच विसरू शकणार नाही. म्हणजे आजही बोलताना माझे डोळे पाणवतात आणि माझा गळा दटून आला.
1: लग्नानंतर स्वयंपाक कोणी केला होता पहिल्यांदा?
0: मी.
1: हो का? आणि काय पदार्थ बनवला होता ते आठवत का?
0: हो. आम्ही की नाही, मी एमपीतली असल्यामुळे काय झालं, मला पोपटच्या शेंगा हे माहित नव्हतं. आता ह्यांनी शेंगा आणल्या, मी त्यात तोडल्या. अरे अरे हा, अरे यार अपने तो इधर ऐसी फल्ली नहीं मिलती, म्हणजे हिंदी बोलायची ना मी. अरे अपने उधर तो ऐसी फल्ली नहीं मिलती, अच्छी मिलती है. आता मी काय केलं, ते साल काही तोडल्या जाय ना, मी त्याला चिरलं. आता ती शिस्ता शिजे ना, हे आले. ह्यांना कौतुकाने वाटलं मी, अगं बने ह्या शेंगा अशा करत नाही, ह्याच्या फक्त बियांची भाजी करतात. पासून वाल आणि पोपट ह्यातला अंतर कळला. म्हणजे मी ही गोष्ट माझ्या मुलांना सुद्धा सांगते.
1: आज तुम्ही एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारता?
2: तिला अगमच आवाज देतो
0: आणि मी मात्र अहो.
1: अरे वा, खूप छान. बरं, कधी एकमेकांशिवाय राहावं लागलं का? तेव्हा कसं वाटलं? असे प्रसंग येतात आपल्याला, कधी कुठे गावाला गेले बरेच दिवसांसाठी.
0: आले आले, निदान 4-5 वर्ष तरी राहायला लागलं. हे नागपूरला होते, म्हणजे यांची ट्रान्सफर नागपूरला झाली. आणि मग त्या पिरियड मध्ये कसं, मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं, लहानी लग्नाची होती, पण ती शिकायला उटीला होती. मग तिचं येणं जाणं
1: बरोबर.
0: आणि मी पण आता मग मुलगी आता बरोबरीची घरी लग्नाची, स्थळ येणार वगैरे वगैरे, म्हणून राहायचे. राहिले मी, पण नाही हो राहू शकत आपण, जाणं होतं ते.
1: सर, तुमच्या सहजीवनात समजूतदारपणा आणि त्याग यापैकी कोणती गोष्ट जास्त महत्वाची ठरली?
2: जीवनामध्ये समजूतदारपणा हा महत्वाचा भाग आहे.
1: बरोबर.
2: आणि समजूतदार असल्यामुळेच आम्ही त्याग काही गोष्टी करू शकलो.
1: त्या काळात आणि आताच्या नात्यात तुम्हाला काय मोठा फरक जाणवतो?
2: त्यावेळेच्या काळामध्ये आपुलकी शब्द जास्त होता.
1: अगदी.
2: लोकांमध्ये पाहण्याचा दृष्टिकोन अलग होता. नाते जपून ठेवण्याचा भाग होता. आजच्या युगामध्ये तो भाग वगळलेला गेलेला आहे. लोक काही हा विचारच करत नाही की बा जुनी नाती टिकून ठेवाव.
1: खरे. जीवनात एखादा कठीण प्रसंग जर आला तर तुम्ही दोघांनी तो कसा पार केला त्याबद्दल सांगा ना.
0: तो अगदी आताच आहे, एवढ्यातला. 2024 मध्ये ना ह्यांच्या पोटाचं ऑपरेशन झालं कुठे, पुण्याला. आणि डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन, पण ऑपरेशन म्हटलं तर मग ते ऑपरेशन करताना त्यांना 2-3 प्रॉब्लेम साठवले आणि 2-3 झाले. म्हणजे मग आम्ही पुण्यातच होतो. मग तिथून आल्यावर हा ते सुरू असतानाच ह्यांचं काय झालं, ह्यांचं ऑपरेशन झालं, मला झालं चिकनगुनिया त्याच पिरियडमध्ये. आणि चिकनगुनिया झाल्यावर मी थोडीशी म्हणजे बेडवरच असताना ह्यांना नागिण झाली. की मग झालं असं करत आम्ही 6 महिने तिथे राहिलो. तिथून आम्ही चंद्रपूरला आलो. चंद्रपूरला आल्यावर काय झालं, मला 1.5 महिने मला सायटिकाचा त्रास सुरू झाला. आणि तो त्रास सुरू असतानाच मी मागच्या वर्षी 19 एप्रिलला पडले. बघा मला आजही तारीख आठवते. आणि ते आज वर्ष झालं ऑपरेशनला. म्हणजे आणि आजही तो त्रास आम्ही दोघं झेलतोय,
1: एकमेकांना सांभाळून घेतो,
0: एकमेकांना सांभाळून घेतो. आणि विशेष म्हणे एकमेकांना सांभाळतो, पण मला ह्यांनी खूप सांभाळून घेतलं. आणि आजही बरीच हेल्प असते त्यांची. वास्तविक त्यांचं पण आता आज वय 75 आहे.
1: बरोबर.
0: होतो त्यांना पण त्रास, पण हो
1: सांभाळून घेतात.
0: होतं कधी रुसवे फुगवे अहो तहो.
1: बरोबर.
0: चालायचं.
1: तुमच्यातील भांडणं जर कधी झाली तर ती कोण मिटवतं पहिले?
0: आता बघा भांडणं सगळ्यांची.
1: हो मग काय, दगड म्हटल्यानंतर हे चालणारच.
0: एक शेर झाला तर दुसरा थोड्या वेळासाठी होतो 125. पण शेवटी हे सगळं घडत करत असताना किंवा घडत असताना कुठेतरी बाई माणसालाच नमतं घ्यायला लागतं.
1: अगदी खरंय.
0: नमतं घेतलं तर ते विसतं, नाहीतर मग पेटतं.
1: बर सर, घरात जास्त राग कुणाला येतो?
2: तसं राग म्हटलं तर कसं, तसं राग म्हणून नाही जाईल. दोघांमेघांना जो आमचा राग आहे थोड्या वेळासाठी असतो. काही

0: गोष्टीवर आणि ते म्हणजे एकमेकांनी मिटवून घ्यायचं असं जास्त वेळ असं आम्ही बघितलंच नाही आणि एकमेकाशी राहू शकत नाही आम्ही.
1: बरोबर. हा हे एक आहे पण आमच्याकडे ना असं राग म्हणजे ताण तणाव ही नाही. इकडे झाली की लागली ती दुसऱ्या क्षणाला बोलणार.
2: आणि आजही एकमेकांची एखादी सवय जी अजिबात बदलली नाही ती कोणती? की तुम्हाला असं वाटतं की सरांनी ही सवय बदलवावी किंवा सरांना असं वाटतं की मॅडम तुम्ही ही सवय बदलवावी अशी एखादी सवय कोणती?
0: सवय आहे दोघांना जी सवय आहे. आम्ही सकाळी लवकर उठतो.
2: हा
0: उठले की चहा मीच करतो सकाळी कारण मी लवकर उठतो. हिचा ब्रश होतो त्याच्यानंतर व्यायाम व्यायाम होतो. फिरायला जायचं असलं तर कधीच जायचं. जर नाही झालं तर पेपर वाचणे आधी पेपर आले की आणि थोडस न्यूज ऐकतो सकाळची. ही दोघांची सवय खूपच आमची छान आहे.
2: हो ना. आणि सर जेव्हा तुम्हाला चहा देतात तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? छान सकाळी सकाळी तुम्हाला चहाचा कप हातात येतो.
1: जैसा राजा आदमी किस्मत वाला कोई नाही.
2: वा वा खूप छान. बरं टीव्हीचा रिमोट कुणाकडे असतो की तुम्हाला काय बघायचं असतं? सरांना वेगळं काही बघायचं असतं का?
1: रिमोट असतो साहेबांकडे.
0: पण ते काय कधी कधी जर सिरियल जर आवडीचे असलं तर
1: मग बघतो आम्ही मिळून पण बघतो
0: किंवा लावून देतो.
2: बरोबर.
0: त्याच्यासाठी आमच्यात भांडण कधीच
2: नाही. एकमेकांचे छंद आपण कसे जोपासता? जसं मॅडमला एखादं नाटक पाहायचं असेल तर तुम्ही सोबत जाता का? तुम्हाला ज्याची आवड आहे का? किंवा एखादा चित्रपट पाहायला जायचं असेल तर दोघं मिळून जाता का? किंवा मित्रमंडळींसोबत जाता का?
1: नाही दोघेही जातो कधीतरी मित्रमंडळींसोबत पण पण येतात. आपण जाऊ म्हटलं की नाही हा प्रकार नाही.
2: अच्छा. सुरुवातीच्या काळात तुमच्या लग्नानंतर तुम्ही कुठला सिनेमा तुम्ही बघितला होता आठवत का?
0: आम्ही बघितलं होतं मधुमती.
2: हो का. अच्छा. गाणं वगैरे गायला आवडतं? ते तुम्हाला एखाद्या वेळेला असं वाटतं की आपण घरात एखादं गाणं छान म्हणावं किंवा तुम्ही म्हणत राहता असं एखादं गाणं जरा गाऊन दाखवा ना.
1: किती

0: मोहना
1: वा छान. तुमच्या आयुष्यातील एखादा छोटासा पण खास प्रसंग कोणता? कधी कुठे फिरायला गेलात तेव्हाची एखादी गंमत, किंवा एखादा आपल्या जीवनात घडलेला एखादा छानसा प्रसंग कोणता?
2: जीवनातला प्रसंग म्हटलं तर काय, बाहेर आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. त्यावेळेच कसं आहे, त्यावेळेस महाबळेश्वर गेल्यानंतर जो आनंद जो मिळाला तो आजही वाटतो की बा परत परत जावं.
1: अच्छा, आणि तुम्हाला काय, तुमचा काय अनुभव त्यावेळेला फिरायला गेल्या त्यावेळेचा?
3: काही नाही, मौज मस्ती चल रही है अपनी, हम है भाई सुखी प्राणी, हवा में उड रहे हैं.
1: वाह. अच्छा, आता जर कुठे फिरायला जावं असं वाटलं तर कुठलं स्थळ तुम्ही निवडाल?
3: पुन्हा एकदा महाबळेश्वर.
1: अच्छा, आठवणींना उजाळा मिळेल.
3: उजाळा.
1: कधी तुम्हाला असं वाटतं की सरांनी आपल्या काही सवयी बदलवाव्या, किंवा तुम्हाला असं वाटतं की मॅडमनी काही आपल्या सवयी बदलवाव्या आजच्या आता सध्याच्या परिस्थितीत?
2: सध्याच्या परिस्थितीमध्ये तर मला नाही वाटत का बा काही सवय बदलायला पाहिजे म्हणून. जे आहे ते रुटीन फार छान
3: व्यवस्थित आहे.
2: व्यवस्थित आहे.
1: हो ना. मग घरकामामध्ये आजही पण सर तुम्हाला मदत करतात का?
3: अगदी.
1: हो का?
3: करतात करतात. तब्येतीपासून जरा जास्त हळवेपणा दोघांमध्ये पण आला.
1: अच्छा.
3: आणि आपोआप ते वयाच्या ह्यानी होतच.
1: बरोबर. पण सिनेमे वगैरे बघायला जात असाल, एखादं नाटक बघायला जात असाल, हल्ली पण जात आहे का? एखादा चांगली मूवी आली तर मग जात का बघायला? आवड आहे.
3: पण आता जरा तब्येतीपासून मला बसायचा त्रास आहे.
1: अच्छा.
3: त्याच्यापासून जरा कमीच झालंय.
1: आज तुमच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण होऊन 51व्या वर्षात पदार्पण झालंय.
3: ते पण संपतंय.
1: हा, ते पण संपतंय. तर आज आणि हल्लीचं जर आपण वातावरण बघितलंय तर अगदी प्रचंड भयंकर अशी अवस्था आपल्याला समाजामध्ये दिसतीये की मुलींमधली म्हणा मुलांमधली म्हणा अपेक्षा खूप वाढलेल्या आहे, सहजता कमी झालेली आहे. याबद्दल आपण काय सांगाल मॅडम?
3: आता काय एकमेकांना एकतर समजून घेण्याची शैली राहिली नाही.
1: अगदी.
3: सगळ्यांमध्ये इगो आहे, मैं कुछ कम नहीं हूं. कारण बरोबरीच्या शिकलेल्या मुली असतात, बरोबरीच्या कमवत्या असतात. आमच्या वेळेला तसं नव्हतं. आणि तेव्हा कसं समजून घ्यायचे, आई वडील सुद्धा तसंच सांगायचे.
1: बरोबर.
3: आता तुम्हाला डीप मध्ये

0: जाऊन सांगते की लग्न झाल्यावर आई हेच सांगायची, बघ बरं जावई आंघोळीला गेले की बाथरूम मध्ये टॉवेल ठेवायचा, त्यांची बकेट ठेवाय, तेव्हा कुठे हो गीजर वगैरे होते, असं सगळं होतं. आणि ते सगळं समजू, आजही समजलं तर सगळंच आहे. आता तर 10-10 वर्ष लग्नाला होतात आणि घटस्फोट होतो.
1: हो तेच,
0: सहनशीलताच उरली नाही ना. आम्ही आज सुद्धा थोडस जरी नवऱ्याने आवाज काढला की आम्ही आपोआप चुप होतो, पण आता ते नाही राहिलं.
1: सर तुमचं याबद्दलचं मत काय आहे? हल्लीचं वातावरण आणि तुमच्या वेळचा काळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
2: आधी हा जो हे जे प्रसंग होता, डिवोर्सचा जो होतो प्रसंग, फार कमी होता. मोठ्यांना मान देऊन बोलवू शकत नव्हते, ती म्हणजे समजून घ्यायची. आज ते राहिलेलं नाहीये. आता तर डिवोर्स म्हणजे असं झालंय की इकडे लग्न करायचं 8व्या दिवशी सुद्धा म्हणजे बाहेर होऊन राहिले.
1: हो हो.
2: आणि नोकरीच्या रूपाने आज नोकरीचं फॅड आहे, कारण मुलगी नोकरी असली पाहिजे.
1: बरोबर.
2: आणि त्या याच्यातून लग्न कार्य होतात, काही लोभ सुद्धा होतात, काही नातेसंबंधात होतात. परंतु टिकून राहणं हे फार कमी होऊन राहिलंय. तर असं पण झालेलं आहे की मोठी मोठी मुलं 20-20 वर्षाची मुलं असून सुद्धा डिवोर्स घेत आहेत. हे एक म्हणजे वाईट वाटत.
1: खरं आहे. तुमच्या मते खरा सहवास म्हणजे नेमकं काय?
2: खरा सहवास म्हटलं की प्रेम हे महत्वाचं आहे. दोघांचं प्रेम असलं तर आयुष्य पुरेपूर
0: तडीच जात.
1: बरोबर. तुम्हाला काय वाटतं मॅडम याबद्दल?
0: आता जे ह्यांनी सांगितल्याप्रमाणे एकमेकांना खरंच समजून घेतलं तर सहज सहज सगळं होतं. आणि काय, आता आमच्या वेळेला कसं होतं, नवरा तिकडे कुठेतरी सर्व्हिसवर आहे आणि आपण आपल्या मुलांना घेऊन राहायचो.
1: बरोबर.
0: मुलांकडे लक्ष द्यायचं आणि मुलं ऐकायची. हो, ऐकायची मुलं. पण आता तसं राहिलं नाही. आता काय, मुलींना अगदी नवरा म्हणजे जवळच हवा. बरं, आमच्या वेळेला कसं, नवरा जरी लांब असेल तरी पण सासूबाई म्हणा, ज्यांच्याकडे आणखी म्हातारे आज सासूबाई आहेत, कोणीतरी वडील माणसं राहायची की. आणि आम्ही तेवढ्या आदराने राहत पण होतो आणि आजही राहतोय. पण आता ते मुलांना आता नकोय, एक तिसरा व्यक्ती त्यांना घरात नकोच अगदी.
1: कधी वाढदिवस एकमेकांचे कुठे साजरे केले, बाहेर घरी कशा पद्धतीने आपण वाढदिवस साजरा करता? किंवा मग लग्नाचा वाढदिवस असेल, तुमचा वाढदिवस असेल, सरांचा वाढदिवस असेल, तर कसं सेलिब्रेशन असतं घरी?
0: असतं. कधीतरी 50व्या वाढदिवसाला ह्यांच्या सगळ्या मित्रांना बोलवलं होतं आणि ते पण ह्यांना सरप्राईज. तेव्हा मोठ्या मुलीचं लग्न व्हायचं होतं, तिने सगळं छान अरेंज केलं. आणि नंतर मात्र आमच्या लग्नाचा वाढदिवस आम्ही आग्र्याला सेलिब्रेट केला.
1: हो का?
0: हा. आणि ते आम्हाला सरप्राईज होतं.
1: अरे वा.
0: हा, मुलीने आणि जाव्यांनी आम्हाला, आणि तो आमचा पहिला विमान प्रवास.
1: हो का? 50 वर्षात तुम्ही एकमेकांना दिलेली सर्वात मोठी भेट कोणती?
2: 50 वर्षातली सर्वात मोठी भेट म्हणजे काय, की आम्ही आमच्या स्वतःचं घर बांधून आम्ही स्वतःच्या घरात राहायला गेलो.
1: वा.
0: आणि आयुष्यातली कमाई घर पण आहे आणि मुलं पण आहे.
1: हो ना. बरोबर.
0: मुलांचा मला अभिमान नाही पण स्वाभिमान नक्की.
1: आज आपण बघतोय सुखी वैवाहिक जीवन आपल्याला फार कमी दिसायला लागलंय. तर आजच्या तरुण पिढीला तुम्ही सुखी वैवाहिक जीवनासाठी सर आपण काय सल्ला द्याल?
2: आजच्या मुलांना जे सांगायचं आहे, सुखी जीवन कसं जगायचं हे सांगायचं झालं तर, सोबत पत्नी किंवा बाकीची आपली मंडळी, घरातली जी कुटुंब आहे, यांच्याशी मिळून मिसळूनच राहायला पाहिजे.
1: बरोबर.
2: एकमेकाबद्दल प्रेम ठेवायला पाहिजे, तरच समोरचं जीवन आहे ते व्यवस्थित म्हणजे निघेल त्यांचं.
1: बरोबर.
0: आता काय झालंय की सगळे हे जी नाती आहे ना, फक्त औपचारिकता आहे. त्याला आपलेपणा हे नाव देताच येणार नाही.
1: खरंय.
0: मग माझी असो का कोणाचीही, मुलींनी आधी तर आपल्या परिवाराची मनं जिंकायला हवी. तुम्ही जर त्यांची मनं जिंकली, मग नवरा असो, सासू सासरे, दीर कोणी असो, एक 10 वर्ष जर तुम्ही त्यांच्या तऱ्हेने जर वागलात ना, तर पुढचं आयुष्य तुमचं एकदम सुखी आहे. पण मुलींना तेच सांगणार आणि इतरही मुली ज्या पुढे लग्न होऊन जाणार किंवा ज्या आहेत, त्यांनी जर तसं वागलं, थोडासा होतो त्रास का नाही होत, सगळ्यांना सगळे त्रास होतात. बाहेर सगळ्यांना सगळं चांगलं दिसतं, पण सुरुवातीला त्याच्यासाठी सहनशीलता हवी. आज आता आमच्या लग्नाला 51 वर्ष झाली, मी तटस्थ म्हणतीये, पण का आजही काय घरात काही घडामोडी होत नाही?
1: बरोबर.
0: होतं, सगळ्यांच्या घरी काहीतरी आहे.

0: हो हो
1: बाहेर निघाले की आपलं हसत राहायचं ना.
0: हल्लीच्या वातावरणावर तुमची काही चर्चा होते का?
1: होते ना, चर्चा होते, बसलो म्हणजे नाही पटत आपल्याला. मग आता आपणच आपल्या घरात मत मांडायची, आजकाल मुलं अशी वागतात तसं वागत, बस हे जे नॉर्मल असतं तेच आता काय.
2: पण त्याच्यावरून आम्ही मुलांना कधी सांगत नाही किंवा हे असं झालं तसं झालं कधीच नाही. आम्ही
1: आम्ही तर आजच्या तारखेत पण मुलांना, आता एवढाली वर्ष झाली तरी पण मुलांना हे सांगणार की नाही तुम्ही, तुम्हाला ऍडजस्ट करायला लागणार. आणि आता झाल्या ऍडजस्ट, झाल्या आणि ऍडजस्ट केलं त्यांनी. ह्याला कारण हे आहे, हे म्हणजे मुलांचं जास्त अति ऐकून नाही घेत.
0: आपल्या आवडीनिवडी काय आहेत ते सांगा ना. मॅडमला काय आवडतं सर, किंवा मॅडम सरांना काय आवडतं, म्हणजे अगदी पेहरावापासनं तर खाण्यापिण्याच्या पदार्थांपर्यंत. हो हो,
1: पेहराव अप टू डेट राहणे.
0: अच्छा,
1: कपड्याची आवड सुरुवातीपासून. आणि जेवणात मात्र अगदी दोन्ही वेळेला ताजं जेवण ठेवा, तिथे ऍडजस्टमेंट नाही.
0: छान, चांगली सवय.
1: पण आता वयाच्या मनाने कधी परिस्थितीने एखाद्याला आता करायला लागले. आणि माझी आवड, मला आंबट चिंबट गोड असं अगदी जेवण हवं, असं जेवण हवं मला. मग मी आनंद घेऊन जेवण,
0: आणि हा आनंद एक वेगळाच असतो
1: मला. हा, आणि मला, मी त्यातच जगते कोणी असो. मला जर जे समोरच्याला फक्त काय द्यायचं, हो मुठभर खायला द्यायचं आणि प्रेमाने बोलले तो व्यक्ती आपल्याकडे वळतो.
0: अगदी खरे. म्हणजे तुमची जी ही मुलाखत आता आपण घेतली त्यावरून मला असं म्हणावं असं वाटतं की घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथं असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाते.
2: एकदम बरोबर.
0: ऋतू बदलले, काळ बदलला, पण बदलली नाही ती प्रीती. 50 वर्षांच्या सोबतीनं विणली एक तुम्ही अनोखी नाती. सुखाचे क्षण सोबतीनं हसले, दुःखात एकमेकांना सावरले. अशाच एका आदर्श जोडप्याचे श्रोते हो अनुभव आज आपण जाणून घेतले. सर आणि मॅडम, तुम्ही इथे आलात आणि मन मोकळ्या दिल खुलास गप्पा आमच्या सोबत केल्या, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करते. नमस्कार, धन्यवाद.
1: इथे बोलवलं आणि आमचे अनुभव जाणून घ्यायची तुम्ही आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी तुमची फार फार आभारी आहे.
2: तुम्ही आम्हाला जी संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल आकाशवाणी चंद्रपूर यांचे मी आभार मानतो.
0: धन्यवाद.

श्रोते हो आपण ऐकलात कार्यक्रम सहजीवनाचे सोन पावले. आजच्या कार्यक्रमात अरुण चिंतलवार आणि संगीता चिंतलवार यांची सुवर्ण गुहे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य विकास भावने आणि किशोर वसाके यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते उमेश दुपारे.

103 MHz FM ध्वनी लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, यानंतर ठीक 11 वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद, त्यानंतर मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद दिल्ली केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: देता है। कई बार इन प्रयासों की ज्यादा चर्चा नहीं होती, लेकिन जब हम इन्हें जानते हैं तो ये विश्वास और मजबूत होता है कि देश अपने लोगों की शक्ति से आगे बढ़ रहा है। मेरा आपसे आग्रह है, अपने आसपास के ऐसे प्रयासों को जरूर देखिए। जो लोग समाज के लिए अच्छा काम कर रहे हैं उन्हें पहचानिए, उनकी सराहना कीजिए, उनसे सीखिए और हो सके तो खुद भी किसी अच्छे काम से जुड़िए। अगले महीने मन की बात में कुछ और प्रेरक गाथाओं के साथ मैं फिर आपसे जुड़ूंगा। बहुत बहुत धन्यवाद, नमस्कार।
1: मन की बात आकाशवाणी के माध्यम से माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अपने मन की बातें साझा कर रहे थे। हम आपको बता दें कि माननीय प्रधानमंत्री के इस प्रसारण के बाद मन की बात के क्षेत्रीय भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से तथा संस्कृत भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी दिल्ली के इंद्रप्रस्थ चैनल मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज और एफएम गोल्ड 100.1 मेगाहर्ट्ज पर अभी किया जाएगा। मन की बात के क्षेत्रीय भाषाओं का पुनः प्रसारण आज रात 8 बजे आकाशवाणी के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से और अंग्रेजी अनुवाद का प्रसारण एफएम रेनबो 102.6 मेगाहर्ट्ज पर किया जाएगा। ये कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
2: आकाशवाणी मुंबई केंद्र माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत। ऐकूया तर मन की बात।
3: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे। देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते। आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे। काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली। यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता। या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले। गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले। मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो। मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस। 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला। ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर। मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा। अनिमेश जी नमस्कार, गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार, सत श्री अकाल।
4: नमस्कार सर।
5: नमस्कार सर।
3: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे। तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे। आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं, मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं। तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे। मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे।
5: नमस्कार सर, माझं नाव अनिमेश कुजूर। मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर। आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो। मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली। मी सैनिक स्कूल अंबिकापूर मधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो। कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ। मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे। मी त्यात भाग घेतला आणि

0: मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
1: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
2: नमस्ते सर, माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटर मध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
1: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
2: हो सर, मध्यम वर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात व्हायचे, दिवस दिवस भर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिम्मत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
1: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर ह्या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं, तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील. आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
2: जी सर, मी गुरिंदर सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही, एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही

0: करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
1: अनिमेश जी,
2: सर मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस, कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कल दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुद्धा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
1: बर, हे बघा माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
2: सर आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमी फायनल मध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमी फायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमी फायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे. आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
1: गुरिंदर वीर तुम्ही काय सांगाल?
0: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्म अप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्म अप इथे करू, इथे वॉर्म अप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
1: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे. हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
0: आभारी आहे सर.
1: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी

बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्हाचा स्वाद चाखता येईल. उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थान मध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम नीरमोर संबारम आणि ओडिशा मधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात. कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यांपिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तस लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळ मधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या

मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजीवाला शेरिल यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगड मधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी बद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅक

ही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडत. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लब मध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेला एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो. आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं. कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविल मध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3

0: दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्या सोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नई मधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजा अम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकलात. आज रात्री 8 वाजता मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता करण्यात येईल. आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. दुपारचे 12:03 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो आणि श्रोते हो नमस्कार. विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 16 मे 2026 रोजी झाली. यानिमित्ताने आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनीवर त्यांच्या आठवणी जागवणारी विशेष मुलाखत सादर करण्यात आली. आज आपण RJ माधुरी राव राणे हिने ज्येष्ठ संगीत अभ्यासक शुभदा दादरकर यांच्याशी रंगवलेल्या संवादाचा पहिला भाग ऐकणार आहोत. माणिकबाईंची गाणी आणि आठवणी दोन भागात आपण ऐकणार आहोत. हसले मनी चांदणी

0: रसिकांनो नमस्कार. संगीत ही केवळ कला नाहीये तर ती आत्म्याची भाषा आहे आणि त्या भाषेला आपल्या सुरांनी आणि आपल्या भावनेनं जिवंत करणाऱ्या काही दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या अशा गायिका माणिक वर्मा, ज्यांच्या आवाजात कोमलता आहे, ताकद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाला भिडणारी प्रामाणिकता सुद्धा आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात काही आवाज असे असतात की जे फक्त कानांपर्यंत मर्यादित राहत नाहीत तर ते थेट मनाच्या गाभाऱ्याला स्पर्श करतात आणि असाच एक सुरेल, भावस्पर्शी आणि अभिजात स्वर म्हणजेच माणिक वर्मा. श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचं नाव उच्चारता क्षणी आपल्याला अमृताहुनी गोड असं त्या देवाचं नाव दिसू लागतं, कबीराचे शेले विणणारा राम दिसू लागतो आणि श्रीरामाची विजय पताका सुद्धा. बरं, त्यांच्या गीतातून केवळ ईश्वराचंच दर्शन झालं नाही तर गीत संगीताच्या सर्वच प्रकारातून त्यांनी तुमच्या आमच्या मनातल्या सर्व भावना सुद्धा टिपल्या. मग ते शास्त्रीय गायन असो, भावगीत असो, भक्तिगीत, गझल, ठुमरी किंवा मग नाट्यसंगीत असो, त्यांचा तो सोज्वळ स्वर कायमच मनात रुंजी घालत राहिला आणि यानंतरही घालतच राहणार. अत्यंत समृद्ध गायकी, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक यामुळे त्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत आणि संगीताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या गायनातली शुद्धता, भावनांची खोली आणि रागदारीची नाजूक जाण हे रसिकांना कायमच मंत्रमुग्ध करत आलं आहे. रसिकहो, 16 मे 2025 पासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली होती आणि आजच्या दिवशी या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होतीये. आज आपण विशेष कार्यक्रमात त्यांच्या या अद्भुत संगीत प्रवासातल्या आठवणींना उजाळा देणार आहोत आणि त्या आठवणी उलगडणार आहेत नाट्यसंगीताच्या प्रचार प्रसार क्षेत्रातल्या अत्यंत अनुभवी आणि सन्माननीय असं व्यक्तिमत्व, ते म्हणजे शुभदा दादरकर यांच्याकडून. विशेष म्हणजे हे घरचं नातं आहे, नणंद भावजईचं नातं तितकंच घट्ट असं. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे आजच्या या विशेष कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: मी आत्ताच म्हटलं की तुमचं हे घरचं नातं आहे नणंद भाऊजाईचं आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या गाण्याच्या सुद्धा विशेष अशा काही आठवणी आहेत आणि त्यानेच आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
1: नक्कीच. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, खरंच अमृताहून गोड असं ज्यांचं व्यक्तिमत्व होतं, अमृताहून गोड असा ज्यांचा आवाज होता, अमृताहूनी गोड अशी ज्यांच्या गाण्यात सहजता होती, सरलता होती, अकृत्रिमपणा होता आणि अत्यंत भावस्पर्शी गाणं होतं, अशा माणिक वर्मा जे तुम्ही मगाशी म्हणालात सगळ्यांच्या लाडक्या, अहो सुहासिनी मुळगावकर त्यांना लाडिक वर्माच म्हणायच्या, तर त्यांचं नावच तसं झालं होतं. तर अमृताहूनी गोड ही त्यांची ओळखच बनली. पण इतकी साधी चाल की जी सहज गुणगुणता येईल अशी बाळमाट्यांनी दिलेली ही सुंदर चाल आणि भिंपलास राग असल्यामुळे सहजी सगळ्यांना आवडणारा राग, त्यामुळे ही एक ओळख तर आहेच. पण या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की हे गाणं जेव्हा त्या भारत गायन समाजात एका कार्यक्रमात गात होत्या जिथे खुद्द नटसम्राट बालगंधर्व आले होते आणि त्यांनी ते गाणं ऐकलं आणि त्यांना इतका आनंद झाला, अरे आपली गायकीच या गाण्यात ऐकायला मिळते आणि त्यांनी अगदी शाबासकी दिली आणि शाबासकी दिल्यावर माणिकताईंनाही भरून पावलं की कानांच्याकडनं म्हणजे बालगंधर्वांच्याकडनं आपल्याला अशी शाबासकी मिळते, तर ह्या संधीचा आपण फायदा काय करून घेऊ नये असं मनात आलंच. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी विचारलं, नाना एक विचारू का? हो विचार ना.

0: सांगू, तुम्ही मला तुमची सगळी गाणी शिकवाल का? मला खूप आवडेल शिकायला. ते म्हणाले शिकवेन की, पण माझी एक अट आहे. माणिकताईंना वाटलं काय अट असणार, काहीतरी पैसे मागणार असतील, जास्त पैसे मागणार असतील, काय असेल ते. हो सांगा ना काय अट आहे. मी आता कान्होपात्रा नाटक काढणार आहे, त्याच्यात कान्होपात्रेची भूमिका तू करावीस. त्यानिमित्ताने मी तुला ती सगळी पदं आणि त्यानिमित्ताने इतरही नाटकातली पदं तुला बसवून देतो. माणिकताईने ऐकलं, त्यांचं ध्येय ठरलेलं होतं, त्यामुळे त्या ध्येयापासून त्या विचलित झाल्या नाही.
1: फक्त गायन,
0: फक्त गाणं आणि गाणं. आणि गाणं देखील उच्चस्तरीय शास्त्रीय संगीतात उच्च स्थान मिळवणं हे त्यांचं स्वप्न होतं. आणि त्यामुळे नम्रपणे, पण त्यांनी नकार दिला. नकार देणं हे फार अवघड आहे, होकार देणं सोपं आहे हो, पण नकार दिला. आणि बालगंधर्वांची गायकी त्यांनी स्वतः एकलव्याप्रमाणे म्हणतो तशी रेकॉर्ड्सवरनं अत्यंत ऐकून ऐकून ऐकून आत्मसात केली.
1: त्यांचे जे साथीदार होते त्यांच्याकडून पण शिकून घेतली होती.
0: थोडस हरिभाऊ देशपांडेंनी काही जागा दाखवल्या, पण प्रामुख्याने सगळे रेकॉर्ड्सवरनं यांनी आत्मसात केली. मुळात काय आहे की कोणतीही गायकी ही आत्मसात करायला तुम्हाला तशी दृष्टी असावी लागते. ते कळायला लागतं की हे नेमकं काय केलंय. नुसती नक्कल करून चालत नाही, तर त्यामुळे ती नुसती नक्कल नव्हती, त्या गायकीतला आत्मा त्यांना कळला होता, म्हणून त्यांनी ती गायकी आत्मसात केली. हा दुसरा किस्सा. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा, तसे बरेच किस्से पण हा महत्वाचा असण्यासाठी की दिल्लीला जो नॅशनल कार्यक्रम होतो, त्या नॅशनल कार्यक्रमामध्ये माणिकताईंना जेव्हा गायला बोलावलं, त्यावेळेला साधारणपणे कलाकार पहिल्यांदा एक शास्त्रीय संगीतातली बंदिश, कोणताही एक राग, त्यानंतर ठुमरी, त्यानंतर भजन, या पद्धतीने ती मैफिल गातात साधारणपणे. त्यांनी पहिला राग म्हटला, पण नंतर ठुमरी म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी सांगितलं मी अमृताहून गोड गाती. तिथे असलेले सगळेजण म्हणाले की अरे असं नका करू तुम्ही, कारण ना प्रादेशिकत्वाचा थप्पा पडेल तुमच्यावर, असं नका करू. त्या म्हणाल्या काही नाही होत, मला खात्री आहे हे नक्की आवडेल लोकांना. आणि त्या हट्टाने अमृताहून गोडच गायल्या. आणि त्याचं आठवण जी प्रसिद्ध आहे आणि वाचनात येते, ती तर नेहमीचीच आहे की वसंता कुमारी ह्या तमिळ गायिकेनी पण ते सगळं गाणं शिकून घेतलं, तमिळमध्ये रेकॉर्ड केलं, चाल तशीच फक्त शब्द तमिळ, आणि तेही मराठी अमृताहून गोड इतकंच लोकप्रिय झालं.
1: जगप्रसिद्ध किस्सा म्हणायला हवा तो आपल्याला.
0: हो
1: बरं, आता बालगंधर्वांचा उल्लेख आपण केलात आणि भारत गायन समाजाचा सुद्धा, म्हणजे नाट्य संगीताच्या क्षेत्रात त्यांचं पदार्पण तसं उशिरा झालं तरीही त्यांच्या गायकीवर बालगंधर्वांचे संस्कार दिसतात, ते कसे काय हे सुद्धा कळले. पण भारत गायन समाजाचा उल्लेख केल्यानंतर सुरुवात त्यांची तिथून झाली होती, तर ही त्यांची पहिली पायरी म्हणायला हरकत नाही आपल्याला. कशी झाली होती ही नेमकी सुरुवात?
0: खरं सांगू का, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात, त्याप्रमाणे माणिकताईंच्या अंगी गाण्याचे गुण आहेत हे त्यांच्या आईला केव्हाच कळलं होतं. म्हणजे त्या सांगत असत, हिराबाई दादरकर माझ्या सासूबाई म्हणजे, तर त्या म्हणायच्या की हार्मोनियमची एखादी पट्टी दाबली की बरोबर त्या स्वरात ते स्वर मिसळत असे. आणि असं झालं की त्या स्वतः गायिका होत्या, बशीर साहेबांकडे शिकत होत्या, आणि ते शिकत असताना ऐकत बसायच्या त्या शिकवणी, आणि मग ते संस्कार आपोआप झाले. पण जे ध्रुव सिनेमातली जी आठवण अगदी प्रसिद्ध आहे, पण तिथे जे पारितोषिक त्यांना मिळालं वयाच्या 5व्या वर्षी,
1: हार्मोनियम,
0: आणि मग लक्षात आलं की नाही या मुलीला आता शिकवलंच पाहिजे रीतसर. आणि मग अगदी साधं पहिल्यांदा भारत गायन समाजात भोपे गुरुजींकडे गाण्याची शिकवणी सुरू झाली. पण त्यानंतर मात्र असं झालं की दत्ता रावजेकरांनी एका गाण्यासाठी विचारलं आणि त्यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड केलं माणिकताईंच्या वयाच्या 11व्या वर्षी. बहरली जणू लतिका कलिका जीव रमला या क्षणाला, अक्षरशः हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं. आपण मला वाटतं ते गाणं आधी ऐकूया आणि नंतर त्या गाण्याविषयी मी बोललेलं बरं.
1: नक्की नक्की नक्की.

0: बहर आली जणू लतिका कलिका या गाण्याची रेकॉर्ड बाहेर आली तेव्हाच माईंच्या म्हणजे त्यांच्या आई हिराबाई दादरकर यांच्या लक्षात आलं की ही मुलगी खूप छान गाते, शिकवलेलं अगदी बरोबर गाते, त्यात काहीही चूक नाहीये. पण मग त्यांनी एक खऱ्या अर्थाने गाण्याची दृष्टी दिली, कारण ते जे आलाप होते तुम्ही ऐकला असेल आत्ता कडव्यात तर कळेल तुम्हाला की जसं डीडींनी बसवून दिले होते तसेच्या तसे आलाप त्या गायल्या होत्या. मग त्या म्हणायला लागल्या, हे बघ तू जर असे बसवलेले आलाप गायला लागलीस तर तुझी पंचाईत होईल. म्हणजे असं आहे की एखादं गाणं बसवलं आणि एखादी जागा तू विसरलीस त्यातली तर तुला ते जोडणं खूप कठीण जाईल आणि ते छान नाही वाटणार. तर त्यामुळे आपल्या मनाने आलाप घेता आले पाहिजेत, आपल्या मनाने काही हरकती घेता आल्या पाहिजे आणि ते प्रयत्न कर कसे करता येतील हे पण त्यांनी दाखवलं की सा ग प या तीन स्वरात किती अंतर आहे बघ. मग त्या अंतरामध्ये मध्ये आपल्याला काय घेता येऊ शकेल ह्याचा विचार कर. म्हणजे थोडक्यात विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती तिथूनच सुरू झाली आणि ते मात्र संस्कार अगदी त्यांच्या मातोश्रींनी इतके चांगले केले की ते आयुष्यभर पुरणारे झाले.
1: वा, पण खऱ्या अर्थानं गायनाचे संस्कार हे घरातूनच झाले. बरं, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी येते की घरातलं वातावरण म्हणजे माई अर्थात हिराबाई दादरकर यांनी त्यांच्या संपूर्ण संगीत कारकिर्दीमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पण याच्यामध्ये वडिलांची भूमिका काय होती, कशी होती नेमकी?
0: वडिलांची भूमिका सपोर्ट करणारी होती. हा, कारण त्यांनाही गाण्याची आवड होती, कान्सेन ते होतेच स्वतः गायक नसले तरी. आणि तसं जर नसतं तर त्यांनी माईंना पण गाणं शिकायला परवानगी दिली नसती. गाणं शिकायला त्यांना परवानगी होती पण बाहेर गायला परवानगी नव्हती, कारण तो काळ असा होता ना. त्या काळामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने बायका सन्मानाने गायला लागल्या ते हिराबाई बडोदेकरांच्या नंतर. पण पूर्वी असं गायला परवानगी नव्हती, त्यामुळे एक प्रकारे आपलं स्वप्न आपल्या मुलीच्या माध्यमातूनच माईंनी पुरं केलं असंही म्हणायला काहीच हरकत नाही. पण ते त्यांनी पुरं केलं, त्यामुळे जरूर गाणं करावं असं काही त्यांना गाण्यासाठी त्यांचा काहीच विरोध नव्हता. माणिकताईंच्या शिकण्यासाठी काहीच विरोध नाही.
1: शुभदाताई, घरच्यांचा एकूण दृष्टिकोन कसा होता, त्यांचा पाठिंबा कसा होता हे तर झालंच आणि पहिली रेकॉर्ड जी 12व्या वर्षी निघाली ते आपण सांगितलं. पण त्याच्या बरोबरीने आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची सगळ्यात गाजलेली रेकॉर्ड जी आहे ती सावळाचा रंग तुझा.
0: हो,
1: तर तिथपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता?
0: असा आहे, सावळाचा रंग तुझाच संगीत बाबूजींनी दिलंय तर सर्वांना माहितीये. पण सुधीर फडक्यांनी ह्या गाण्यासाठी अचानक माणिकताईंची निवड नाही केलेली आहे, किंवा जे लोकांना नेहमी माहिती आहे की त्यांनी आग्रह धरला म्हणून ती रेकॉर्ड निघाली. पण HMV चे अधिकारी तितके म्हणजे नाराज होते खरं तर माणिकताईंच्या आवाजावर. पण तो आवाज असा तसा नाही निवडला, बाबूजींचा त्याच्यामागे एक विचार होता आणि तो ठाम विचार होता. त्यावेळेला गोकुल नावाचा एक हिंदी सिनेमा येणार होता आणि त्याच्यामध्ये आया गोकुल में छोटा सा राजा क्या है उसका नाम रे हे गीत त्यांना रेकॉर्ड करायचं होतं आणि त्यासाठी ते एका नव्या आवाजाच्या शोधात होते.
1: प्रभात साठी ना?
0: हो,
1: तिथे जोडभेट
0: होय होय. आणि तसा त्यांना हवा तसा आवाज मिळेला आणि मग बघू आपण काही करता येईल तर, नाही तर मग मुंबईत न शोधू. तर फडक्यांचे जे असिस्टंट होते होंबळ, तर ते म्हणाले मी असं करतो एक मुलगी आहे पुण्यात आत्ता गाते चांगली गाते, मी तिचं गाणं तुम्हाला ऐकवतो, तुम्ही ऐकून तर बघा.

0: मग ते होमबळ बाबूजींकडे घेऊन आले माणिक दादरकर. आणि मग जेव्हा त्यांनी एक दोन मराठी आणि एक दोन हिंदी गाणी बाबूजींना ऐकवली, ते ऐकल्याबरोबर बाबूजींच्या लक्षात आलं की ह्या मुलीची शास्त्रीय संगीताची तयारी चांगली आहे आणि मुख्य म्हणजे हिच्याकडे बालगंधर्वांचा बाज आहे हे त्यांना त्या गाण्यामधनच कळलं. आणि त्यांचं जे मत होतं म्हणजे बाबूजींना शास्त्रीय संगीत उत्तम गाऊ शकणारा वजनदार भारदस्त गळा आणि सुगम संगीत प्रकारातली कुठलीही जागा अगदी सहजपणे काढू शकणारा आवाज हवा होता. आता हे रेअर कॉम्बिनेशन मिळणं अवघड होतं आणि ते त्यांना माणिक त्यांच्या आवाजात सापडलं. मग त्यांनी रेकॉर्ड करायचं ठरवलं. पण असं असतं की चित्रपट गीतासाठी जरा उंच स्वर पाहिजे, पण तरी सुद्धा बाबूजींनी काही एक युक्ती करून पण माणिक त्यांच्याच आवाजात ते गाणं रेकॉर्ड केलं गोकुलमधलं. आणि ते गाणं रेकॉर्ड झालं आणि सगळ्यांना ते खूप आवडलं. त्यावेळेला बाबूजी HMV मध्ये म्युझिक डायरेक्टर होती आणि मग त्यांना असं वाटलं ह्या मुलीसाठी त्यांनी गदिमांना सांगून दोन वेगळी गाणी लिहून घेतली, एक गोकुळीचा राजा आणि दुसरं सावळाचा रंग तुझा. त्या गाण्यांना संगीत दिलं आणि मग HMV अधिकाऱ्यांकडे त्यांनी शब्द टाकला की या गाण्याची आपण ध्वनिमुद्रिका काढूया. HMV अधिकारी जरा नाराज होते पण बाबूजींनी पटवून दिलं की तुम्ही हे कसंही करा, त्यांचा खूप आग्रह होता ही रेकॉर्ड काढा, तुम्हाला नक्की यश मिळणार आहे मी सांगतो. आणि त्यावेळेला HMV मध्ये बाबूजी म्युझिक डायरेक्टर असल्यामुळे त्यांच्या शब्दाला एक मान होता आणि मग ते मान्य केलं गेलं. आणि मग खरंच जो काही इतिहास घडला तो सर्वश्रुत आहे. या गाण्याने काळ्या मातीच्या महाराष्ट्राला सावळ्या रंगात दंग केलं.
1: लोकप्रियतेचं उच्चांक मोडले
0: अक्षरशः.

0: रसिकहो मांड वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: शुभदाताई, सावळाचा रंग तुझा या गाण्यामध्ये आपल्याला शास्त्रीय संगीताची बैठक दिसून येते. आणि हे बाबूजींना माहीत होतं की इथे बालगंधर्वांच्या संगीताची किंवा गायकीचं आपल्याला दर्शन होत आहे, तर हे शिक्षण सुरूच असणार. पण त्यांनी जे शिक्षण घेतलं होतं सुरुवातीला, म्हणजे सुरेश बाबू माने असू देत, जगन्नाथ बुवा पुरोहित असू देत किंवा इतर अनेक गुरु, मला त्यांना लाभलेले गुरु आणि त्यांच्याकडून त्यांनी घेतलेलं शिक्षण किंवा त्यांचा नेमका प्रभाव त्यांच्यावर कसा पडला हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
2: असं आहे की जेव्हा माईंना हे जाणवलं की हे खूपच बसवलेलं होतंय, तरी सुद्धा गाणं हे आता ही प्रॉपर वेळ आहे की जिथे अगदी चांगली तालीम मिळायला पाहिजे गाण्याची. गाण्याचं शिक्षण वेगळं आणि तालीम वेगळी, तर ही तालीम मिळायला पाहिजे हे जाणवल्यावर सुरेश बाबू मानेकडे किराणा घराण्याची गायकी त्यांनी शिकायला सुरुवात केली, किंवा त्यांना सुरेश बाबू मानेंची तालीम मिळाली, अगदी चांगली तालीम मिळाली. असं होतं की त्यांची वृत्ती माणिकताईंची अशी होती की जे जे सुंदर वाटेल, जे जे छान वाटेल,

ते आपण आत्मसात करावं. म्हणजे कसं आहे की त्या पुण्यामध्ये एकही कार्यक्रम ऐकायचा सोडत नव्हत्या. त्यांच्या तरुण वयात म्हणण्यापेक्षा 16व्या वर्षी ही रेकॉर्ड आहे सावळाचा रंग जुसा. म्हणजे एक साधारण 12, 14 ते 16 वगैरे हा जर काळ घेतला तर तो पुण्यातला काळ असा होता की मास्टर कृष्णराव, सवाई गंधर्व, बालगंधर्व यांची गाणी सतत प्रत्येक आठवड्याला कोणाचं नाही कोणाचं गाणं असायचंच. आणि कुठेही गाणं असलं पुण्यात तरी ह्या ऐकायला जायचं. त्यामुळे ते ऐकून ऐकून ऐकून त्यांना बरंच गाणं आत्मसात झालं होतं. आणि ती एक नजर आली होती की जिथे जे छान वाटते ते उचलायचंय. आपण किराणा घराण्याची जी शिस्त होती त्याप्रमाणे गाताना पहिल्यांदा स्थायी आणि अंतरा लागोपाठ म्हटलाच पाहिजे. ती त्यांनी सगळी पाळून अनेक राग शिकले. सुरुवातीला सुरेशबाबू मानेंकडे पण नंतर इनायत खान साहेबांच्याकडे सुद्धा आग्रा घराण्याची थोडीशी तालीम थोडा काळ शिकल्या तेव्हा. पण त्याच्यामध्ये फार सुंदर बंदिशी त्यांना मिळाल्या. त्यानंतर बराच काळ वेगळा आहे की लग्नानंतर भोला

0: गंधर्व यांची गाणी सतत प्रत्येक आठवड्याला कोणाचं नाही कोणाचं गाणं असायचंच आणि कुठेही गाणं असलं पुण्यात तरी ह्या ऐकायला जायच्या त्यामुळे ते ऐकून ऐकून ऐकून त्यांना बरंच गाणं आत्मसात झालं होतं आणि ती एक नजर आली होती की जिथे जे छान वाटते ते उचलायचे आपण किराणा घराण्याची जी शिस्त होती त्याप्रमाणे गाताना पहिल्यांदा स्थायी आणि अंतरा लागोपाठ म्हटलाच पाहिजे ती त्यांनी सगळी पाळून अनेक राग शिकले सुरुवातीला सुरेश बाबू मानेंकडे पण नंतर इनायत खान साहेबांच्याकडे सुद्धा आग्रा घराण्याची थोडीशी तालीम थोडा काळ शिकल्या तेव्हा पण त्याच्यामध्ये फार सुंदर बंदिशी त्यांना मिळाल्या त्यानंतर बराच काळ वेगळा वेगळा आहे की लग्नानंतर भोलानाथ भट्ट अलाहाबाद जिथे त्यांना शिकायला मिळालं
1: पहाटे उठून
0: जायला लागायचं आणि ते त्या सासरच्या मंडळींनी सपोर्ट केला की गाणं शिकायला पाहिजे हे चालू राहू दे त्यामुळे त्यांचं गाण्याच्या शिक्षणात कधीही खंड पडला नाही पण जसं सुरेशबाबू मान्यांकडे गाणं तसं नंतर आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे त्यांचं अगदी भरपूर आणि शास्त्रशुद्ध शिक्षण झालं आणि ते शिक्षणाचा त्यांना इतका उपयोग झाला आणि का जेव्हा माणिकबाईंचं लोक गाणं ऐकायचे तेव्हा त्यांना कळायचं की हे कुठलं तरी एकाच घराण्याचं गाणं नाहीये कारण का प्रत्येक घराण्यातली काय चांगली गोष्ट आहे ती त्यांनी उचलली ती आपल्या गाणं प्रवृत्तीशी मिळती जुळती केली आणि स्वतःची अशी एक गायकी बनवली आणि म्हणून जे अगदी टिपिकल असतात ना की आमच्या घराण्याचं म्हणजे ही अशीच शिस्त तसं घराण्याच्या चौकटीत अडकलेलं त्यांचं गाणं नव्हतं तर घरंदाज या शब्दाशी निगडित असलेलं घराणेदार गाणं होतं
1: वा वा वा सगळ्या घराण्यांचा मिलाफ असलेलं अतिशय सुंदर अशी स्वतःची शैली होती वा वा वा पहिला सार्वजनिक कार्यक्रम केल्यानंतर म्हणजे पुणे सुरत कलकत्ता मुंबई पहिली रेकॉर्ड आयुष्यातला असे 2 ते 3 टप्पे खूप महत्वाचे आपण पाहतो त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे पाहताना म्हणजे प्रभात मध्ये अमर वर्मांची झालेली ओळख असो त्यानंतर अगदी त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास असो आणि लग्नानंतर पुणे अलाहाबाद मुंबई हा सगळा प्रवास तर कारकिर्दीच्या या टप्प्याविषयी काय सांगाल
0: हा टप्पा खूप महत्वाचा आहे मुलींच्या दृष्टीने तर नक्कीच महत्वाचा आहे कारण कुठल्याही मुलीला जिला गाणं करायचंय गाण्यातच करिअर करायची आहे तिच्या दृष्टीने लग्न हा खूप महत्वाचा टप्पा आहे की पुढे आपलं काय होणार तत्पूर्वी फक्त एक सांगू इच्छिते की माईंची जी इच्छा होती की सुशिक्षित गायिका पहिली ग्रॅज्युएट गायिका हे जे माणिकताईंच्या नावापुढे विरोध लागलं ह्याला सर्वस्वी जबाबदार माई आहेत त्यावेळेला मात्र त्यांनी माणिकताईंच्या वडिलांशी वाद घातले ते असं म्हणत होते की काय करायचंय तिला शिकवून कशाला कॉलेजात जायला पाहिजे नाहीतरी नंतर लग्नच करून द्यायचंय ना मग काय करायचंय शिकून नाही शिकलंच पाहिजे ग्रॅज्युएट व्हायलाच पाहिजे हा माईंचा आग्रह होता आणि त्याप्रमाणे त्या शिकल्या गायल्या लग्नाचा टप्पा हा त्या दृष्टीने महत्वाचा असतो आणि तसं एक स्थळ पण आलं होतं बघायला पण त्या मुलाला गाण्यात काही रस नाही म्हटल्यावरती नाही बाबा मला लग्न करायचंय असं झालं पुढे मागे मग काहीतरी ओळख झाली प्रभात मध्ये वगैरे हे सर्वांना सर्व श्रुत आहे म्हणजे याच्यात मी नवीन सांगण्यासारखं काही नाहीये कारण अमर वर्मा हे पण कलाकार प्रभात मध्ये स्वतः गीत लेखक कवी पटकथाकार चांगल्या तऱ्हेने लिखाण करणारे कवी मनाचे त्यामुळे साहजिकच गाण्याविषयी आस्था असलेले होते आणि मुख्य म्हणजे प्रभात मध्ये हिंदी सिनेमातली गाणी ज्या माणिकताई गात होत्या ते त्याचे उच्चार चांगले करून घेणं चांगल्या तऱ्हेने शिकवणं इथे त्यांची ओळख झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं अर्थातच घरी सांगितल्यावर घरनं सगळी चौकशी वगैरे करून लग्न करायचं ठरवलं
1: म्हणजे आग्रहाखातर त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं म्हणजे बी ए पूर्ण केलं एका म्युझिक कंपनीच्या रेकॉर्डवर त्यांचं नाव आहे गायिका म्हणून आणि ते बी ए म्हणून उल्लेख सुद्धा केलेला आहे त्याच्यावर
0: मी आता त्यांच्या लग्नपत्रिकेत पण असा उल्लेख आहे माणिक दादरकर बी ए
1: शुभदाताई त्यांच्या साध्या सरळ स्वभावाबद्दल सोज्वळतेविषयी त्यांचा पेहराव केशभूषा त्यांचा वावर याच्याविषयीचे अनेक किस्से आहेत मग ते महाविद्यालयातले असू देत किंवा मग नंतरचे असू देत त्याविषयी सांगा ना
0: असं आहे ना त्यांच्या साधेपणाविषयी म्हणजे एवढी मोठी गायिका आहे पण हिला कसलाच गर्व नाही हे

0: सामान्य माणसांना फार आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती ही, पण त्यांचा स्वभावच अगदी साधा, अगदी साधा म्हणजे किती साधा असावा, तर त्यांच्या शालेय जीवनापासून पण त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या सगळ्या वेगवेगळ्या शाळेतल्या होत्या, पण पुण्यातल्या सदाशिव पेठेतलं ते वातावरण होतं, त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रसंगी, मग गणपती असेल, मंगळागौर असेल, वेगवेगळ्या सणवाराला असे एकत्र जमायच्या, आणि त्यातल्या मैत्रिणींपैकीच एकीने नमुताई भागवत म्हणून नाव, त्यांनी असं म्हटलं माणिकला कधी आग्रह करायलाच लागला नाही, तिला नुसतं म्हटलं गाणं म्हण की लगेच ती गाणं म्हणत असे, आम्हाला कधी आग्रह नाही करायला लागला. तसंच राहणीमान सुद्धा त्यांचं अगदी साधं होतं. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या नंतर कित्येक वेळेला असं व्हायचं की त्यांची अधिकाधिक भक्तिगीत असल्यामुळे म्हाताऱ्या आजीबाई सगळ्या जास्ती प्रेमात असायच्या, सगळ्या सगळ्यांना फार वाटायचं, आणि कित्येक वेळेला बाहेर गावी गाण्याच्या कार्यक्रमांना त्यांच्या मुलांना जर नेता आलं नाही माणिक त्यांच्या कार्यक्रमाला, तर ते रिक्वेस्ट करायचे, अहो माझी आई किंवा आजी काय असेल 90 वर्षाची हो, तिला नाही मला आणता आलं, तुम्ही याल का आमच्या घरी आणि एखादं गाणं तेवढं म्हणून दाखवाल का. तर असं सुद्धा त्यांनी घरी जाऊन त्यांचा तो कुठला अभंग पाहिजे त्यांनी म्हटला अमुक गाणं, तर गाणं म्हणून दाखवलेलं आहे. म्हणून जे म्हणतो ना की त्यांचं जे मत होतं पहिल्यापासून की पैसा महत्वाचा नाही, पण ही माणसं जी जोडली जातात ती खूप महत्वाची आहेत, आणि आयुष्यभर त्यांनी माणसं जोडली.
1: खरंय खरंय खरंय. केवळ भावगीत गायिका म्हणून त्या नव्हत्या, तर त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत, आणि त्या प्रत्येक गीत प्रकाराचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे, आणि तितकीच सुंदर अशी ती गीतं सुद्धा आहेत. आम्हाला त्या गीतांविषयी जाणून घ्यायला आवडेल. आता
0: कुठलाही गीतप्रकार गायला नाही असं नाहीच, पण तरीही सगळ्या गीतप्रकारांमध्ये म्हणजे शास्त्रीय बंदिश तर आहेच, ठुमरी आहे, पण त्याबरोबर गझल पण आहे, मराठी गझल हा प्रकार त्यांनीच गायला पहिल्यांदा, नाट्यसंगीत तर आहेच आहे, चित्रपट गीतही आहे, तसं सर्व गीतप्रकार गायले, पण सगळ्यामध्ये जास्ती त्या रमल्या किंवा जास्ती लोकांना जे आवडलं ते त्यांचं भक्ती संगीत. भक्ती संगीतात म्हणजे त्याही स्वतः, कारण त्या देवभोळ्या होत्या, स्वभावच अत्यंत देवभोळा, कारण घरातच वातावरण तसं होतं, त्यामुळे आपोआपच अगदी सगळी धारणाच अशी की जे काही येते देवामुळे हे असं झालं, देवच बघून घेईल, म्हणजे सगळी त्यांची अशी भक्ती होती. या बाबतीतलाही एक किस्सा फार छान आहे सांगण्यासारखा, की नरसोबाच्या वाडीला त्या गेल्या असत्या कार्यक्रमाच्या वेळेला, तिथे गेल्या आणि म्हणाल्या की तिथल्या पुजाऱ्याला विचारलं, सगळं नमस्कार करून झालं, प्रदक्षिणा घालून झाली, सगळं झालं, पुजाऱ्याला विचारलं अहो इथे, आणि पुजाऱ्यांना माणिकबाई आले आहेत म्हणजे त्यांना अगदी खूपच त्याचं कौतुक वाटत होतं, मी इथे एखादा अभंग म्हटला तर चालेल का देवाची सेवा करायला, पेटी नाही, तबला नाही, तंबा नाही, काही नाही, माणिकताईंना कोण नाही म्हणणार, अहो चालेल ना. आणि तिथे त्यांनी अमृताची गोडी तुझ्या भजनात असं गाणं गायल्या, त्या ते गायल्या तर गायल्या, त्यांच्याबरोबर त्यांची शिष्या होती वासंती रानडे, तिला पण खूप आवड अशी, माझ्याबरोबर ना माझी एक शिष्या आली ती पण एक गाणं गायली तर चालेल का. अरे बाप रे, इतक्या साधेपणाने एवढ्या मोठ्या, म्हणजे त्यावेळेला त्या टॉपला होत्या, गाण्याचे कार्यक्रम करत होत्या रेग्युलर इतके, आणि अशा वेळेला त्यांनी इतकं नम्रपणे विचारावं देवळातल्या पुजाऱ्याला, हे फार विशेष होत, त्यांचा स्वभावच तसा होता.
1: ठुमरी विषयी सुद्धा असा एक खूप छान किस्सा आहे की ज्या ठुमरी गाण्यासाठी त्यांना असं वाटत होतं की हे शब्द मी कसे गाऊ, आणि ते शब्द नंतर अमर वर्मानी बदलून सुद्धा दिले होते, नाही का.
0: हो, काय आहे की ठुमरी गायचे म्हणजे जास्ती करून शृंगारिक असतात, आणि ते त्यांना गायला अतिशय संकोच वाटायचा, आणि वर्मांनी त्यांना एक विचारलं जेव्हा लग्न ठरल्यावरती नंतर की माणिक तुम ठुमरी क्यों नाही गाती, तेवढे मला जरा संकोच वाटतो, असे शब्द मला नाही आवडत नाही म्हणताय, तर म्हणे काय शब्द आहेत जरा ऐकव तरी, तर मग त्यांनी सांगितलं अहो नजरिया लागे प्यारी वगैरे मला नाही म्हणता येत, त्यांनी तेच शब्द थोडे बदलून दिले, आणि त्यांनी त्या ठिकाणी मधुरिया बंसी सुनत रही राधा तन विसर गई सुध सारी, राधा कृष्णाचा तिथे

0: संदर्भ आल्यावर त्यांच्यासाठी ती अगदी मोकळीक झाली आणि मग त्या
1: निसंकोच
0: निसंकोच गायला लागल्या. मग ते ठुमरी हा प्रकार त्या गायला लागल्या. पण ठुमरी हा प्रकार त्यांनी जो शिकला तो मुख्य म्हणजे अलाहाबादचे भोलानाथ भट्ट यांच्याकडे त्यांनी ठुमरीचं शिक्षण घेतलं. जसं शास्त्रीयचं हे रू झाले तसं भोलानाथ भट्टांकडे, म्हणजे ते बंदिशी रचायचे स्वतः. पण ठुमरी फार त्यांचं वैशिष्ट्य होतं.
1: पहाटेच्या थंडीत जाऊन शिकलेल्या तिथे त्या.
0: हो हो, तिथे जरा ते स्वतः ब्रह्मचारी होते, झोपडीत राहायचे आणि ते स्वतः रचना करायचे. ठुमरी गायकीत त्यांचा हातखंडा होता. पण त्यांची अट एकच असायची, मी येऊ का शिकायला? हो, पहाटे यायला पाहिजे. आणि माझी जी बिदागी येते, किती बिदागी काय, दररोज येताना मिठाई आणायची. का? तर मी गंगेवरच्या त्या साधू संतांना नदीवर ते जायचे 7:30 ला, तर त्याच्या आधी तो आलं पाहिजे शिकायला. 5 ला यायचं, जायचं, शिकायचं आणि मिठाई दिलेले ते त्या साधू संतांना देत असत. ते तर इतक्या साधू माणसाकडनं आपल्याला शिकायला मिळतंय. त्या थंडीत कुडकुडत त्यांचे जिजाजी त्यांना घेऊन जायचे टांग्यात, नाही गडवला होता तरी. पण ते ब्लँकेट काय असेल, पांघरून ते
1: पांघरून जायच्या त्या,
0: ते जायच्या. पण हे आजकाल किती जणींना जमेल असा प्रश्न विचारला. तर त्यासाठीचे जे हे जे कष्ट आहेत ना, ते खरोखरी, कारण लग्नानंतरच काय करणार. आता देखील मुली शिकताना सांगतात, अहो लग्न ठरलं ना, आता जरा 1-2 महिने नाही मला करताय ना. का नाही 2 महिने? लग्नानंतर लगेच त्यांनी जमवलं. ते कसं जमवलं? तर सासरच्याचे मन जिंकून घेतली पहिल्यांदा. त्यांनी घुंगट घ्यायला पाहिजे सांगितल्यावर त्यांनी घुंगटही घेतला. हे कसं जमलं त्यांना? तर त्यांनी सासरच्यांची मन जिंकून घेतली. संस्कारच तसे होते ना की काही झालं तरी सासरी लोकांना खुश ठेवलं पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे त्यांच्याशी. त्यांनी मन जिंकली आणि मग त्यांच्यासाठी काही बंदिशी त्या गायल्या अलाहाबादच्या त्या घरात. आणि ते ऐकल्यावर त्यांना वाटायला लागलं, अरे या मुलीकडे इतके गाण्याचे गुण आहे, तर हिचं गाणं भरलं पाहिजे. आणि मग ते भोलानाथ भट्टांकडे शिकायला म्हणजे मदत केली त्यांनी. पण लग्नानंतर आपण अलाहाबादला गेल्यावर लगेच तेवढ्या वेळात देखील तोही वेळ वाया नाही घालवायचा. तेवढ्या वेळात पण काहीतरी आपल्या पदरी पडलं पाहिजे, ते शिकून घेतलं पाहिजे. आता ही जी शिकण्याची वृत्ती आहे ना, त्यासाठी गुरुच करायला पाहिजे असं नाही. वेगवेगळ्या लोकांकडनं, त्यांची मैत्रीण होती मालविका कानन आणि एक आनंद, ते राहायला यायचे कधी कधी इथे. त्या एक आनंद त्यांच्याकडनं काही बंदिशी घेतल्या. म्हणजे असं जर छान बंदिश वाटली तर त्या विचारायच्या, मला दाखवाल का जरा. माणिकताईंना कोण नाही म्हणणार, त्यांना मिळायची ती बंदिश घ्यायची. अहो इतकं कशाला गमतीशीर प्रसंग आहे. राणीला जेव्हा त्यांनी वसंतराव कुलकर्ण्यांच्या क्लासला शिकायला पाठवलं, त्यांचे गुरुबंधूच, आणि बागेश्वरी रागाची एक चीज वसंतरावांनी जी राणीला शिकवली, फेमस आहे कुमारगातात बऱ्याच वेळेला, ना डारो रंग मोपे, आणि ती चीज ऐकल्यावर राणीकडनंच त्यांनी शिकून घेतली.
1: वा,
0: म्हणाले मला दाखव ग कशी आहे. म्हणजे इतकं त्यांना जे जे सुंदर उदात्त उन्नत जे काही आहे ते सगळं मला मिळालं पाहिजे.
1: खरं
0: ही त्यांची वृत्ती होती.
1: वा वा. म्हणजे पहा, बीएला असताना माईंनी रेडिओ बंद केला होता त्यांचा ऐकलं, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की शेजारच्यांना की एखादी शास्त्रीय संगीताची चीज असेल तर तुम्ही मोठ्याने गाणं लावा,
0: आवाज मोठा करा,
1: मोठा करा, आवाज मोठा करा, मी ते ऐकेन. आणि ते ऐकून तेवढं लक्षात ठेवून त्यानंतर त्या सादर सुद्धा केले होतं त्यांनी. कमाल आहे ना.
0: आता लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे ती अशी आहे की त्यावेळेला केसरबाई केरकरांच्या काही मैफिली व्हायच्या पुण्यात, तर केसरबाईंच्या गाण्याला सहसा सगळ्यांना परमिशन नसायची, यायला मिळायचं पण नाही. ह्या दोघी जेव्हा ऐकायला जायच्या तर हे गाणं इतकं अद्भुत आहे आणि जयपूरचं गाणं खूप अट्रॅक्ट करणार आहे लोकांना, कानांचे पॅटर्न्स फार सुंदर आहेत. आणि मग त्यांना असं व्हायचं की आता हे गाणं, आता सारखे टेप रेकॉर्डर नव्हते, काही टेप करायची सोय नाही, करायचं काय, तर ते सगळे ऐकायचे ऐकायचे ऐकायचे, ते लक्षात ठेवायचं. आणि घरी आल्यावर म्हणजे रात्री मैफिल येऊन 1:30-2 जरी वाजले तरी घरी आल्याबरोबर तंबोरा काढायचा, ते सगळे तानांचे पॅटर्न्स गाऊन बघायचे लक्षात राहण्यासाठी.
1: वा,
0: अशा तऱ्हेने पण किती गाणं मिळवलं.
2: रसिक हो, आज या घरंदाज गायकी

0: तास रियाजाची आवश्यकता आहे. तुमच्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे? आमचे यशवंतबुवा जोशी म्हणायचे, मी जर जास्त गाईन तर माझा आवाज मैफिलीत बसत जाईल. आणि त्याच्या उलट माणिकताईंचं होतं की आज रात्री जर गाण्याचा कार्यक्रम आहे तर ते आणखीन रियाज करणार की आवाज तापणं म्हणतो ना तसं व्हायचं. आता हे प्रत्येक व्यक्तीस अपेक्षा आहे, ते गोष्ट वेगळी. पण रियाज करताना त्यांनी फार सुंदर उपमा दिली होती की एखादा स्वर जेव्हा आपण लावतो, सा लावला, प लावला, काय तुम्ही, तर तो स्वर लावताना फुगा जसा फुगवतो तसं पहिल्यांदा स्वर लावायचा आणि नंतर हळूहळू हळूहळू फुगा फुगतो तसा तो फुलवत न्यायचा. एकाच आवाजात स्वर लावून म्हटलंय. आणि नेमकं आत्ता जर तुम्ही गाण्याच्या क्लासमध्ये गेलात तर हा सरगम म्हटल्या जातात, तोंड पाठ एका पाठी एक अलंकार गायले जातात म्हटलं, पण ते सगळे एका आवाजात. आणि मग त्याचा उपयोग म्हणजे जे बाबूजींनी म्हटलं की भारदस्त वजनदार आवाज पण सुगम संगीतातला सहज येणं, यासाठी माणिकताईंनी काय केलं तर एखादा जो ख्याल असतो त्यांनी रियाज करताना एखाद्या ख्यालाचे शब्द जे काय असतील, सुध विसर्ग काना जे असतील ते, तर ते शब्द घ्यायचे आणि ते शब्द बाराखडीमध्ये म्हणायचे. म्हणजे अ आ ई ऊ ए ऐ सगळं एकदा अकारानी तर अकारानी, मग आकारानी तर आकारानी, म्हणजे ती चाल जी चाल आहे त्या स्थायीची, मग इकार तर इकार, उकार तर उकार, मग तुम्ही सांगा अख्खं स्थायी मला एवढं म्हणायचंय तर किती झाले की इथेच 1.5-2 तास गेले तुमचे आपोआपच. पण ह्याच्यामुळे काय होतं की तुमचे प्रोनाऊन्सेशन्स करेक्ट होतात. म्हणून माणिकताईंच्या गाण्यातले शब्द हे सगळी पोचतात, याचं कारण ते आहे मुख्य की बाराखडीमध्ये त्यांनी असा रियाज केलेला आहे. रियाज करताना सकाळच्या वेळेला मंत्र साधना हे सगळ्यांना माहिती, पहाटेचा रियाज, पण पहाटेचा रियाज त्यांचा कधीच चुकला नाही. नंतर 10:30 त्यांचे तबलजी आले की तबल्याबरोबर तालाबरोबर रियाज तोही व्हायला पाहिजे. त्यामुळे आपोआप दिवसाचे 7-8 तास तरी संगीताचा रियाज करणं हे फार महत्वाचं आहे.
1: रियाज त्याच्या बरोबरीने बाहेरचे कार्यक्रम आणि घर संसार सांभाळणं कसं काय जमवलं हे सगळं त्यांनी?
0: जमवलं म्हणजे आता हे सांगितलं तर खोटं वाटेल मुलींना आजकालच्या, कारण आता जर असा विचार केला तर 3 घरचे संसार त्या सांभाळत होत्या म्हणा. कारण मुली लहान असताना जेव्हा कार्यक्रम तर तेव्हा त्या ऐन बहरात होत्या गाणं गात असताना. म्हणजे 16व्या वर्षीच पहिली मैफिल केली सुरतेला त्यांनी, आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झालाय तो इतका मोठा आहे आणि सतत कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमामधनं वेळ कसा काढायचा, मुलींच्याकडे वेळ कसा देणार. वर्मा मुंबईत राहायचे म्हणून मुंबईतलं एक घर आहे, मुलींना आईकडे ठेवलं पुण्याला म्हणून पुण्यातलं घर आहे, आणि अलाहाबादला वर्मांची बहीण दीदी आणि जिजाजी त्यांची तितकी परिस्थिती नव्हती चांगली. माणसं खूप दिलदार पण आर्थिक दृष्ट्या तशी इतकी परिस्थिती नाही. मग अधे मध्ये अलाहाबादला जायचं, अधे मध्ये पुण्यात जायचं मुलींसाठी. मग मध्येच आल्या की मुलींना काय हवं ते चला सगळ्यांना कापड बिपड घेऊन द्यायचं, तेव्हा एक छापाचे सगळे फ्रॉक शिवले जायचे, ते सगळं करायचं. बहिणीला विचारायचं म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई, अगं घरात काय आहे का, बघ धान्य काय भरायचं असेल तर सांग, ते भरून द्यायचं, म्हणजे तिकडे लक्ष ठेवायचं. आणि इथे आल्यावर वर्मांच्या इथे नोकरी नव्हती तेव्हा मिळाली, त्यामुळे काय करायचा हा प्रश्न असायचा, तोही प्रश्न सोडवायचा. 3-3 ठिकाणी त्या गाडा ओढत होत्या,
1: तारेवरची कसरत
0: होती. आणि हसत मुखाने परत चेहरा सदैव हसरा. कधी बघायला गेलं तर गुरु लोक आमचे सांगायचे, गायचं असेल तर माणिकताईंसारखं गा, कसं गाव तर मैफिलीत कसं यावं, कसं बसावं, तुमचं येण्या जाण्यात सुद्धा तुमचं इम्प्रेशन पडत असतं. कधी त्या मैफिलीत आल्या तंबोरा घेऊन बसल्या की पहिल्यांदा समोरच्या ऑडियन्सकडे एक छान दृष्टिक्षेप टाकून हसऱ्या चेहऱ्यानी, मग साथीदारांकडे दोघांकडे बघून छान सांभाळून घ्या वगैरे म्हणून खूप छान. आणि मग डोळे मिटून एकाग्र चित्तानी पहिला सा लावला की त्यांची सगळी मैफिल, पण त्या म्हणायच्या सुध बाणी आणि सुध मुद्रा हे जे आहे की तुमची मुद्रा प्रसन्न पाहिजे, गाताना वेडेवाकडे चेहरे होता कामा नयेत. शैला दातारला त्यांनी

0: रियाज किती शिस्तबद्ध पद्धतीने केला पाहिजे आणि अभ्यास कसा केला पाहिजे.
1: रियाजाचं पण एक असं आहे की प्रत्येकाच्या गळ्याचं, तुमचा गळा वेगळा आहे, माझा वेगळा आहे, माझ्या गळ्याला किती

0: म्हटलं आरशात बघून रियाज कर पाहिजे तर, पण बेडेवाकडे चेहरा हे रामभाऊ मराठे सांगायचे. म्हणजे त्या काळात राम मराठे आणि माणिक वर्मा ही दोन नावं फार होते आणि हीच दोन माझी दैवत होती किंवा
1: तुमच्या जाणवत आहे ते
0: आहेत.
1: म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर चित्र उभं केलं अगदी मैफिलीचा त्यांचा सुरुवातीचा कशा त्या बसायच्या काय करायच्या, सातत्य आणि समर्पण हे किती महत्वाचं आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ते दिसत सुद्धा आलं. आता ही वेगळी गायकी त्यांनी निर्माण केली हे खरंच आहे, पण इथे कुठलीही मैफल सादर करत असताना त्यांचा नेमका क्रम कसा होता?
0: मैफिलीतला क्रम त्यांचा असा होता की साधारणपणे पहिल्यांदा रागधारी संगीत शास्त्रीय संगीत एक राग गायचा मोठा राग ख्याल द्रुत ख्याल आणि त्यानंतर एखादी ठुमरी नंतर नाट्यसंगीत आणि नंतर अभंग भजन असं काही किंवा भावगीत भावगीत तो पण त्या मैफिलीत गात होत्या.
1: हो,
0: तर हे ह्या क्रमाने परत इंटरवल नंतर पण असाच

विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने आठवणी जागविणारी विशेष मुलाखत आत्ताच ऐकली, हसले मनी चांदणे. हा होता या मुलाखतीचा पहिला भाग. उद्या आपण याच मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहोत. आज इथेच निरोप घेऊया. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. पुन्हा भेटू. नमस्कार.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं गोविंद पोवळे यांनी स्वरबद्ध केलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच वनिता मंडळाचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. यानंतर ठीक 1 वाजता
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचा 1 वाजलाय. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी त्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. यानिमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्त्व त्यांनी सांगितलं. देशभरात खगोलशास्त्राला लोकप्रिय करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले. नमामी गंगे अभियानाअंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाची आणि डॉल्फिनच्या संरक्षणात होत असलेल्या त्याच्या उपयोगाची माहिती त्यांनी दिली. याच संदर्भानं उत्तर प्रदेशात गंगा नदीत एका डॉल्फिनला वाचवल्याच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं. जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एका प्रजातीचंच नाही तर आपण गंगा जैवविविधतेचं रक्षण करतो. नदीतलं संपूर्ण जीवनचक्र वाचवण्यासोबतच आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसा वाचवतो असं ते म्हणाले. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असा मोलाचा सल्ला त्यांनी श्रोत्यांना दिला. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडतात. अनेकदा त्यांची चर्चा होत नाही पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे वाटचाल करत असल्याचा विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आपल्या 40 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करात महत्त्वाच्या पदांवर काम केलं. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौदल क्षमता विकास आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर असून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपली युद्धसज्जता सर्वोच्च पातळीवर ठेवण्याला प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2,25,00,000 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी म्हणजे 2000

0: 2025 परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर झाला. इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या तर लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही खुला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल व्हाईट हाऊसमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. इराण अण्वस्त्र सज्ज होणार नाही याची खात्री करणं हेच आपल्या प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. वाटाघाटी यशस्वी झाल्या तर होरमुसची सामुद्रधुनी त्वरित खुली होऊ शकते, मात्र आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इराण विरोधातली कारवाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात युद्ध छेडल्यानं गेले काही महिने पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातो. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात विविध ठिकाणी अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. अहिल्याबाईंचं जन्मस्थान महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. काँगो आणि युगांडामध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात प्रवास बंदी सीमा लागू करणाऱ्या देशांनी या उपाययोजनांचा पुनर्विचार करावा, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेयेसस यांनी केलंय. यामुळे या प्रदेशातल्या मदत कार्यात अडथळा येऊ शकतो, असं त्यांनी म्हटलंय. या साथीच्या आजाराचं केंद्र असलेल्या पूर्व काँगोमधल्या बुनिया इथं भेट दिल्यावर ते बोलत होते. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटीचा काल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयत हिच्याकडून पराभव झाला. मीनाक्षीनं विनेशीला 4-6 असं नमवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी तर ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणीच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जाता है.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात म्हणून प्रतिपादन. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख जनरल NS रामसुब्रमणी तर नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134 भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूस प्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत जायचं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्या दृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेय देशा विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहे असं त्यांनी सांगितलं. इकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत टोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी केली. केंद्र सरकार देशाच्या अमूल्य वारशाचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडू अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदर सिंग, विशाल टीके, तेजसिन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघायचा उल्लेख त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदरवीर सिंग आणि अनिमेश कुर या दोन्ही खेळाडूं कौतुक करून त्याच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं.
1: साथियों, अपनी हॉबी के लिए समय निकालना और लगातार कुछ नया सीखते रहना बहुत जरूरी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
0: नमामी गंगे अभियानांतर्गत डॉल्फिन च्या रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी माहिती त्यांनी दिली. याच अनुषंगानं नदी आणि जलसंवर्धनासाठी देशभरात होत असलेल्या प्रयत्नांविषयी देखील त्यांनी सांगितलं. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. एकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो असं म्हणाले. नागरिकांनी आसपासच्या प्रयत्नांचा शोध घ्यावा. जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत त्यांनी दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्यापासून शिकावं आणि शक्य झालं तर काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत 7 ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीन विषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. 40 वर्षांपेक्षा दीर्घ कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करामध्ये महत्वाच्या पदांवर काम केलं. ॲडमिरल कृणाल स्वामीनाथन आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबत सध्याच्या आव्हानात्मक जटिल अनपेक्षित आणि अश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देतात. आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवस महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारने दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते अहिल्यानगर इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समुदायाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवालीसाठी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबई लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोळी इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आपर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाली. यावर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक करण्यात आली. मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेरला. तंबाखूच्या सेवनापासून असल्या धोक्यांची जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातोय. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हा घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात ही यंदाच्या याचाची संकल्पना आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू. बंगळुरूनं पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर गुजरातनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. दोन्ही संघांनी केवळ एकदा या स्पर्धेचं विजेपद पटकावलंय. गेल्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकणारं बंगळुरू आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक असेल, तर गुजरातही दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादांना उमेदवारी

जाहीर केलंय. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. ठळक बातमी पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. देशाचे नवीन संरक्षण प्रमुख म्हणून जनरल एन ए राजा सुब्रमणी, तर नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला. मराठा आरक्षण प्रमुख मनोज डांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कुठंही नवं आश्वासन दिलं असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची स्पष्टोक्ती. परदेशी गुंतवणूकदारांनी या महिन्यात भारतीय बाजारपेठेतून 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरची प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळ 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आपण कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा एका विषयावर जो सगळ्यांच्याच खूप जवळ आहे आणि सगळ्यांनाच भावणार आहे. आणि विषय म्हणजे लेटर्स टू आर यंग सेल्फ. आपल्या स्वतःला आपल्या लहान रूपा म्हणजेच छोट्या वयातल्या तुम्हाला मला लिहिलेलं पद. मित्रांनो, आयुष्य प्रवासात प्रत्येक माणूस सतत बदलत असतो. वय बदलतो, विचार बदलतात, स्वप्न बदलतात, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते आणि त्या सगळ्यात कुठेतरी आपणही बदल जातो. पण या सगळ्या बदलामध्ये एक व्यक्ती आपल्यासोबत कायम असते, ती म्हणजे आपलंच जुनं रूप. तो छोटा, निरस, स्वप्नाळू, कधी घाबरलेला, कधी हट्टी, कधी खूप आनंदी तर कधी खूप एकटा आलेला आपला काळ. आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे स्वतःशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न. कल्पना करा, जर आजचे आपण आपल्या 10 वर्षापूर्वीच्या स्वतःला पत्र लिहू शकतो तर त्या पत्रात आपण काय काय लिहिलं असतं, कोणत्या चुका टाळायला सांगितल्या असत्या, कोणती जपाय सांगितली असती आणि कोणत्या भीतीपासून दूर राहायला सांगितलं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर प्रेम करायला आपण स्वतःला शिकलं असतं का. लहानपणी आयुष्य खूप साधं वाटायचं, छोट्या गोष्टीमध्ये आनंद मिळायचा, पावसात भिजणं म्हणजे उत्साह वाटायचा, मित्रांचं खेळणं म्हणजे जग जिंकण्यासारखं वाटायचं. त्यावेळी भविष्याची इतकी चिंता नव्हती, स्वतःची तुलना इतकी होती, सोशल मीडियाचं अडपण नव्हतं आणि चेहऱ्यावर फिल्टर्सही नव्हते आणि मनावर इतक्या अपेक्षांचं ओझंही नव्हतं. पण जसजसं वय वाढत गेलं तसतसं आयुष्याचं गणित बदलत गेलं. मार्क्स महत्वाचे वाटायला लागले, करिअर महत्वाचं व्हायला लागलं, लोक काय म्हणतील याचं दडपण यायला लागलं आणि अनेकदा स्वतःचा आवाजही कमी झाला. मला वाटतं आज जर आपण आपल्या लहान रूपाला लहान स्वतः पत्र लिहिलं तर कदाचित सुरुवात अशी होईल, प्रिय लहानी, तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस. तर प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाहीये, कारण आयुष्याचा एक मोठा भाग आपण स्वतःला सिद्ध करण्यात घालवतो, लोकांना दाखवण्यात घालवतो की आपण पुरेसे आहोत. पण खरं पाहिलं तर माणसाची किंमत ही फक्त त्याच्या यशाने ठरत नाही. लहानपणी आपण खूप स्वप्न पाहायचो, कोणाला गायक व्हायचं होतं, कोणाला लेख, कोणाला क्रिएटर, कोणाला शिक्षक तर कोणाला वैज्ञानिक. पण मोठं होताना अनेक जण स्वप्न बदलतात, काही स्वप्न विसरतात तर काही स्वप्न परिस्थितीमुळे मागे पडतात. पण स्वप्न पाहणं चुकीचं नसतं, उलट स्वप्न नसलेलं आयुष्य अधिक रिकाम असतं. आज एकदा आपण स्वतःला खूप कठोरपणे जज करतो, एखादं यश आलं की स्वतःबद्दल वाईट वाटायला लागतं, एखादी पक्षात चुकी की आयुष्य संपल्यासारखं वाटतं, एखादं नातं तुटलं की स्वतःची किंमत कमी वाटते. पण जर आपण आपल्या लहान स्वतःला पत्र लिहित असतो तर आपण ते हेच सांगितलं असतं की तुझं आयुष्य हे एका अपयशाने ठरत नाही. आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष आहे, काही संघर्ष बाहेर दिसतात ते दिसत नाही. अनेक जण आज मानसिक ताणातून जात आहेत, भविष्याची चिंता, करिअरचा दबाव, आर्थिक प्रश्न, नात्यांमधील गुंतागुंत, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, या सगळ्यांमध्ये मन भटकतं आणि अशा वेळी माणसाला स्वतःचीच सर्वात जास्त गरज असते. आपण आपल्या जुन स्वतःला भेटलो असतो तर कदाचित आपण त्याला सांगितलं असतं काय तुझी साथ देतील असं नाही, काही लोक मध्येच निघून जातील, काही लोक तुला समजून घेणार नाहीत, पण त्यामुळे तू स्वतःला सोडू नकोस, कारण आयुष्यात स्वतः सोबतचं नातं टिकवणं खूप महत्वाचं असतं. आजच्या जगात प्रत्येक जण खूप व्यस्त आहे, पण या धावपळीत अनेक तरुण स्वतः भावना समजून घ्यायला विसरतात, दुःख लपवलं जातं, भीती लपवली जाते, रडणं हे कमकोतपणाचं लक्षण समजलं जातं. पण भावना व्यक्त करणं ही कमजोरी नाहीच आहे, उलट माणूस खूण. आपल्या लहानग्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की तुला

0: प्रत्येकाला खुश ठेवण्याची गरज नाहीये, कारण मोठं होताना आपण अनेकदा स्वतःला हरून बसतो. लोकांना आवडण्यासाठी आप स्वतःला बदलतो, स्वतःच्या आवडी विसरतो, स्वतःला मर्यादा ओलांडतो, पण शेवटी थकवा येतो. काही वेळा आयुष्यामध्ये आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो. काही लोक आपल्या भावना समजून घेत नाहीत, काही लोक आपल्याला कमी लेतात, पण याचा अर्थ असा नसतो की आपण चुकीचे. कल्पना करा, जर आपण आपल्या छोट स्वतःला मिठी मारू शकलो असतो तर कदाचित त्याला एवढं सांगितलं असतं, तू ना जरा जास्त विचार करतेस, जास्तच काळजी करतेस. पण एक दिवस तू कळेल की आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही कायमची नसते. मित्रांनो, स्वतःला लिहिलेल्या या पत्रात आपला मित्र कौस्तुभ गोसावी नेमकं काय म्हणतोय ते ऐका.
1: रसिक नमस्कार, मी कौस्तुभ शैष गोसावी. माझ्यातल्या छोट्या कौस्तुभसाठी पत्रलेखनाच्या माध्यमात जागवलेली ही स्मृती. प्रिय कौस्तुभ, खतर कौस्तुभ असं म्हणता छोटा कौस्तुभ म्हणणं अधिक गमतीचं वाटेल. तू लहान असताना तुकारामांचे बोल आळवायच, लहानपण देवा मुंगी आखरे सवा. लहान वयातच तू लहानपण देवाकडे मागितलंस आणि स्वतःला बालपासून चिरतरुण ठेवलंस. कुटुंबाला 8 जणांसोबत तुझं बालपण व्यतीत झालं आणि तू त्यातला 9वा. किती अवखळ आणि अल्लड होतास तू. विविध प्रकारच्या टॉय कार्स घर सोडत तू आता हातात लेखणी घेऊन बसलेला असतोस आणि आजच्या पत्राचा आठवणही त्यासाठीच. 22 वर्ष सरली तुझी, तुझे कोवळे आणि हळवे क्षण आजही लखरलेत मनात. शाळेतल्या दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वरांचा केलेला तुझा वेश आज वक्तृत्व स्पर्धेतल्या शब्दांमध्येही नाळ जप आहे. ज्ञानेश्वरांच्या वेशातून शब्दांची नाळ जपली तर कधी तुकोबांच्या नृत्यातून तुळशी माळ. दर्गाचं आणि तुझं एक आगळं समीकरण होत त्यावेळेस. रात्री फिरपटका मारताना चंद आपल्या सोबत काय येऊ गावी, रेल्वेने जाताना गाडी बुगद्यात शिरली की तू बोग असा तयार होतो, पृथ्वी फिरते मग पण लोक फिरत नाही, असे बाळभूत प्रश्न विचारणारा तू आज इतरांना स्पष्टीकरण देतोस. कौतू लहान असताना शाळा शाळा जायचं, खोटखोटका होईना पण समोर मुलं बसलीत आणि त्यांना शिकवायचंस, त्यांना ओळखायचंस, हातात काठी नाहीतर पट्टी घेऊन घरात शिक्षकाची दहशत गाजवायचंस. आणि आज खऱ्या आयुष्यात तू तेच झास. किती गमतीशीर विश्व होत ते. आजोबाई वाजवायला काढलेली पेटी पाहून पेटीवर भाता मारायला तू बसायचंस. आजोबांनी रचनांमध्ये ओतप्रोत भरले संतांच्या मांदिवळीचा अंध तुला लागला आणि तू ही कवितेला ज्या आयुष्यात स्वतःची जागा दिस. लहान वयापासूनच वक्तृत्वाची केली सुरुवात तू आजही वाहती ठेवतेस हे बघून आनंद वाटतोय. लहानपणी कॅमेऱ्यावर काम करायचं म्हणून आसूला तू आज कॅमेऱ्याचा सोपी झालास. खेळण्यातल्या माई आता खेळातला न राहता आयुष्याचाच भाग झाला. तू घडलास, तू घडास, पण असं तू स्वतःच्याच मनावर कोरला गेलास. वेटाच्या गळ्यात कौस्तुभ म्हण आहे आणि तुझ्याही कवितेच्या शेवटी तेच कोपण आहे. त्या मणी कौस्तुभ हो हाच आयावर मनःपूर देवा.
0: मंडळी, आज पिढीसमोर संधी खूप आहेत पण त्याचबरोबर ताणही खूप आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य पूर्ण दिसतं, प्रत्येक जण आनंद दिसतो आणि मग स्वतःचं आयुष्य अपूर्ण वाटायला लागतं. पण प्रत्येक स्क्रीनच्या मागे न सांगितलेल्या कथा असतात. आपण जुन्या स्वतःला एक गोष्ट आपण नक्की सांगितली पाहिजे की तुला इतरांशी तुलना करण्याची गरज नाहीये, कारण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो. काही लोक लवकर यशस्वी होतात, किंवा वेळ लागतो, पण उशी फुललेलं फुलही सुंदरच असतं. मोठं होताना आपण अनेकदा शांत होतो, सारखं मनमोकळं हसणं कमी होतं, लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं कमी होतं आणि नकळत आपण जीवन जगण्याऐवजी फक्त निभावतो. पण आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्यांचं नाव नाहीये. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, आठवणी आणि स्वतःला शोधण्याचा प्रवास. जर आपण आपल्या छोट्या वयातील स्वतःला पत्र लिहिलं

0: असतं तर आपण त्याला हेही सांगितलं असतं की तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्यांना वेळ दे, कारण काही लोक कायमचे सोबती राहत नाहीत. वेळ निघून गेल्यावर अनेक गोष्टींची किंमत समजते. आज बऱ्याचदा आपण स्वतःवर प्रेम करायला विसरतो, स्वतःमधल्या कमतरता शोधल्या जात, टीका केली जाते, क्षमांवर शंका घेतला ते, पण स्वतःला स्वीकारणं ही खूप मोठी ताकद आहे. आपण आपल्या जुन्या स्वतःला कदाचित हेही सांगितलं असतं की लोकांचं मत सतत बदलत राहील, म्हणून स्वतःची किंमत ही लोकांच्या मनावर ठेवू नकोस. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत, काही नाती तुटतात, काही स्वप्न अपूर्ण राहतात, काही संधी नष्टून जातात, पण प्रत्येक अपूर्णता माणसाला काहीतरी शिकवून देते. त्यामुळे आपण हे समजून घेणं खूप आवश्यक आहे की आयुष्याची स्पर्धा ही फक्त यश मिळवणे नाहीये, तर स्वतःला न हरवण्याची आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण हेही सांगायला हवं, तू जेव्हा घाबरशील तेव्हा थांबू नकोस, कारण धाडस म्हणजे भीती नसणं, धाडस म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. मित्रांनो, अघा विचारे ह्या आपल्या मैत्रिणीला असंच स्वतःच्या लहान रूपाशी गप्पा मारायच्या, पत्र लिहायचंय, तर ऐकूया अनघा तिच्या लहान रूपाला म्हणजेच छोट्या अनघाला काय सांगते.
1: Hello everybody, my name is Agha Vichare and today I am going to write a letter to my young self. Dear younger me, I still remember the little girl who stood in front of mirror with book in her hands pretending to teach an imaginary classroom. You always knew what your heart wanted. You want to become a teacher, not because it was easy or glamorous, but because you love the idea of shaping lives, sharing knowledge and being the kind of mentor every child remembers forever. But life is not as simple as your dream. There were moments when people around you, especially your parents, believed another career would be better for you. They worried about your stability, respect and future. They wanted the best for you, even if it meant asking you walk away from what truly made your heart feel alive. And for a while, their doubts became your doubts. You questioned yourself countless times. You wondered if dreams were supposed to be sacrificed for practicality. There were days filled with pressure, confusion and silent tears. Days when you felt guilty for wanting something different. But deep inside, the dream never left. You end up choosing a different career path, but that never felt complete to you. And hence, sat down and spoke to your parents about how dedicated you were to become a teacher. Many people told you that it's not your aim to start from scratch and get an undergraduate degree. Many times you felt you didn't belong to a class with young students. But you soon realized that it is never too late to pursue your dream. Now when you look back, you consider the age as an advantage. You were more matured and more experienced because of all the hardships you went through. Today, when you stand in a classroom, it is not just a job. It is a proof that your passion survived fear. It is proof that dreams laid are not dreams denied. So thank you for not giving up on yourself. Journey was difficult, but every challenge shaped you into a stronger, kinder, and more determined person. And now every student you inspire is a reminder that the little dream you once carried in heart was always worth fighting for. Thank you.
0: Mitranu, आयुष्यात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक जखमा, पण दोन्ही गोष्टी माणसा घडवत असतात. प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक समजूत बनवत असतो. आपल्या जुन्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की प्रत्येक गोष्ट लगेच मिळणारी नाही, काही गोष्टींसाठी थांबावं लागतं, पण वाट पाहणं वाईट नाहीये, कारण संयम हा जीवनातील खूप मोठा गुण. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पटकन यश, पटकन प्रसिद्धी, पटकन पैसा, पण खऱ्या गोष्टी हळूहळू तयार होतात. मजबूत व्यक्तिमत्व हे एका दिवसात बनत नाही. काही वेळा आपण स्वतःलाच खूप कठोर शिक्षा देतो, एक लहान चूक झाली तरी स्वतःवर रागवतो, पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःशी बोलत असतो तर आपण त्याच्याशी इतक्या कठोरपणे बोललो असतो का? कदाचित नाही. मग स्वतःसोबत इतकं कठोर का वागायचं? अनेक आपल्या भविष्याबद्दल भीती वाटते. मी योग्य करते का? मी यशस्वी होईन का? माझं आयुष्य कसं असेल? असे प्रश्न सतत मनात येतात. पण आयुष्याची सगळी उत्तरं एकाच मिळत नाही. आपल्या जुन्या

0: स्वतःला आपण एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे, तुला प्रत्येक गोष्ट समजणं आवश्यक नाहीये. काही गोष्टी वेळेनुसार समजत असतात. कधी कधी आयुष्यात मागे वळून पाहणं आवश्यक असतं, कारण तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती बदललोय. जे प्रश्न एकेकाळी खूप मोठे वाटायचे ते आज की महत्वाचे वाटत नाहीत. आजच्या तरुणांना स्वतःसाठी वेळ काढणं खूप आवश्यक आहे. सतत हवत राहिल्यानं मन थकतं, म्हणून कधी कधी शांत बसणं, पुस्तक वाचणं, संगीत ऐकणं, मित्राशी मनमोकळं बोलणं, या लहान लहान गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आपल्या छोट्या सहाला आपण हेही सांगितलं पाहिजे की तुला कायम मजबूत राहण्याची गरज नाही, कारण माणसं कधी कधी तुटतातही, आणि तुटणं म्हणजे संपणं नसतं. तेव्हा आपली मैत्रीण मधुर लिमये स्वतःच्या लहान रूपाई म्हणजेच छोट्या मधुराशी नेमक्या काय गप्पा मारते ते आता ऐकूया.
1: माझा प्रिय छोट्याशा मधुरासाठी आजच्या दिवसाचं आजच्या क्षणाचं औचित्य साधून खास तुला थँक्यू असं म्हणायचंय. का माहितीये का? याचं कारण असं की आपण लहानपणी ज्या छोट्या छोट्या कृती करतो, छोट्या छोट्या गोष्टी करतो, जे छोटे छोटे विचार करतो, तेच विचार, त्याच कृती आणि त्याच गोष्टी भविष्यात आपली प्रतिमा अधिक घट्ट बनवत असतात. त्यामुळेच आपलं लहानपणीचं रूप हे अगदी आपलं प्रतिबिंबच असं, आणि आपलं प्रतिबिंब जितकं सुंदर तितकीच ती प्रतिमा राहून अधिक उत्कट आणि सुंदर होते. डिअर मधुरा, मी तर प्रतिबिंबच म्हणेन माझं, कारण तू ज्या वेळेला लहान होतीस त्यावेळेला तुझ्या आजूबाजूला व्हिडिओ गेम्स, टीव्ही याचं प्रचंड आकर्षण तुझ्या वयाच्या इतर मुलांमध्ये होतं. पण तरीही तुझा वेळ संपवायचीस तू जास्तीत जास्त वाचात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचायचीस, रामायण महाभारतातल्या छोट्या छोट्या कथा वाचायचीस, कधी संस्कृतातले छोटी छोटी सुभाषित वाचायचीस, छोटे छोटे श्लोक वाचायचीस, स्तोत्र म्हणायचीस, मंदिरात जायचीस. आणि हाच सगळ्याचा कुठेतरी पाया हळूहळू तयार होत होता हे तुला माहितीच नव्हतं. हा पाय इतका भक्कम झाला की आकाशात भविष्यात उंच झेप घेण्यासाठी हेच महत्वाचं ठरलं. आणि आज बघ 23 वर्षानंतर एमए संस्कृत ही डिग्री एका नामांकित महाविद्यालयातून तू प्राप्त केली. आणि एकच नाही तर कीर्तन, प्रवचन, निवेदन या क्षेत्रामध्ये सुद्धा नवोदित कलाकार म्हणून हळूहळू उदयाला येतेस. आणि म्हणूनच तुला आठवत का तुझं एक स्वप्न होत की आपला आवाज एकदा तरी आकाशवाणीवर ऐकू जायला हवा किंवा इतर माध्यम ही आहेच, पण आकाशवाणीची एक काहीतरी वेगळीच क्रेज, काहीतरी वेगळंच आकर्षण होत. आणि हे स्वप्न सुद्धा आता पूर्ण झालंय. इथंच नाही तर तुलाही असं वाटायचं की आपण मोठं झालो की संस्कृत शिकवावं, संस्कृतचे धडे इतरांना द्यावे, इतरांनाही छोट्या छोट्या गोष्टी सांगा. क्रांतिकारकांच्या, क्रांतीवीरांच्या, शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजीराजांच्या गोष्टी सांगाव्यात आणि समाजाचं प्रबोधन द्यावं. आणि आज तेच स्वप्न तू हळूहळू पूर्ण सुद्धा करतेस. कीर्तन, प्रवचन ह्या सगळ्याच्या माध्यमातून लहानपणी तू ज्या गोष्टींचा विचार केला तास त्या त्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पूर्ण होत आहेत. आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. एक सांगू का, हे सगळं जे काही झालंय किंवा जे होऊ शकलंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच. त्यावेळेला जर तू वाचन केलं नसतंस, त्यावेळेला जर छोट्या छोट्या चांगल्या कृती केल्या नसत्यास, तर आज ही सक्षम आणि यशस्वी मला घडू शकली नसती. ही फक्त सुरुवात आहे, कारण अजून वयाचे अनेक टप्पे अनुभवायचे, अनेक यशची शिखरं पादांत करायचे. आणि ह्या सगळ्याच श्रेय फक्त आणि फक्त तुला, म्हणजेच लहानग्या वजनला अर्थात माझ्या प्रतिबिंबाला जात. त्यामुळे तुझ्या सगळ्या पायाभरणीसाठी आणि मनातून ठेवलेल्या प्रचंड जिद्दीसाठी, महत्वाकांक्षेसाठी तुला खूप खूप थँक्यू.
0: मित्रांनो, आयुष्यामध्ये अनेकदा आपण चुकी दिशेने जातो. काही निर्णय चुकतात, काही लोक चुके ठरतात. चुका करणं म्हणजे वाईट माणूस असणे, चुका म्हणजे शिकण्याचा भाग. त्यामुळे जर आपण आपल्या लहान स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित छोटी एवढंच लिहिलं असतं की तू जशी आहेस तशीच पेशीस, स्वतः प्रेम कर, स्वतःला माफ कर आणि आयुष्याला खूप

घाबरू नकोस, कारण जरी काही दिवस कठीण असले तरी पुढे खूप सुंदर क्षण तुझी वाट पाहत. मंडळी, आजचा हा कार्यक्रम हा फक्त भूत आठवण्यासाठी नाहीये, हा कार्यक्रम स्वतःकडे पुन्हा प्रेमाने पाहण्यासाठी आहे, स्वतःशी शांतपणे बोलण्यासाठी आहे आणि स्वतःला पुन्हा एकदा स्वीकारण्यासाठी आहे. आपल्या जीवनात अनेक वेळा इतरांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो, स्वतःला समजून घेणे विसरतो. जे माणूस स्वतःला समजून घ्यायला लागतो ना, तेव्हा त्याचं आयुष्य बदलायला लागतं. त्यामुळे शेवटी इतकंच म्हणेन की आयुष्य परिपूर्ण नसतं, प्रत्येकाला संघर्ष असतो, प्रत्येकाला काही जखमाही असतात, पण त्याच जखमांमधून माणूस अधिक संवेदनशील, अधिक मजबूत, अधिक सुंदर बनत असतो. त्यामुळे स्वतःशी प्रेमाने वागलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि स्वतःला कमी लेखा नाही पाहिजे, कारण आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती आपण स्वतः आहोत आणि आपली कथा अजून संपली नाहीये, अजूनही बरेच सुंदर अध्याय बाकी आहेत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार. पण थांबण्याआधी हे गाणं आज तुमच्यासाठी.

0: तर मंडळी कार्यक्रमाची वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी ईमेल आहे yuvanirmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मित सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिन. या कार्यक्रमाचे सादर करते ते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची राहते. नमस्कार.
1: आपण ऐकत आहोत कार्यक्रम युवा ठीक सहा वाजता.

0: सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णू वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था एनआरटीसह अमरावती आणि नागपूर विभागातही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विविध संस्थांद्वारे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देवी अहिल्याबाई स्मारक समितीमार्फत नागपुरात अहिल्याबाईंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली, तसंच रुद्राभिषेक आणि अखंड विष्णू सहस्त्रनाम घेण्यात आलं. नागपुरात आज सकाळी यशवंत स्टेडियम इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालं. त्यानिमित्त मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली होती. क्रीडा आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं आयोजित या मॅरेथॉनमध्ये नागरिक, युवक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. 8 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 18 क्रीडा प्रकारात 23,800 खेळाडू सहभागी होणार आहेत. 571 चषकं, 6,700 पदकं आणि सुमारे 57 लाख रुपये बक्षिसांचं वितरण या दरम्यान होईल. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारू दारू प्रकरणातील मृतांचा आकडा 24 पोहोचला आहे. हडपसरमधील काळेपडल परिसरात आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या 24 पोहोचली असून फुगेवाडी, उरळी कांचन आणि इतर भागातही मृत्यूंची नोंद झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. दरम्यान कर्तव्यात निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचा ठपका ठेवत पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत दारूच्या अवैध हातबट्या वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये छापेमारी आणि शोधमोहीम राबवून एकाच दिवशी 30 गुन्हे नोंदवण्यात आले, तसंच 31 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणी नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जात आहे. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त 21 महाराष्ट्र एनसीसी बटालियन वर्धा अंतर्गत देवळी येथील SSNJ महाविद्यालयातील एनसीसी भवन इथं तंबाखूच्या सेवनानं आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तंबाखूच्या व्यसनामुळे होणारे गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणाम समाजापर्यंत पोहोचवून जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला. हवामान. काल भरभरात अनेक ठिकाणी झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं कमाल तापमानात घट झाली आहे. आज सकाळी अकोला जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे खामगाव, शेगाव आणि संग्रामपूर परिसरातल्या पपी, केळी यासारख्या बागायती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामध्ये काल झालेल्या गारपिटीमुळे आंबिया बहा संत्राच्या हजारो हेक्टर क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानीचं सर्वेक्षण करून तात्काळ अनुदान वाटप करण्याबाबत मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. दरम्यान आगामी काही दिवसात नागपूर, गोंदिया, यवतमाळ,

चंद्रपूर आणि वर्धा इथं विजांच्या कडकडाटांसह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्यानं विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात दुपारनंतर ढगाळ हवामान आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र या वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून करण्यात आलं आहे. विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी शेतकऱ्यांनी स्वतःची तसंच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशावेळी झाडाखाली, टीन शेडखाली तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे अशा सूचना विभागानं जारी केल्या आहेत. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उष्णतेच्या लाटेत सर्वांना काळजी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. खासदार क्रीडा महोत्सवाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ. राज्यात 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून आवाहन. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम सामना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11 शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नवादार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जारांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजप 11 शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजप नागपूर अहिल्यानगर धाराशिव जळगाव सोलापूर लातूर नांदेड अमरावती वर्धा गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे. शिवसेना ठाणे नाशिक परभणी हिंगोली आणि यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप 2 दिवसांपूर्वीच निश्चित झालं आहे. यानुसार काँग्रेस 8 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. तर नाशिक आणि नांदेड या जागांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादा दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली. सध्या परभणी महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि नाशिक या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं यापूर्वी दिली आश्वासनं सर्वांना माहीत असून कुठेही नवं आश्वासन सरकारनं दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज अहिल्यानगर इथं बातमीदारांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे इत्यादी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्याबाई होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालय

0: यांच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. तपासासाठी CID 5 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार पुण्यात तयार केलेल्या विषारी दारूमुळे मिथेनॉलचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134 भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेय देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले.
1: और एक बात जरूर ध्यान रखिएगा, इनमें से ज्यादातर चीजें हमारी अपनी रसोई से निकली है, हमारे खेत खलिहान से निकली है, कोई बड़ी ब्रांडिंग नहीं है, लेकिन पीढ़ियों का अनुभव उनमें समाया हुआ है. आप भी गर्मी के दौरान देसी पेयजलों का खूब आनंद लीजिए.
0: अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोळ साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदरवीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचे महत्त्व ते सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगले काम करत आहेत, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास अशा काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आता थोड्याच वेळात 7:30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू होईल. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहेबुल फिकरी आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-13, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यातल्या सुमारे 25 गावात हे धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 44.8° सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11 शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावदार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरा यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: खऱ्या नोटेशी खेळतोयस.
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची. ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोवॅट्सवर. आमचे हे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 आणि

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहो माझा वार माझं शिवार.

0: राम राम मंडळी. मंडळी आज 10 ज्येष्ठ शके 1948 इसवी सन 31 मे 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन यांचं कीर्तन. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा आज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन यांचं कीर्तन.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. श्री सरस्वते नमः. श्रीमत्

कीर्तनाच्या माध्यमातून आणि शाश्वत शेती ह्या विषयावरती थोडक्यामध्ये प्रबोधनाकरता संधी मिळालेली आहे. तर शाश्वत आणि शेती असा जो विषय दिलाय सांगायला, वास्तविक पाहता हे दोन्ही शब्द विरोधाभासी आहेत. शेतीमध्ये शाश्वतता किती असते आपण सर्वजण जाणतो. कधी खूप पाऊस पडला, कधी अवर्षण झालं, कधी गारा पडल्या, कधी काय झालं. त्यामुळे शाश्वत शेती हा विषय कीर्तनातून कसा समजून घ्यायचा हे थोडक्यामध्ये आज आपण पाहणार आहोत. सुंदर असा अभंग तुकाराम महाराजांनी आम्हाला दिला की एका बी जेव्हा पेरलं जातं जमिनीमध्ये तेव्हा प्रत्यक्षात पाहिलं की तो नाशच आहे. महाराज म्हणतात

आपल्या वाणीनी आणि आपल्या वाचेनी सतत विठ्ठलाचं नामस्मरण करून आणि स्वतः तर सदैव वैकुंठाला गेलेच, परंतु विठ्ठलाचा उपदेश देऊन जे जडबुद्धीचे लोक होते आमच्यासारखे त्यांना सुद्धा त्यांनी वैकुंठ प्राप्त करून दिलं. वर्णन करतात आर्यकार आर्यमध्ये की मुक्तमणी संतांचा शिव

अभंगांच्या आणि गाथेच्या माध्यमातून महाराजांनी अनेक वेळाला समाज प्रबोधन केलंय. त्यातला हा एक समाज प्रबोधन करणाराच अभंग. एका बीजा केला नाश मग भोगले कणीस कळे सकळा.

जपल्या वाणीनी आणि वाचेने सतत विठ्ठलाचं नामस्मरण केलं आणि ह्या नामस्मरणाच्या जोरावरच त्यांनी समाजाचा उद्धार केला, स्वतःचाही उद्धार करून घेऊन गेले. आणि हे कीर्तनाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून होत असतं. कीर्तन म्हणजे तबलापेटी झान घेऊन मै लावून वगैरे करण्याचं विधी नाही. कीर्तन म्हणजे भगवंताचं आणि संतांचं सद्गुण आणि नामस्मरण करणे, त्यांचे गुणगान करणे आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच खरं कीर्तन आहे. आणि शाश्वत शेती या विषयाच्या संदर्भात सांगायचं झालं तर जी लौकिक शेती आपण सर्व बंधू करतो त्याच्याबरोबर नामस्मरणाची किंवा भगवत भक्तीची जर शेती केली नामाची तर त्याचा प्रभाव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजचा विषय शाश्वत शेती या कीर्तनाच्या माध्यमातून आपण थोडक्यात पाहूया. म्हणून असं जे कीर्तन आहे त्या कीर्तनाने काय होतं, दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चयो सापडे, कीर्तने संदेह उडे श्रोत्या वक्त्यांचा. श्रोत्यांचा आणि वक्त्याला अनेक प्रकारचे संदेह असतात, ते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचे संदेह जे आहेत त्याचा निरसन होत असतं आणि निश्चय सापडतो कीर्तन केल्यामुळे. आणि अव्यग्रता जी आहे ती मिळते. व्यग्र असतात सगळे. व्यग्रता म्हणजे इंग्लिशमधून बोलायचं झालं तर एन्झायटी ज्याला म्हणतो, की व्याकुळ आहे, व्याकुळता व्याकुळता, हे होईल की नाही, ते होईल की नाही, ते होईल की होईल की नाही, अशा ज्या गोष्टी आहेत त्या कीर्तन केल्यामुळे आणि शाश्वतता त्याच्यामध्ये जीवाला मिळते. आणि म्हणून महाराज म्हणले की अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चय सापडे. आणि असे जे निश्चय मिळाला असं कीर्तन जर आपण केलं तर ते शाश्वत शेतीला उपयोगी होईल. आणि म्हणून महाराज आपल्या पदात सांगतात एका बीजा केला ना, असं बीचा एक प्रकारे नाशच आहे. वास्तविक पता जे बियाणं असतं किंवा जे बी असतं ते शेतकरी कितीतरी विपन्न अवस्था आली तरी तो प्रत्यक्षात ते बी कधीच वापरत नाही, जोपर्यंत त्याचा पेरणीतच त्याचा उपयोग होतो. आणि असा उपदेश जेव्हा आम्हाला याच्या माध्यमातून दिला तेव्हा ते कसं सुंदर असं बी असतं आणि त्याच्यातून काय मिळतं, सुंदर असा एका जुनं पद आहे

0: एकच बीज आहे.
1: परंतु आधी बीज ऐकले कोटी जन्म घेतीत सुमणणे आणि फळे. मग असं जे बीज नामाचं जर कोणी लावलं तर त्या नामाच्या बीजामधून काय मिळू शकतो? तर येणारी जी पिढी आहे त्यांना एक निश्चित दिशा मिळते आणि मग कोटी जन्म घेती सुमने फळे त्या नामाच्या बीजान. म्हणून जी शेती जी लौकिक अर्थाने आपण शेती करतो त्याच्याबरोबर नामाची शेती केली तर काय फळ मिळू शकतं? आणि ती शेती करायला काहीच लागत नाही. लौकिक शेती करायला तरी जमीन पाहिजे, बी पाहिजे, पाणी पाहिजे, अमुक अनेक गोष्टी खत पाहिजे, परंतु नामाची शेती तर काहीच लागत नाही. कबीरदाजी एका सुंदर पदामध्ये आम्हाला सांगतात की

हरिनामाची शेती करा असं एक कबीरदाजी सांगतात. काहीच लागत नाही, पैसा न लागे, रुपया न लागे, लागे ना कुडी छदामकी, काहीच लागत नाही. फक्त मनामध्ये भगवंताचं नामस्मरण करत राहा. ते करत असताना जे लौकिक कार्य आपलं आहे म्हणजे शेतीचं कार्य आहे ते जर करत राहिलो तर त्यामध्ये निश्चित फळ चांगलं मिळू शकतं. म्हणून महाराज दुसऱ्या दोन चरणामध्ये सांगतात की हा भाव सर्वांनाच कळतो, कळे सकळा हा भाव, लहान थोरा वरी जीव आणि लाभ नाही फासाठी आणि केल्या विण जे साठी. इथे साठी आणि साठी असे दोन वेगवेगळे शब्द आहे बरं का लक्षात घेण्यासारखे, की लाभ नाही फुकासाठी, फुकट लाभ मिळणार जोपर्यंत जीवेसाठी म्हणजे जीवा आत्मार्पण करून आणि आत्म्याला त्याच्यामध्ये ओतून जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत फळ मिळणार नाही. आणि असं नामामध्ये आत्मरूप जर आपण झालो तर प्रसंग आणि सुंदर असा येतो की जे लौकिक कार्य आपण करतोय शेतीचं काम आहे त्याच्यातून दुप्पट आणि फायदा आपल्याला मिळू शकतो. परंतु ज्याप्रमाणे शेतीमध्ये आपण पाहतो की अमुक एक पीक पेरल्यानंतर काही विशिष्ट कालावधीने येत असतं किंवा काही झाडं आहेत ती अनेक वर्षांनी फळ देतात, त्याप्रमाणे नामाची शेती सुद्धा जी आहे ती आज लगेच नामस्मरणाची सुरुवात केली उद्या त्याचा फायदा मिळाल असं होत नाही. नामदेव महाराज म्हणतात की जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, परंतु आज जर सुरुवात केली तर फरक पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी. रणांगणामध्ये जेव्हा सैनिक जायचे किंवा अजूनही जातात तेव्हा रणांगणामध्ये ज्याला हौतात्म्य प्राप्त होतं त्याचा लाभ दुणी म्हणजे दुप्पट होतो. एक तर त्याचं स्वतःचं नाव होतं की देशाचा हुतात्मा झाला आणि दुसरं देशाचा देशाला फायदा झाला की शेतापासून त्यांचं संरक्षण झालं. आणि अशा रणांगणामध्ये शेतीच्या रणांगणामध्ये सुद्धा आपण जेव्हा उतरलेलो आहोत तेव्हा प्रसंग असा आहे की उगास निराश होऊन आणि प्राणार्पण करण्यापेक्षा जो विषय चाललेला सध्या समाजामध्ये त्यापेक्षा जर भगवंताचं नामस्मरण करून जर आपण कार्य केलं तर फळ मिळाल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये महाराज सांगतात

कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे सर्वजण 2 मिनिटं भजन करूया आणि मग ह्याला अनुसरून जे शाश्वत शेती कोणी केली त्या आख्यानमध्ये थोडक्यात प्रसंग आपण पाहणार आहोत.

नामाची शेती करा किंवा नामस्मरणाची शेती करा. आणि भगवंतांनीच आम्हाला उपदेश दिलेला आहे. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी असा जो विषय मांडला त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं भगवद्गीतेमध्ये की हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. त्याकरता अर्जुनाला प्रेरित करण्याकरता भगवंतांनी सांगितलं की ते लढाईमध्ये युद्धामध्ये तू मारला गेलास तर स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकलास तर भूमीचं राज्य मिळेल. तोच विषय इथे सुद्धा आहे. जर याच्यामध्ये जिंकलास तर जे काय मिळेल ते मिळेल आणि जर हे करताना आत्मार्पण झालं तर तुझ्यासारखा भाग्यवान नाही लढाईमध्ये. आणि हा जो विषय अनेकांनी अनुभवलेला आहे त्यातले दोन विषय आपण मांडू आज की भगवंतांनी अनन्यास चिंतंतो माम ये जनहा पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. जे अनन्य भावाने माझं चिंतन आणि उपासना करतात त्यांचा योगक्षेम वहन करण्याकरता मी कटिबद्ध आहे असं वचन भगवंतांनी भगवते दिलेलं आहे. आणि त्याचा सुंदरसा अनुभव आमचे असणारे पावसचे स्वामी स्वरूपानंद त्यांनी सुंदर असा केलेला आहे. काय म्हणतात स्वामी स्वरूपानंद.

योगक्षेम हा याचा अर्थ सुंदर समजून घेण्यासारखा आहे. योग म्हणजे एखादी चांगली गोष्ट जुळून येणे आणि ती कायम टिकवून ठेवणे म्हणजे क्षेम. योगक्षेम वहाम्यम भगवंतांनी वचन दिलं की जे नित्य अंतरी चिंतन माझं जे करतील त्यांचा मी योगक्षेम वहन करीन. मग असं चिंतन करून आपल्याला मिळालेलं कार्य म्हणजे आता आज शेतीचा विषय आहे म्हणून शेतीचं जे कार्य मिळालेलं आहे ते जर भगवंताचं चिंतन आणि नामस्मरण सतत करत राहिलो तर आपलं इष्ट साधण्याकरता भगवंत कृतिबद्ध आहेतच, परंतु सातत्याने आपल्याला ते करायला लागेल. आणि असे सुंदर असे एक आपल्या इथे संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, त्यांनी हा विचार अनुसरण केला आणि ती केली. कोण होते हो? तर पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या 8 कोसावर असणारं आरणगाव होतं. त्या आरणगावच्या धावता मी कधीच गेले नाही वारीला आणि पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन केलं नाही. ते म्हणून माझ्या शेतामध्ये माहिती आहे आणि काय वर्णन केलं पाहा.

विठ्ठल मरुनी मळ्यात कामे करतो मोठेवरी करतो जगताची चाकरी. कशी काय जगताची चाकरी हो? तर जे काय धनधान्य पिकवतो भाजीपाला पिकवत होते ते सर्व लोकांच्या करता पिकवत होते आणि म्हणून कवी म्हणाले करीतो जगताची चाकरी. आणि असा विठ्ठल भक्तणारे सावतामाळी हे कधीच पंढरपूरला गेले नाही पण तो इतकी भगवंताची भक्ती केली की आपल्या कथांमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्यक्ष भगवंत विठ्ठल त्याला भेटायला आले आपत्याच्या मळ्यामध्ये. आणि असणारा माळी सावतामाळी काय म्हणता की

आम्ही बागायती करू, शेती करू, पण जाळा तुमची माळ्याची असली तरी शांतीरूपी शेवंती आमच्या शेतात फुललेली आहे आणि प्रेमरूपी जाई जुई लिहिलेले आहे. असं सुंदर वर्णन करणारे सावता माळी जे होते ते भगवंताची नामस्मरण करून सतत शेती करायची तिथे. आणि शेतीमध्ये त्यांना देव दिसायचा हो. लोक विचारतात तुम्ही पंढरपूरला जात नाही का? म्हणाल अजिबात, माझ्या शेतामध्येच देव आहे. काय वर्णन करा दे पहा.

सतत विठ्ठलाचं नामस्मरण आणि भगवंत आपल्या शेतीत पडते. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, आणि असं विठ्ठलाचं रूप त्यांच्यामध्ये साठवलेलं असल्यामुळे भगवंतांनी त्यांना भरपूर शेतीमध्ये उत्पन्न दिलं होतं आणि अत्यंत समाधानी सुखी व्यक्तिमत्व त्यांचं झालं. आणि असेच एक असणारे आणि प्रसंग गुरुचरित्रामधला आहे. नरसिंहस्वामी सरस्वती जेव्हा गाणगापुराला विश्रांतीसाठी होते काही काळ, तेव्हा ते रोज स्नानाला घाट संगमा जायचे. जायच्या रस्त्यामध्ये एक पर्वतेश्वर नावाचा शेतकरी होता, त्याचं शेत लागायचं. आणि हा शेतकरी जो होता अत्यंत भाविक होता, पाहायचा एवढे मोठे स्वामी आपल्या शेतावरनं त्या रस्त्यावरनं. रोज त्यांना प्रणाम करायचा, बोलायचं काहीच नाही, आणि रोज दंडवत प्रणाम करायचा आणि उभा राहायचा हात जोडून. एक दिवस झाला, दोन दिवस असं होता होता, 6 वर्ष झाली. आणि 6 वर्षापर्यंत या शेतकऱ्यांनी नुसतं प्रणाम करायचं, म्हणजे वंदन भक्ती ज्याला आपण म्हणतो ती त्यांनी केली. आणि स्वामी प्रसन्न झाले. एक दिवशी त्याला म्हणून आले, तू रोज मला वंदन करतोस, परंतु तुला काही मागायचं आहे का माझ्याकडे? तू म्हणे, नाही महाराज, काय मागणार? आणि त्यावेळेला त्याच्या शेतामध्ये गुडघावर उंचीचं असं पीक तयार झालेलं होतं. आणि स्वामी म्हणाले, तुला काहीच मागायचं नाही. नाही म्हणे, आपली कृपादृष्टी या माझ्या शेतावर असावी आणि त्यामुळे माझं भलं होईल. विषय आपला चालला आहे शाश्वत शेती कशी असते. तर भगवंतावरती सावतामाळ्यांचा विश्वास आणि इथे सद्गुरूंवरती या पर्वतेश्वर नावाचे जे कृषीवल होते त्यांचा विश्वास. म्हणाले, आपली कृपा असेल तर सर्व काही होईल. म्हणाले, पहा बरं मी सांगेन ते ऐकशील? म्हणाले, हो ऐकणार. म्हणे, हे जे पीक आहे ते मी घाटावरनं स्नान करून परत येतोय नदीवरनं, तोपर्यंत संध्याकाळपर्यंत सगळं पीक कापून टाक. एवढं सांगून ते निघून गेले गुरु आज्ञाप्रमाण. आणि त्यांना काहीतरी याची माहिती असणार म्हणून त्यांनी त्यांच्यावर दृढ भरोसा ठेवला. आणि घरी गेला, सर्व शेत कापण्याकरता साधन घेऊन आला. घरच्यांची आणि गावातल्यांची त्याचं अत्यंत भांडण झालं. शेत सारा वसूल करणारा जो अधिकारी होता तो म्हणाला, सगळं पीक तू कापून टाकशील, सारा कसा देशील शेत सारा? म्हणे, महाराज, मी तुम्हाला लिहून देतो, जो सारा देतो त्याच्या दुप्पट शेत सारी देईन तुम्हाला, परंतु गुरूंची आज्ञा मला पाळू द्या, त्याच्याशिवाय आपलं भलं होणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपलं आचरण केलं. काय म्हणाले ते गुरु त्याला,

त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज्ञा प्रमाण मानली आणि स्वामी येईपर्यंत सगळं पीक कापून टाकलं. आणि प्रसंग झाला की स्वामी किंवा जे सत्पुरुष संत असतात त्यांना पुढे काय घटना होणार असतात त्यांच्या दिव्य शक्तीमुळे माहिती असतं. त्या गावामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये 8-10 दिवसामध्ये प्रचंड थंडी पडली. बाकी शेतं जी होती सगळी करपून आणि जळून गेली आणि त्यानंतर प्रचंड असा पाऊस पडला आणि ह्यांनी जे शेत आपलं कापलेलं त्याच्यामध्ये शेतांचे जे खुंट राहिलेले होते पीक कापलेले त्यांना अनेक घुमारे फुटले आणि एकेकाला 8-8-10-10 कणसं आली आणि पहिलं जेवढं येणार होतं पीक त्याच्या कैक पटीने नव्हे शतपटीने पीक आलं. हे पाहिल्यानंतर तो गदगद झाला आणि गुरूंची आज्ञा प्रमाण मानल्यामुळे आपलं किती भलं झालं. ही खरी शाश्वतता त्याच्यामध्ये होती हे त्याला लक्षात आलं आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळ्या गावाला ते धन्य वाटलं. शेत सारा दुप्पट होता तो दिला आणि हे सर्व कशामुळे केवळ झालं तर गुरूंची आज्ञा प्रमाण केल्यामुळे. आणि अशी शाश्वतता

ज्याच्यामध्ये होती ती त्यांनी मागितली आणि पाळली. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या शाश्वत शेतीची म्हणजे नामस्मरणाच्या शेतीची जोड आपण सर्वांनी दिली कृषीवल बंधूंनी. कारण शेतकरी असताना कुक्कुटपालन आहे, मधुमाशा पालन आहे किंवा मुर्गी पालन आहे असे अनेक जोड धंदे त्या शेतामध्ये असतात. त्यामध्ये जर नामस्मरणाची शेती जर केली त्याच्याबरोबर तर शाश्वत पिकामध्ये आल्याशिवाय. आणि ह्याचा अनुभव घेण्याकरता करूनच पाहिलं पाहिजे. आणि म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये आणि तुकाराम महाराज आम्हाला सांगता दे की एक बीजा केला नाश आणि मग भोगले कणीचं की

आत्ताच आपण माझा आवार माझा शिवार शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन आणि सहकाऱ्यांचं कीर्तन आपण ऐकलं. माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: रात्रीचे 7:59 झाली आहेत.
1: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असतं, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, चौलस हे गे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
2: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात

0: आपल्या देशातले लोक देशहितासाठी समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस. 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत घाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेश जी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल.
1: नमस्कार सर.
2: नमस्कार सर.
0: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपन्न केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
2: नमस्कार सर. माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूरमधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
0: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
1: नमस्ते सर. माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पे ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटर मध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅक आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जाय तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले. त्यामुळे मला ती आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे. मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला. की बेटा आता अभ्यासाची वेळ आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
0: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
1: हो सर, मध्यम वर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उहात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
0: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर ह्या प्रकारासाठी बनलेलंच नाही. इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील. आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
1: जी सर, मी गुरिंदर सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही. एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकाने देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
2: सर, मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधी मागे वळून बघू नकोस. कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कोणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
0: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोड

0: आधी अनिमेश तुम्ही सांगा
1: सर. आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच पण मी आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो. तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे. आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
0: गुरिंदर वीर तुम्ही काय सांगाल?
2: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला तेव्हा मी जेव्हा वॉर्मअप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश तो ब्लॉक योग्य आहे तिथे जाऊन बस तिथे स्ट्राइड करून घे. आपण वॉर्मअप इथे करू. इथे वॉर्मअप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो. एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत स्पर्धेच्या बाहेर आहोत तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
0: हे बघा तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे. देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे खेळायचंही आहे एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे. हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा. खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
2: आभारी आहे सर.
0: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा ते विसरू नका. मित्रांनो आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल. उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थान मध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम नीरमोर संबारम आणि ओडिशा मधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात. कसलाच गाजावाजा नाही पण पिढ्यान पिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा.

मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, ती स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तस लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळ मधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोप मधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भारून टाकलं. नेदरलँड्स मधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येत की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप

अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगड मधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृती बद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे, त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी बद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिर आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे, जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लब मध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला, तर त्याला तत्काळ मदत

केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही, तर आपण गंगेची जीवविविधता वाचवतो, आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत, तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाज सेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटी दरम्यान त्यांच्या सोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नई मधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजा अम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोध.

0: जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.